नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. FM 101.4 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. श्रोते हो, आमच्या या प्रातःकालीन प्रसारण सभेत मी सुप्रिया देवघरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 23 वैशाख, शके 1948, अर्थातच 13 मे 2026. आजच्या या सभेला प्रारंभ करीत आहोत या मंगलध्वनीनं.

देवकी पंडित आणि सहकारी यांनी गायलेली समर्थ रामदास स्वामींची ही रचना आपण ऐकली. संगीत सुधीर मोघे यांचं होतं. भक्तिधारा आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून.

पुन्हा एकदा समर्थ रामदास स्वामींची रचना, सुधीर मोघे यांचं संगीत, स्वर मात्र रवींद्र साठे यांचा. भक्तिधारा आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून.

स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्वरातलं पंडित नरेंद्र शर्मा यांचं हे भक्तिगीत आपण ऐकलं. संगीत श्रीनिवास खळे यांचं होतं.

आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे, FM 101.4 MHz. सकाळचे 6:30 वाजलेत. आज नियंत्रण कक्षात कार्यरत आहेत आबासाहेब कणगरे आणि संजय भोयर. प्रसारण कक्षातून आपल्याशी संवाद साधते मी सुप्रिया देवखरे. आणि आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांविषयी. श्रोतेहो, या रूपरेषेनंतर म्हणजेच 6:35 ऐसी अक्षरे रसिके यामध्ये ग्रीष्मातील कविता आणि कवितेचे रसग्रहण भाग 7 संवाद साधतायत डॉक्टर अरुण ठोके. 6:40 स्वरूप कृषीवाणीमध्ये उन्हाळी पिकांसाठी आच्छादनाचं महत्व या माहितीचा उत्तरार्ध संवादक आरती शिरवाडकर. कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे.

45 मिनिटांनी अडावतकर ज्वेलर्स जाऊया आनंदी. संवादक सुप्रिया देवखरे. 6:50 मिनिटांनी बसवंत गार्डन परिसर, अतितीव्र नैसर्गिक आपत्ती याविषयी माहितीचा भाग चौथा. संवादक भावेश ब्राह्मणकर, सादर करते कृष्णा शिंदे. 6:55 मिनिटांनी वडनेरे सराफ विज्ञान कट्टा, भारतीय शास्त्रज्ञांची विज्ञान गाथा भाग सहावा. संवादक तृप्ती बक्षी, कार्यक्रमाचे सादर करते कृष्णा शिंदे. 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातमी आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावधारा, 7:45 अधिक महिन्याचा महोत्सव कांक्रियांचा प्रायोजित कार्यक्रम आणि त्यानंतर आणखी एक प्रायोजित कार्यक्रम क्रिसेंट म्युच्युअल फंड. 8:00 दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात हे हिंदी भाषेतलं बातमीपत्र, तर 8:15 गीतधारा, 8:30 स्पेक्ट्रम यामध्ये शिक्षणाच्या आनंददायी वाटा निर्माण करणाऱ्या मनपा शाळा क्रमांक 18 प्रयोगशील शिक्षिका कुंदा शिंदे बच्छाव यांची मेघा बुरकुले यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादर करते कृष्णा शिंदे. 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 10:00 गीत भारती मराठी मिश्र संगीताचा कार्यक्रम, 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:00 ते 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान आकाशवाणी मुंबई केंद्रावरून 12:00 वनिता मंडळ, 1:30 राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 जिल्हा वार्तापत्र, 3:00 प्रादेशिक बातम्या आणि 5:30 युववाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:00 ते 7:00 या वेळात विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. 7:00 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 माझं शिवार माझा परिसर यामध्ये कृषी संवादात रासायनिक खते संतुलित वापर कारणं आणि उपाय याविषयी मंगेश व्यवहारे यांची यामिनी भाकरे यांनी घेतलेली मुलाखत, मुलाखतीचा उत्तरार्ध आज आम्ही प्रसारित करणार आहोत. कार्यक्रमाचे सादर करते कृष्णा शिंदे. 8:00 ते 11:00 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान 9:30 समाचार संध्या हे हिंदी भाषेतलं बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. 11:00 हिंदीतून, 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होतील. तर हे होते आमचे आज प्रसारित होणारे काही ठळक कार्यक्रम. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. ऐसी अक्षरे रसिके, ग्रीष्मातील कविता आणि कवितेचे रसग्रहण भाग 7. संवादक डॉक्टर अरुण ठोके. कार्यक्रमाचे सादर करते कृष्णा शिंदे. ऐसी अक्षरे रसिके.

नमस्कार श्रोते हो, ऐसे अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये सातव्या भागात आपण नाशिक जिल्ह्यातील एक नामवंत कवी प्रकाश होळकर यांच्या एका छोट्याशा कवितेचा आस्वाद घेणार आहोत. प्रकाश होळकर यांनी जो कविता संग्रह त्यांचा लिहिलेला आहे त्याचं नाव कोरडे नक्षत्र आहे. पॉप्युलर प्रकाशन मुंबई यांनी तो प्रकाशित केलेला आहे. या संग्रहातील कवितांची एक खासियत आहे की कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त आशय सांगण्याचा प्रयत्न कवीने त्या कवितांतून केलेला आहे. नाहदो महानोर यांच्या कवितेशी नातं सांगणारी आणि ती परंपरा जी मौखिक परंपरा आहे ज्यातून प्रेरणा घेऊन महानोरांनी आपल्या कवितेचं रूप आणि शैली घडवली तोच वारसा पुढे नेणारे कवी म्हणून प्रकाश होळकरांचा नामोल्लेख करावा लागतो. इथे या संग्रहातील जी पहिलीच कविता आहे त्या कवितेत दुष्काळाचं, उन्हाळ्याचं, झाडांचं असं चित्रण करण्यात आलेलं आहे. आपण प्रथम कविता ऐकूया. आला दिस गेला दिस उन्हाळा उन्हाळा, आला दिस गेला दिस उन्हाळा उन्हाळा, मुकाट्यानं सोसायाच्या मरणाच्या झळा. आला दिस गेला दिस उन्हाळा उन्हाळा, मुकाट्यानं सोसायाच्या मरणाच्या झळा, पाठी पोटाला बांधून आली दुःखाची वरात. पाठी पोटाला बांधून आली दुःखाची वरात, किती पदर आला गाठी सारा अंधार घरात, किती पदर आला गाठी सारा अंधार घरात. प्रकाश होळकर यांच्या कोरडे नक्षत्र या संग्रहातील एक छोटीशी कविता आहे, ती काळजाला भिडणारी आहे. आला दिस गेला दिस ही जी पहिलीच ओळ आहे त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं

0: तर प्रकाश उळकरांची जी कविता आहे ती मातीशी नातं सांगणारी कविता आहे. लयबद्धता हा हे या कवितेचं खास लक्षण आहे. अलीकडे मराठीतील कवितेमधून जी लय हरवत चाललेली आहेत, मुक्तछंदाच्या नावाने ज्या कविता लिहिल्या जातात त्यातल्या कुठल्या कविता आपण आठवायला गेलं तर आपल्याला आठवत नाही लवकर, याचं कारण म्हणजे कवितेतली लय हरवत चाललेली. ही लय प्रकाश उळकरांच्या कवितेचं सामर्थ्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. आला दिस गेला दिस या ओळीतून ग्रामीण भागातील कष्टकरी माणसांच्या आयुष्यातील साचलेपण आणि विवंचना प्रकट होतात. जगण्याची एक हतबलता सुद्धा त्यातून व्यक्त झालेली दिसते. आला दिस गेला दिस म्हणजे केवळ काळाचे चक्र फिरणे नव्हे तर त्यात एक प्रकारची हतबलता आहे. कष्टकरी माणसांचा दिवस उजाडतो तो उद्याच्या आशेवर आणि मावळतो तो पुन्हा त्याच काळजीत. दिवसामागून दिवस जातात पण परिस्थिती बदलत नाही, हा अर्थ आला दिस गेला दिस या शब्दातून ध्वनीत होतो. आणखी एका ठिकाणी सुद्धा प्रकाश उळकरांनी लिहिलेलं आहे, नक्षत्र संपून जातात कोरडे, पंचांगातल्या तारखा बदलतात पण दिवस मात्र बदलत नाही. हे न बदलणाऱ्या दिवसांचं जे चित्रण आहे ते उळकरांच्या कवितेमध्ये अनेक ठिकाणी आलेले आहेत. आणि याच उद्वेगातून पुढे ज्योतिबा खूप लिहून झाला आणि खूप बोलूनही झालं यंदा, पण आमच्या आतड्याचा पीळ कुणी मोकळा केला नाही. शेतकऱ्याची जी अवनत स्थिती आहे त्याचं अतिशय प्रत्येकारी चित्रण उळकरांच्या कवितांतून आपल्याला केलेलं दिसून येतं. हा जो काही निसर्ग आणि शेतीचा संदर्भ आहे तो उळकरांच्या या कवितेमध्ये कसा आलेला आहे? ऊन, झळा, पाचोळा यासारखे जे शब्द आहेत ते केवळ शब्द नाहीत, ते प्रतिमा बनून आलेले आहेत आणि ह्या कवितेत ते वारंवार येतात. या कवितेतून निसर्गाचा दहाक अनुभव येतो. पाऊस पडत नाही, मृग नक्षत्र कोरडे जाते म्हणून तेव्हा हा गेलेला दिस हा क्लेशदायक ठरतो. सर्वसामान्यांसाठी आलेला आणि गेलेला दिस सामान्य आहे, पण जो शेती करणारा शेतकरी आहे जो जेव्हा पावसाची वाट पाहत असतो, जेव्हा पाऊस वाट पाहत असताना पडत नाही तेव्हा त्याच्यासाठी तो क्लेशदायक होतो, आणि जेव्हा गरज नसते तेव्हा पाऊस पडतो तेव्हाही तो क्लेशदायक होतो. शेतकऱ्याच्या जीवनाशी जे पावसाचं नातं आहे ते एक वेगळ्या पद्धतीचं नातं आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. या कवितेची रचना इतकी ओघवती आहे की ती वाचताना आपण एखादं लोकगीत ऐकत आहोत असा आपल्याला भास होतो. शब्दांची पुनरावृत्ती, जसं दिस, उन्हाळा हे जे शब्द आहेत ते दोनदा वापरल्यामुळे त्या कवितेमध्ये लय निर्माण झालेले आहेत, कवितेमध्ये सौंदर्य निर्माण झालेले आहेत. असं कमी शब्द मध्ये जास्त असे सांगणारी, नेटक्या शब्दांमध्ये थेट असे पोचवणारी, अतिशय सूचक अशा प्रकारची कविता प्रकाश उळकरांनी लिहिलेली आहेत. आणि या कवितेची खासियत आहे की ती लोकगीताशी नातं सांगणारी आहेत. ग्रामीण माणसांच्या सुशिकतेचा आणि संघर्षाचा आरसा सुद्धा या कवितेत आहे. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय व्यक्त करण्याची त्यांची शैली कोरडे नक्षत्र या कविता संग्रहाला मराठी कवितेमध्ये महत्वाचं स्थान मिळवून देणारी आहे. म्हणून आजच्या भागामध्ये आपण आला दिस गेला दिस या कवितेचा आस्वाद घेतलाय. धन्यवाद.
1: ग्रीष्मातील कविता आणि कवितेचे रसग्रहण याविषयी डॉक्टर अरुण ढोके यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलत, भाग सातवा आज आम्ही प्रसारित केला. कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. काही क्षणातच स्वरूप कृषीवाणी.
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा,
3: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
2: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
3: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
2: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
3: यासाठी तुमची वाट बघतोय
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
3: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत स्वरूप ऍग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक. 37 तोच विश्वास.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत उन्हाळी पिकांसाठी आच्छादनाचं महत्व. या माहितीचा उत्तरार्थ आज प्रसारित करीत आहोत. संवाद साधतायत आरती शिरवाडकर.
5: मंडळी नमस्कार, कृषीवाणीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. काल आपण उन्हाळी पिकासाठी आच्छादनाचं महत्व याविषयीची माहिती जाणून घेत होतो. या माहितीचा आज उत्तरार्थ. वेलवर्गीय पिकं जसं की कलिंगड, खरबूज, काकडी या पिकांसाठी आच्छादन हे अनिवार्य मानलं जातं. या पिकांमध्ये मुळांची वाढ चांगली व्हायला मदत होते, बीजांची उगवण क्षमता वाढविण्यास आच्छादन मदत करतं. चंदेरी रंगाच्या मल्चिंगमुळे कलिंगडाच्या वेलाची वाढ जोमाने होते आणि फळांमध्ये साखरेचं प्रमाणही वाढायला मदत होते. अलीकडच्या काळामध्ये मल्चिंग पेपर उन्हाळी

0: कांदा लागवडीसाठी यशस्वीरित्या प्रयोग केला जातो आहे. या पद्धतीमुळे कांद्याचा आकार एकसारखा मिळतो. फळबागांमध्ये प्रामुख्याने सेंद्रिय आच्छादनाचा वापर करावा. उन्हाळ्यात फळझाडांच्या खोडाभोवती 5 ते 10 सेंटीमीटर जाडीचा पालापाचोळा किंवा ऊस पाचटाचा थर द्यावा. त्याच्यामुळे झाडांना उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण मिळतं. उन्हाळ्यात होणारी फळगळ कमी होते. आच्छादनाचे फायदेही अनेक आहेत. त्याच्यामध्ये उन्हाळ्यात जमिनीच्या पृष्ठभागाचं तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ शकतं. एवढ्या उच्च तापमानात मातीतलं सूक्ष्मजीव आणि मुळांची वाढ थांबते. आच्छादनामुळे मातीच्या तापमानात 8 ते 10 अंशाची घट किंवा स्थिरता राखली जाऊ शकते. जमिनीचं दिवस आणि रात्रीचं तापमान यातले तफावत कमी होते, ज्याच्यामुळे जमिनीच्या कार्यक्षमतेत तापमानात समतोल राखला जातो. आच्छादनामुळे जमिनीतील अन्नद्रव्याचं संरक्षण होतं. पावसाळ्यात किंवा अतिसिंचनामुळे जमिनीतील खतं झिरपून वाया जातात. आच्छादनामुळे ही प्रक्रिया मंदावते आणि झाडांना दिलेली खतं मुळांच्या कार्यक्षेत्रात दीर्घकाळ उपलब्ध राहतात. यामुळे खतांच्या कार्यक्षमतेतही वाढ व्हायला लागते. उन्हाळी हंगामात तणांचा प्रादुर्भाव पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम करणारा असतो. तण पिकांच्या वाट्याचं पाणी पिऊन घेतं, अन्नद्रव्य शोषून घेतं. काळ्या प्लास्टिक आच्छादनामुळे सूर्यप्रकाश मातीपर्यंत पोहोचत नाही. परिणामी तण बियांची उगवण जी आहे ती होऊ शकत नाही. त्यामुळे खुरपणीचा आणि निंदणीचा खर्च 90% कमी होतो. चंदेरी काळं आच्छादन सूर्यप्रकाशाचं परावर्तन करतं. याच्यामुळे रसशोषक किडींना, उदाहरणार्थ पांढरी माशी, फुलकिडी ह्या पिकांवर बसणं कठीण जातं. परिणामी विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भावही कमी होतो. आच्छादनामुळे फळं थेट मातीच्या संपर्कात येत नाहीत. कलिंगड, खरबूज यासारख्या पिकांमध्ये फळांचा जमिनीशी संपर्क आल्यास ती सडण्याची किंवा त्यांना डाग पडण्याची शक्यता असते, जी आच्छादनामुळे पूर्णपणे टाळता येते. आच्छादनाच्या पद्धतीही आहेत, त्यात आपण पाहूयात. आच्छादनाचा संपूर्ण लाभ मिळवण्यासाठी त्यांची मांडणी योग्य असणं हेही गरजेचं असतं. चुकीच्या पद्धतीने केलेले आच्छादन फायद्याऐवजी नुकसानच करू शकतं. जमिनीची शेतीची चांगली नांगरणी करून मोठी ढेकळं फोडून जमीन समतोल करावी. वाफ्यामध्ये भरपूर प्रमाणात शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावं. उन्हाळी पिकांसाठी साधारणपणे 3 ते 4 फूट रुंदीचे आणि 1 फूट उंचीचे गादी वाफे तयार करावेत. यामुळे पाण्याचा निचरा चांगला होतो आणि मुळांना हवा देखील मिळते. आच्छादन पेपर अंथरण्यापूर्वी ठिबक चिनळी गादी वाफ्याच्या मध्यभागी व्यवस्थित अंथरून ठेवावी. पेपर टाकण्यापूर्वी ठिबक सिंचन सुरू करून नळीला कुठे छिद्र नाही ना याची खात्री करून घ्यावी. प्लास्टिक मल्चिंग पेपर अंथरताना तो घट्ट ओढून घ्या, बसवावा. पेपरच्या दोन्ही कडा मातीने व्यवस्थित दाबून टाकाव्यात, अन्यथा वाऱ्यामुळे पेपर उडून जाण्याची शक्यता असते. पिकांच्या अंतरानुसार गरम पाईप किंवा यंत्राच्या सहाय्यानं पेपरला छिद्र पाडावीत. लागवड करण्यापूर्वी वाफे पूर्णपणे ओले करून घ्यावेत. सेंद्रिय आच्छादन करताना ते झाडाच्या खोडाला किंवा फांद्यांना थेट स्पर्श करणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. उन्हाळ्यात काळ्या रंगाच्या प्लास्टिकमुळे जमीन जास्त गरम होऊ शकते. अशा वेळी झाडे लहान असेपर्यंत त्यांच्यावर थोडं पाणी शिंपडावं आणि चंदेरी रंगाच्या काळ्या रंगाचा वापर करावा. बरे तर मंडळी, याबरोबरच आजचा आपला कृषीवाणी हा कार्यक्रम इथेच संपन्न होतोय. पुन्हा आपली भेट आहेच, तोपर्यंत कार्यक्रमातून आम्ही आपला निरोप घेत आहोत. नमस्कार.
1: उन्हाळी पिकांसाठी आच्छादनाचं महत्व याविषयी माहितीचा उत्तरार्ध आताच आपण ऐकलं. संवाद सरला आरती शिरवाडकर येते. आज संध्याकाळी 7:30 वाजता माझं शिवार माझा परिसर यामध्ये कृषी संवादात रासायनिक खतं, संतुलित वापर, कारणं आणि उपाय याविषयी मंगेश व्यवहारे यांची यामिनी भाकरे यांनी घेतलेली मुलाखत, याही मुलाखतीचा उत्तरार्ध आज आम्ही प्रसारित करणार आहोत संध्याकाळी 7:30 वाजता. जरूर ऐका स्वरूप कृषीवाणी, किसानवाणी, माझं शिवार माझा परिसर आणि त्यासाठी नाशिक आकाशवाणी FM 101.4 MHz, न्यूज ऑन एअर ॲपवर सुद्धा आकाशवाणी नाशिक केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकू शकता. स्वरूप कृषीवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे.

स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते स्वरूप ऍग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड सातपूर नाशिक. विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.

0: स्वरूप। आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे, FM 101.4 MHz। अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदे,
1: अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदे या कार्यक्रमाचे प्रायोजक
2: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक।

नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी या कार्यक्रमात मी सुप्रिया देवघरे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपल्या घरात असो, आपल्या एखाद्या सण समारंभ असो, त्यावेळेला घरापासून आपल्या परिसरामध्ये आपण सगळ्या गोष्टींची काळजी घेतो. एखाद्या छोटासा जरी कार्यक्रम असला तरीसुद्धा, कुणी पाहुणे येणार असतील तरीसुद्धा, आपण घरामध्ये इतका नीटनेटकेपणा करतो, सुशोभीकरणासाठी विचार करतो. घरात आल्यावर समोरच्याला किती छान वाटेल, निदान त्याला घरात आल्यानंतर नीटनेटकी बसायला जागा असेल, प्रसन्न त्याचं मन होईल, अशा पद्धतीनं आपण सगळी काळजी घेतो. मग रंगसंगती असेल किंवा तिथं त्या वातावरणामध्ये शांतता कशी राखता येईल, अशा सगळ्या छोट्या छोट्या छोट्या गोष्टींची आपण काळजी घेतो. आलेल्या व्यक्तीच्या हाताशी पाणी लगेच त्याला मिळेल, किंवा अजून काही गोष्टी ज्या असतील त्या अगदी बारकाईनं आपण त्याची काळजी घेतो त्या प्रसंगानुरूप. आणि हेच सगळं तुमच्या लक्षात आलंच असेल की आपल्या घरामध्ये असं काही नसलं तरीसुद्धा काही वर्षांनंतर, 5-7 वर्षांनंतर आपल्याला वाटायला लागतं, जरा घराला रंगरंगोटी करूया का, थोडीशी डागडुजी काही असेल ती करूयात का, आणि आपण ती करतोच, कारण आपल्याला पुन्हा एकदा ते करून स्वतःला प्रसन्न करायचं असतं आणि एक वेगळं वातावरणामधला हा बदल आपल्याला हवा असतो. हाच बदल सध्या आपल्या शहरामध्ये सुद्धा सुरू आहे. खरं म्हणजे तुम्ही म्हणाल की काय हो बदल, हा किती त्रास होतोय. खरंच सगळ्यांनाच थोडा त्रास होतो आहे, हे अगदी मान्य आहे, आपल्या सगळ्यांनाच मान्य आहे. पण बघा, यातही आपण सकारात्मकता बघू शकतो बरं का. ती कशी तर, दर 5-6 वर्षांनी जसं आपण आपलं घर थोडंसं नीटनेटकं रंगरंगोटी जे काही असेल ते करतो, तसंच प्रत्येक शहराला हे भाग्य नाही आहे की दर 10 वर्षांनी त्याच्यामध्ये सुशोभीकरणासाठी, नीटनेटकेपणासाठी, रस्त्यांसाठी काही प्रयोजन असेल जे आपल्या शहराला आहे. अतिथी देवो भव ही आपली जी संस्कृती आहे त्याला अनुसरून असेल, त्या निमित्तानं इतर सगळी कामं होत असतील, पण आपलं शहर हे दर 10 वर्षांनी पुन्हा एकदा स्वतःकडे बघतं, काय करायचं आहे, काय वाढवायचं आहे, काय नीटनेटकं करायचं आहे, सोयीसुविधा काय करायचं, यासाठी विचार होतो. हे नाही आहे का कमी, नक्कीच हे खूप आहे. आपल्या सगळे आता होणार आहेत थोड्या अडचणी, पाऊस आला तर काय होईल, सध्या सगळे रस्त्यांची कामं सुरू आहेत, हे सगळं होत आहे. पण हा जो सकारात्मक विचार आहे ना, त्याचा आपण सगळेजण मिळून काय त्यातनं घेता येईल आपल्याला एकमेकांसाठी, हे नक्की विचार करूया. कारण ही संधी कोणीही कितीही म्हटलं तरी फक्त आणि फक्त आपल्या नाशिककरांनाच मिळणार आहे, आणि म्हणून आपण नाशिककरांनी जर त्यामध्ये थोडासा माझं शहर, माझ्या शहरातला हा बदल म्हणून बघितलं तर काय नाही साधता येणार. आपल्या आपण जबाबदारी दुसऱ्याच्या खांद्यावर टाकण्यापेक्षा, येस, हे आमच्या सगळ्यांचं काम आहे आणि म्हणून आम्ही यामध्ये नक्कीच सहभाग घेणार आहोत. कसा घेणार आहोत तर नक्कीच पुन्हा एकदा तीच आठवण करून देईन की सध्याच्या वाहतुकीच्या कामांचं जर रस्त्यांचं काम सुरू असेल तर आपण 4-व्हीलर्सचा वापर कमी करता येईल का, जेणेकरून या नियोजनासाठी मदत होईल. 2-व्हीलर जास्तीत जास्त वापरूया. जे काही आपल्याला असं या निमित्तानं करता येईल ते नक्की करूया. आणि या सगळ्यासाठी माध्यमांमधून वेगवेगळ्या पद्धतीनं आवाहनही होतच आहे. तेव्हा थोडासा आपल्या सगळ्यांना, तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना होणारा हा त्रास आहे, थोडीशी आपली गडबड होती आहे, पण जसं आपलं घर आवरताना आपल्याला थोडासा आधी पसारा करावा लागतो ना, तसंच हे काहीसं आहे असं समजून तो त्रागा कमी होतोय का हे बघूया. शेवटी आपलं हे गाव आहे आणि ते आपल्याला आवडतंच, त्याविषयीचा हा अभिमान आपला हा जागृत

0: अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी। या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक।
0: तुमच्याकडचं सोनं शुद्ध आहे याची खात्री आहे का?
2: खात्रीसह पुरावा फक्त अडावतकरांकडे।
0: प्रत्येक दागिन्यावर HUID हॉलमार्क।
2: विश्वास तोंडी नाही तर HUID नंबर सह देणारे
0: अडावतकर ज्वेलर्स।
2: नाशिककरांचा विश्वास जपणारी पेढी आता नव्या भव्य रूपात।
0: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक। बसवंत गार्डन परिसर।
3: बसवंत गार्डन परिसर प्रायोजक बसवंत गार्डन मुखेड रोड पिंपळगाव बसवंत नाशिक।
4: नमस्कार श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात मी भावेश ब्राह्मणकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। अति तीव्र नैसर्गिक आपत्ती या मालिकेच्या चौथ्या भागात आज आपण भूस्खलन या आपत्तीविषयी जाणून घेणार आहोत। डोंगर कड्यावरून दरड किंवा खडक कोसळणे, जमीन खचणे अशा घटनांना आपण भूस्खलन म्हणतो। याचा वेग इतका असतो की त्याच्या प्रवाहात येणाऱ्या कोणत्याही वस्तू किंवा जीवाला आपल्यासोबत त्या घेऊन जातात। भूस्खलनाचा अंदाज लावणं सहज शक्य नसतं, त्यामुळेच त्यावर तात्काळ उपाययोजना शक्य होत नाही। भूस्खलनाचे वहन, स्खलन, डोंगर कड्यावरून खडक कोसळणं असे अनेक प्रकार असतात। सावकाश होणाऱ्या स्खलनाचा अंदाज काढणं शक्य नसतं, याचा वेग फारच कमी असतो। जमीन खचणे हा प्रकार हळूवार किंवा सावकाश होणारे भूस्खलन असाच म्हटला जातो। भूस्खलनाची विविध कारणे असतात। भूस्खलनात पाण्याचे कार्य फार महत्त्वाचे आहे। पाणी हे नैसर्गिक वंगणासारखे आहे। जेव्हा जमिनीत पाणी जाते तेव्हा ते मातीच्या कणांमधील घर्षण कमी करते। तसेच या पाण्यामुळे जमिनीत छिद्रीय बल, ज्याला पोअर प्रेशर म्हणतात, ते निर्माण होते। यामुळे जमिनीची दाब झेलण्याची क्षमता कमी होते, त्यावर बांधकाम केल्यास भूस्खलन होऊ शकते। भूगर्भातील काही रचनाही भूस्खलनास कारणीभूत ठरतात। भूगर्भात विविध प्रकारचे खडक आहेत, काही खडक कठीण तर काही खडक ठिसूळ असतात। तसेच भूगर्भात सतत हालचाली होत असतात। या सगळ्यांचा परिणाम म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर ताण पडतो, यामुळे भूस्खलन होऊ शकते। ज्वालामुखींच्या उद्रेकामुळं मोठ्या प्रमाणात जमिनीच्या हालचाली होतात। यातून बाहेर पडलेला मॅग्मा आणि खडक उतारावर पडत असतात, तेथे भूस्खलन होते। मानवी कारणांमुळेही भूस्खलन होते। अति खोदकाम केले तर जमिनीत हादरे निर्माण होतात, त्यामुळे तेथे भेगा तयार होतात। बोगदा खणताना कधीकधी स्फोटकांचाही वापर केला जातो, त्यामुळे जमीन कमकुवत होऊ शकते। बऱ्याचदा बांधकाम करताना वृक्षतोड केली जाते। अमर्याद वृक्षतोडीमुळे भूस्खलन होऊ शकतं। भूस्खलनाचा धोका कसा कमी करता येईल असा प्रश्न अनेकदा विचारला जातो। पाणी हे भूस्खलनामागील सर्वात महत्त्वाचं कारण आहे, त्यामुळं जमिनीतील अतिरिक्त पाणी काढून टाकणं हा भूस्खलन थांबवण्याचा एक उपाय आहे। यासाठी उतारावर पाण्याचे पाईप टाकून सर्व अतिरिक्त भूजल त्या पाईपमधून वाहून जाईल अशी व्यवस्था केली पाहिजे। भूस्खलन थांबवण्याचा अजून एक मार्ग म्हणजे उतारांवर संरक्षक भिंती, ज्याला आपण रिटेनिंग वॉल्स म्हणतो, त्या बांधायला हव्यात। संरक्षक भिंती बांधल्यामुळे उताराच्या वरील भागात जरी भूस्खलन झालं तरी भिंतींमुळं ते अडून राहते आणि अपघाताची शक्यता कमी होते। आणखीन एक उपाय म्हणजे खडकांचे बोल्टिंग करणे। खडकांमध्ये मोठे बोल्ट्स ठोकून त्याच्यात लोखंडीची जाळी लावली जाते, त्यामुळे पडणारे खडक लोखंडी जाळीत अडकतात आणि खाली पडत नाही, जसे सप्तशृंगी गडावर करण्यात आलं आहे। संरक्षक भिंत बांधणं शक्य नसेल तर उतारावर खड्डे खणून त्यांच्यात उच्च दाबानं काँक्रीट भरलं जातं, ज्याला ग्युनाटिंग म्हणतात। त्यामुळं जमिनीत घर्षण वाढतं आणि भूस्खलन होत नाही। वनीकरणामुळं भूस्खलनापासून संरक्षण करता येऊ शकतं, कारण झाडांची मुळं जमीन घट्ट धरून ठेवतात। अतितीव्र स्वरूपाच्या नैसर्गिक आपत्तींसंदर्भातील अन्य माहिती आपण पुढील भागात घेणारच आहोत, तेव्हा मी भावेश ब्राह्मणकर परिसर या कार्यक्रमात निरोप घेतो। नमस्कार।
3: बसवंत गार्डन परिसर प्रायोजक बसवंत गार्डन मुखेड रोड पिंपळगाव बसवंत नाशिक।

0: आता सुट्टीतल्या धमाल वन डे पिकनिक साठी परफेक्ट डेस्टिनेशन बसवंत गार्डन,
1: मधमाशांची रंजक माहिती, ग्राम संस्कृती, ऍडव्हेंचरस गेम झोन, रेन झोन आणि फूड हब, तसंच मध आणि बेदाण्यापासून बनवलेले स्वादिष्ट पदार्थही.
0: सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत एंट्री फी फक्त 300 रुपयांपासून.
1: बसवंत गार्डन, मुखेड रोड, पिंपळगाव बसवंत, नाशिक.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: वडनेरे सराफ विज्ञान कट्टा
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक
3: फक्त तिच्यासाठी अर्थात प्रत्येक गृहस्वामिनीसाठी वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव.
2: शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीवर 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट.
3: तिच्या मनासारखं मंगळसूत्र फक्त वडनेरे सराफांच्या मंगळसूत्र महोत्सवात. वडनेरे सराफ, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: नमस्कार श्रोते हो, विज्ञान कट्टा कार्यक्रमात मी तृप्ती बक्षी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. रंजक गोष्टी शास्त्रज्ञांच्या या मालेत आज आपण ओळख करून घेणार आहोत रशियन रसायनशास्त्रज्ञ डिमिट्री मेंडेलिव या शास्त्रज्ञाची. भेटवस्तू ॲल्युमिनियमची. वेगवेगळ्या कारणानिमित्त एकमेकांना काही भेटवस्तू देण्याची पद्धत जगात सर्वत्र आहे. आपल्याकडेही आपण बारसं, लग्न, सत्कार, परदेश दौरा अशा विविध कारणानिमित्त भेटवस्तू देत असतो. भेटवस्तूंचेही शेकडो प्रकार आहेत. त्यात प्लॅस्टिकच्या निरनिराळ्या वस्तूंपासून ते थेट सोन्या चांदीच्या वस्तूंपर्यंत. भेटवस्तू देतानाही आपण ती जास्तीत जास्त चांगलीच वस्तू देण्याचा प्रयत्न करीत असतो. पण समजा एखाद्या कार्यक्रमानिमित्त तुम्हाला जर कुणी ॲल्युमिनियम या धातूपासून बनवलेली वस्तू भेट म्हणून दिली तर तुम्ही निश्चितच नाक मुरडाल. कदाचित अशा प्रकारची ॲल्युमिनियमची वस्तू भेट म्हणून दिल्याबद्दल तुम्हाला ती वस्तू देणाऱ्याचा नक्कीच राग येईल. तुम्ही म्हणाल, अरे भेट वस्तू द्यायची होती तर दुसरी कशाची तरी द्यायची, ही ॲल्युमिनियमची वस्तू कशासाठी दिली? ॲल्युमिनियमची वस्तू आपल्याला न आवडण्याचे कारण काय? तर आपण त्या धातूला हलक्या दर्जाचा धातू मानतो. पण सुमारे 100 वर्षांपूर्वी याच धातूला अतिशय मान होता. ॲल्युमिनियमच्या वस्तू भेट म्हणून देणं म्हणजे मोठा उदारपणा समजला जाईल. तसंच ॲल्युमिनियमची वस्तू मिळणे हा मोठा बहुमान समजला जाईल. रशियन रसायनशास्त्रज्ञ डिमिट्री मेंडेलिव यांनी मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाचा एक तक्ता 1869 तयार केला. त्या तक्त्याला आवर्त सारणी असं म्हणतात. आवर्त सारणीचे जनक मेंडेलिव याचा एक सत्कार समारंभ इंग्रज रसायनशास्त्रज्ञांनी आयोजित केला होता. मेंडेलिव यांनी आवर्त सारणी तयार करून विज्ञानाची जी सेवा केली त्याबद्दल त्यांचा मोठा सत्कार करण्यात येत होता. त्या सत्कार समारंभात इंग्रज रसायनशास्त्रज्ञांनी मेंडेलिव सारख्या महान शास्त्रज्ञाला कोणती भेटवस्तू दिली असेल जरा कल्पना तर करून बघा. ज्या ॲल्युमिनियमला आज आपण तुच्छ मानतो त्या ॲल्युमिनियमच्या धातूचाच एक फ्लॉवर पॉट मेंडेलिव यांना त्या सत्कार समारंभात भेट म्हणून देण्यात आला. आहे की नाही गंमत? एकेका वस्तूचा काळ असतो असं जे म्हटलं जातं ते अगदी खरं आहे. श्रोते हो, चला तर मग पुन्हा भेटूया उद्याच्या भागात एका नवीन रंजक गोष्टी शास्त्रज्ञाच्या या मालेत. तोपर्यंत मी तृप्ती बक्षी आपला निरोप घेते. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वडनेरे सराफ श्रद्धा संकुल जुनागढ.

0: गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
1: जब वी मेट या चित्रपटातलं गीत आपण ऐकणार आहोत या जाहिरातींनंतर.
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
3: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
2: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
3: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
2: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
3: यासाठी तुमची वाट बघतोय
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
3: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
2: नाशिकचं हृदय म्हणजे ऐतिहासिक वारसा जपलेला नाशिकचा सराफ बाजार.
3: आणि याच सराफ बाजारातलं सर्वात भव्य असं सुवर्ण दालन टकले बंधू सराफ.
2: 5 पिढ्यांशी नातं जपणारी अत्याधुनिक पिढी.
3: टकले बंधू सराफ, सराफ बाजार, नाशिक.
4: कमल, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही?
5: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
4: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
5: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
4: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
5: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशन साठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
1: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी,
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी. दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
5: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
4: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं.
5: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
4: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
5: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:10 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट पेपर फुटीमुळे रद्द, सीबीआयकडे तपास. आसामचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे हेमंता बिस्वा सर्मा यांचा सलग दुसऱ्यांदा शपथविधी. नाशिक महापालिकेला केंद्र सरकारकडून 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर. आणि सांगली जिल्ह्यात मोटेवाडी इथं भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. आंतरराष्ट्रीय पारिचारिका दिनानिमित्त काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी देशभरातील निवडक 15 परिचारिकांचा उत्कृष्ट सेवेसाठी सन्मान करण्यात आला. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातल्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात आरोग्य सेवा देणाऱ्या उज्ज्वला सोयम यांचा समावेश होता. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी त्यांनी केलेलं काम तसंच आरोग्य जनजागृतीसाठी घेतलेला पुढाकार यासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आलं. गेल्या 3 मे रोजी झालेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द केल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं काल जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थेनं सांगितलं. केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून त्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमांतून जाहीर केलं जाईल. पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी नव्यानं अर्ज भरण्याची किंवा अतिरिक्त परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही. दरम्यान या प्रकरणी राज्यातून 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यातील एकाला नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलं. राजस्थान पोलिसांच्या विनंतीनुसार नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. भाजपचे वरिष्ठ नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी काल आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी सर्मा यांना

ना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा शर्मा यांचा हा सलग दुसरा कार्यकाळ असेल. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचे नेते, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. राज्याच्या विधान परिषदेतल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी उद्या होणार आहे. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे त्यांना सदस्यत्वाची शपथ देतील. द्विवार्षिक निवडणूक बिनविरोध निवडून आलेले डॉ नीलम गोरे, बच्चू कडू, अंबादास दानवे, प्रमोद जठार, झीशान सिद्दीकी, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या डॉ प्रज्ञा सातव यांचा नवनिर्वाचित आमदारांमध्ये समावेश आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हरित रोखे काढून भांडवल उभारणाऱ्या नाशिक महापालिकेला केंद्र सरकारनं 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर केला आहे. त्यामुळे महापालिकेला काही महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यास मदत होणार असल्याची माहिती नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. या निधीमधून निर्मल गोदावरी, शुद्ध गोदावरी, रामकाल पथ प्रकल्पाचा दुसरा टप्पा, वाहतूक व्यवस्थापन अशा विविध प्रकारच्या प्रकल्पांना आर्थिक मदत होणार आहे असं त्यांनी सांगितलं. पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव पाठवण्याला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मान्यता दिली आहे. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठीच्या विशेष निधी समितीची वार्षिक बैठक काल राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाच्या विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असणाऱ्या पोलिसांना घरं मिळायला हवीत, यासाठी घरबांधणी अग्रिम स्वरूपात सुमारे 1768 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याचा लाभ 5459 पोलीस कर्मचाऱ्यांना होणार आहे. महात्मा गांधी यांनी दिलेल्या स्वदेशीच्या विचारालाच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे नेत आहेत. देशातील संपत्ती देशातच राहिली पाहिजे, देशाच्या आर्थिक बळकटीसाठी स्वदेशीचा विचार महत्वाचा आहे असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या स्वदेशीच्या आवाहनावर टीका करणाऱ्या विरोधकांना उत्तर देताना ते काल नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पेट्रोल डिझेलला इथेनॉल आणि विजेला सौर ऊर्जा हा प्रभावी पर्याय आहे. स्वदेशीच्या मुद्द्यावर राजकारण करण्याऐवजी जनतेचं समुपदेशन करण्याची गरज आहे असं बावनकुळे यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. विकासाच्या आंधळ्या स्पर्धेत कोकणातली जंगलं कमी होत आहेत अशा काळात बांदा गावातले मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर रुपेश पाटकर यांनी शेकरू या राज्य प्राण्यासाठी आपलं अख्खं बागायत क्षेत्र राखीव घोषित केलं. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: डॉक्टर रुपेश पाटकर यांनी बांदा गवळी टेम इथं स्वतःच्या मालकीच्या तब्बल 8 एकर बागायती क्षेत्राला शेकरू संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करत या बागायतीत गेली काही वर्ष शेकरू या प्राण्याला पूर्णतः अभय दिलंय. बांदा गवळी टेम इथं डॉक्टर पाटकर यांच्या बागायतीत सुमारे 35 वर्षांपूर्वी पहिल्यांदा त्यांच्या वडिलांना शेकरू दिसलं आणि तिथूनच या अनोख्या संवर्धन प्रवासाला सुरुवात झाली. हाच भाव पुढे डॉक्टर पाटकर यांच्या विचारांचा पाया बनला. याच काळात पर्यावरण क्षेत्रातले त्यांचे मित्र मल्हार इंदुलकर यांनी शेकरू हा सर्वात संरक्षित आहे हे लोकांना सांगितलं पाहिजे हे डॉक्टरांच्या लक्षात आणून दिलं. त्यानंतर डॉक्टर पाटकर यांनी आपल्या बागायतीत जागोजागी जनजागृती करणारे फलक लावले. शेकरू संरक्षित प्राणी आहे, त्याला मारणं गुन्हा आहे, निसर्ग वाचवा असे संदेश परिसरात झळकू लागले. या छोट्याशा उपक्रमाचा परिणाम अत्यंत मोठा झाला. लोकांच्या मनात जागृती निर्माण झाली, परिसरातले शिकारीचे प्रकार कमी झाले. म्हणूनच गवळी टेम इथलं शेकरू संवर्धन क्षेत्र हे केवळ एका खारीसाठी राखून ठेवलेलं 8 एकर क्षेत्र नाही, तर ते माणूस आणि निसर्ग यांच्या अजूनही जिवंत असलेल्या प्रेमाचं, जबाबदारीचं आणि सह अस्तित्वाचं सुंदर प्रतीक आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
0: ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ऍप सेवा तत्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर FIR दाखल करण्याची

ठोर भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे. या आशयाचं पत्र त्यांनी महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना पाठवलं आहे. आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे आकाशवाणीनं रसिक श्रोत्यांसाठी काल एका सांगीतिक मैफिलीचं आयोजन केलं होतं. कोथरूडच्या बाल शिक्षण मंदिर सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमात संगीतकार गायक राहुल श्रीवास्तव यांनी संगीतबद्ध केलेल्या संत कबीर, गुरु नानक आणि गालिब निदा फासली यांच्यासह विविध लोकप्रिय उर्दू शायरांच्या रचना राजेश दातार, मृण्मयी फाटक आणि सावनी लाड या गायकांनी ताकदीनं सादर केल्या. डॉ सुनील केशव देवधर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण निवेदन करून प्रत्येक रचनेमागचा अर्थ आणि रचनाकारांचा इतिहास कथन केला. त्यामुळे ही संगीतमय संध्याकाळ दर्दी पुणेकर रसिकांसाठी अतिशय उंचीची ठरली. रसिकांनी प्रत्येक सादरीकरणाला प्रचंड टाळ्यांनी दाद दिली. 90व्या वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणीतर्फे येत्या वर्षभरात विविध कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या मोटेवाडी इथं मरगुबाई यात्रेच्या वेळी अंगावर भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 15 अधिक भाविक जखमी झाले. या यात्रेसाठी जवळजवळ 300 भाविक आले होते. अचानक सोसाट्याचा वारा आणि पाऊस आल्यामुळे काही भाविकांनी भिंतीचा आडोसा घेतला होता, पण वाऱ्याचा वेग जास्त असल्यानं भिंत कोसळून ही दुर्घटना घडली. या घटनेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. अनेक सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 ते 85 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. हवामान. राज्यात तापमानाचा पारा चढाच असून काल सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 45 सेल्सिअस नोंदवलं गेलं. आजही सर्वत्र हवामान कोरडं असेल. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. चंद्रपूरच्या उज्ज्वला स्वयं यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट पेपरफुटीमुळे रद्द, सीबीआयकडे तपास. आसामचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे हिमंता बिस्वा सर्मा यांचा सलग दुसऱ्यांदा शपथविधी. नाशिक महापालिकेला केंद्र सरकारकडून 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर. आणि सांगली जिल्ह्यात मोटेवाडी इथं भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशन साठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
1: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
3: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
4: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
3: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी द्यावं.
4: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
3: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
4: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी,
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
6: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे.
7: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:22 झाली आहेत. श्रोते हो, ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांचा आज जन्मदिन आहे. जन्मगाव

अकोला इथून पुण्यामध्ये आल्यावर त्यांना प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन अर्थात PDAमध्ये प्रवेश मिळाला. थिएटर अकॅडमीच्या महानिर्वाण या नाटकाने त्यांना संगीतकार म्हणून ख्याती मिळवून दिली. आनंद मोडक हे एक प्रयोगशील असे संगीतकार होते. तीन पैशाच्या तमाशा, बेगम बर्वे, वाडा चिरेबंदी, महापूर, उत्तर रात्र यासारख्या सुमारे 50 अधिक नाटकांना त्यांनी संगीत दिलं तर एक होता विदूषक, कळत नकळत, मुक्ता, चौकट राजा, दोघी, रावसाहेब, सरकारनामा, तू तिथं मी, दिशा, तत्व, आभास यासारख्या सुमारे 50 अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांना त्यांनी संगीतबद्ध केलं. साजणवेळा, अमृतगाथा, शेवंतीचं बन, प्रीतिरंग, आख्यान तुकुबाचे यासारखे त्यांनी सादर केलेले सांगीतिक कार्यक्रमही लोकप्रिय झाले. कलाकृतीचा आशय अधिक वाढवणारं दर्जेदार संगीत देणाऱ्या संगीतकार आनंद मोडक यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. स्टार्टअप हा आताचा परवलीचा शब्द आहे आणि त्यानिमित्ताने आपण चर्चा करतोय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांच्याशी. सर पुन्हा एकदा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर ग्रामीण भागातील एखादा विद्यार्थी असेल, मुलगा असेल की ज्याच्या मनात काहीतरी कल्पना आहे, तर त्यांनी नक्की काय करावं हे तुम्ही अगदी सोप्या भाषेत काय सांगाल की कुठे जावं आणि कुठे जी ती कल्पना आहे ती सांगावी आणि कशा पद्धतीने सपोर्ट घ्यावा.
2: नाही आता आपण पाहतो आयटीआयतनं मुलं पास आउट होतात, काही काही मुलं शिकलेली पण नाही आहेत पण त्यांना टेक्नॉलॉजी कळते. एखादा आपण साध्या भाषेत जुगाडू म्हणतो त्याला काहीतरी नो हाऊ करून ते चालू झालं पाहिजे. तर आता समजा फॉर एक्झाम्पल मी माझ्या गावातलं उदाहरण देतो. हळद जे प्रोसेस करायचा जे प्रकार आहे तो खूप क्लिष्ट आहे. म्हणजे हळद काढणी त्याची क्रिटिकल आहे, त्याच्यानंतर हळद काढल्यानंतर त्याला स्वच्छ धुणं, परत वाळू घालणं, त्याच्यातलं मॉइश्चर जाऊ देणं,

0: नंतर हळद शिजवावी लागते आणि शिजलेल्यानंतर ती हळद प्रोसेसिंग जाते, म्हणजे पावडर असो किंवा बाकीचे एक्स्ट्रॅक्शन साठी इट टेक्स लॉट ऑफ टाइम. म्हणजे आणि त्यात आपल्याला माहित आहे की निसर्ग हा खूप आता वेगळ्या पद्धतीने लहरी झालाय, तर त्याचे इम्पॅक्ट त्याच्यावर होतात. मध्येच पाऊस आला आहे, तर आमच्याच गावामध्ये एका तरुणाने कुकर केलंय, आपण जसं डाळ भातेसाठी वापरतो तसं त्यांनी हळद शिजवण्याचं कुकर केलं आणि ती छोट्या पद्धतीची आयडिया आता त्याचा जवळपास 15 फूट उंच आणि 10 फूट रुंद एवढ्या मोठ्या प्रकारचे कुकर झाले. तर तो भोपाळला आला होता, आम्ही त्याला पेटंट्स दिलं, त्याचं रजिस्ट्रेशन झालं आणि आता जवळपास तो 6 ते 7 राज्यात ते कुकर एक्सपोर्ट करतो आणि तो 10वीच्या आत शिकलेला आहे. तर त्या आयडियाला संकल्पना देण्यासाठी एक प्रयत्न झाला. अशा प्रत्येक तरुणाकडे गावात आयडियाज आहेत, तर या आयडियाला नर्चर करणं, त्याला वाव देणं, त्याला उब देणं असा प्रयत्न इनोव्हेशन सोसायटीचा आहे.
1: नक्कीच, खरं तर आपण म्हणतो की कल्पना या अनेक असतात आणि त्या कल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आपलं शासन आहे किंवा तुमचा विभाग आहे तो कार्यरत आहे. ग्रामीण विभाग असेल किंवा निमशहरी विभाग असेल किंवा टियर 2-3 सिटीज ज्या आहेत, शहरं आहेत, तर त्यामध्ये हे काम कशा पद्धतीने सुरू आहे?
0: इनोव्हेशन मी जसं सांगितलं की रिजनल लेवलला आम्ही प्रयत्न करतोय. पुण्या मुंबई सारखी जी मोठी शहरं आहेत त्यांना आम्ही डीप टेकच्या दृष्टिकोनातनं, प्रॉडक्ट इनोव्हेशनच्या दृष्टिकोनातनं, डिझाईन थिंकिंग पण आम्हाला मुलांमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. एक तर काय माहितीये की आपण जेव्हा उद्यमिता म्हणतो त्यास त्याचा पहिला त्याची जी पायरी येते, पहिली पायरी ते उद्यमितेची मानसिकता आहे. म्हणजे आपण बाकी बरेच राज्य आहेत त्याच्यात टेम्परामेंट आहे, जसं राजस्थान असेल, गुजरात असेल, तिथे टेम्परामेंट ऑन्टरप्रिनरशिपचा नॅचरली डेव्हलप झालेला आहे. पण महाराष्ट्राचा आपण जनरली मराठी माणसाचा जेव्हा विषय घेतो तेव्हा आपण सांगतो की जनरली एखाद्या कुठल्याही नॉन मराठी माणसाने व्यवसाय सुरू केला तर आपण असं म्हणतो की धंदा सुरू किया आहे. पण आपण मराठीत जेव्हा म्हणतो तो धंद्यात पडलाय, तर वी स्टार्ट विथ द नेगेटिव्ह वर्ड. तर शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये ही मानसिकता तयार करणं की तुला उद्योग करायचा आहे, तुला उद्यमितामध्ये प्रवेश करायचा आहे आणि स्टार्टअप्स इनोव्हेशनमध्ये काम करायचं आहे, ही मानसिकता पण आपल्याला काही प्रमाणात शहर किंवा ग्रामीण या दोन्ही भागात करावी लागते.
1: सर, कुणालाही जेव्हा एखादा स्टार्टअप सुरू करायचा असेल, विशेषतः तरुणांना, तर भांडवल हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. फंडिंग, विशेषतः आपण म्हणू शकतो सीड फंड आहे किंवा व्हेंचर कॅपिटल किंवा सरकारी अनुदान, हे कशा पद्धतीने यांना उपलब्ध होऊ शकतं?
0: मी आता जसं सांगितलं मागच्या प्रश्नात, आम्ही फंड ऑफ फंड करतो की प्रत्येक विभागासाठी, महाराष्ट्रात 6 विभाग आहेत, तर 50 कोटी रुपयांची तरतूद करतोय. दुसरं एक CM महाफंड म्हणून आम्ही आदरणीय लोढा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. महाफंड हा 500 कोटीचा फंड आहे जे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना, नवउद्योजकांना मदत करण्यासाठी आहे. आम्ही आत्ता 2 मोठे फंड्स प्लॅन करतोय. काही प्रमाणात ते झाले होते पण मध्ये थोडासा त्याला एक पॉज आला होता, आम्ही ते परत रिइनिशिएट करतोय. तर 200-200 कोटीचे फंड्स आम्ही परत रिट्राईव्ह करतोय आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक स्टार्टअप्सला मदत करणं असेल आणि त्या स्टार्टअप्सला व्हेंचर कॅपिटल फंड असेल किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पण आता 1 लाख कोटीचा फंड अनाऊन्स केलेला आहे. महाराष्ट्र तुम्हाला माहिती आहे की साधारणतः 14% आपण GDP मध्ये कॉन्ट्रीब्युट करतो, तर त्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की केंद्रातनं पण त्याला मदत येईल आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून प्रत्येक नवउद्योजकाला मदत करण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत.
1: नक्कीच सर, स्टार्टअपच्या माध्यमातून एकतर रोजगार निर्मिती आणि स्किल डेव्हलपमेंट या दोन्ही गोष्टी कशा साध्य होत आहेत?
0: स्किल डेव्हलपमेंट एक ऑनगोईंग प्रॅक्टिस आहे. आपण आता ज्या पद्धतीनं ChatGPT आलंय, Gemini आलंय, तर याच्यामुळे आणि AI येत आहे, याच्यामध्ये खूप लोकांचे जॉब जाणार आहेत ही भीती सर्वत्र व्यक्त होती आहे. पण याच्यामुळे जॉब निर्माण पण होणार. आपण जसं 90s मध्ये किंवा 80s मध्ये म्हणत होतो की कम्प्युटर आल्यानंतर लोकांच्या नोकरी जातात, पण आता कम्प्युटर आहे पण त्याच्यापुढे बसायला माणूस नाही. कम्प्युटर्स हजारो आहे पण माणसाची गरज ही कधीच संपणार नाही. आपल्याला सेक्टर्स वेगवेगळे निवडावे लागतील आणि स्किल डेव्हलपमेंट म्हणण्यापेक्षा रिस्किलिंग असेल, अपस्किलिंग असेल, ही लोक आता ज्या क्षेत्रात काम करतात त्यांना अपग्रेड करावं लागणार. तर स्किल डेव्हलपमेंट, इनोव्हेशन, स्टार्टअप ऍक्च्युअली हे हँड इन हँड जातात.
1: सर, मगाशी तुम्ही महिला उद्योजकांचा उल्लेख केला, तर महिला उद्योजक असोत किंवा सामाजिक काही प्रकल्प असतात, तर त्यासाठी विभाग कशा पद्धतीने कार्यरत आहे?
0: महिलांसाठी तर आमची प्रायोरिटी आहे आणि ऍक्च्युअली बऱ्याच प्लॅटफॉर्मवर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की प्रत्येक क्षेत्रात महिलांचं आपल्याला योगदान पाहिजे आणि ऍक्च्युअली त्या 50% पण स्टार्टअप्समध्ये पाहिजे. आम्ही त्या उद्देशातनं काम करतोय.

0: आम्ही आता एक विमेन एंटरप्रेन्योरशिप इंडेक्स करतोय. ही गावातल्या शहरातल्या निमशहरातल्या सगळ्या महिलांचा उद्यमितेमध्ये आता त्यांचा काय लेवल आहे, म्हणजे वी कॅन कॉल इट ॲज अ डायग्नोसिस. तर त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या रेमेडीज देऊ किंवा त्या पद्धतीचा डाएट प्लॅन करू इन टर्म्स ऑफ विमेन एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. तो विमेन इंडेक्ससाठी आम्ही एंटरप्रेन्योरशिप इंडेक्सवर काम करतोय. पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावाने एक आम्ही एक स्कीम केली आहे, तर ग्रामीण भागातल्या उद्यमितेला चालना देण्यासाठी महिलांना त्यांना आम्ही मदत करतोय त्या स्कीमच्या थ्रू. आणि आता आम्ही वी हब हा कॉन्सेप्ट डेव्हलप करतोय, विमेन एंटरप्रेन्योरशिप हब, ज्याच्या माध्यमातून रिजनल असो लोकल असो या सगळ्या महिलांना त्यांचं त्यांचं कॉमन फॅसिलिटी सेंटर असेल, जेणेकरून महिला एकत्र येतील. म्हणजे यू कॅन कॉल इट ॲज की हा बचत गटाचा ॲडव्हान्स मॉडेल असेल, जेणेकरून त्या महिलांना टेक्निकल महिला पण जे येतील. जेव्हा मी घरी पण कधी गप्पा मारायचो तर आई नेहमी एक विषय सांगायचे की ज्या शिकलेल्या मुली गावात आलेल्या आहेत, ज्यांचं BSc झालंय, BCom झालं, काही जणांचं MSc झालंय, तर त्या जेवढं शिकल्या त्याचा उपयोग काहीच होत नाही. आणि जे एखादी BSc झालेली मुलगी असेल, BCom झालेली असेल, किंवा एखादीने समजा पॅथॉलॉजीचा कोर्स केला असेल, तर ह्या मुलींच्या आयुष्यात काय बदल आणता येईल याच्यासाठी आम्ही उद्यमितेसाठी वी हब करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून प्रत्येक महिलांना आम्हाला त्यांची जी नॉलेज कॅपॅसिटी आहे, नॉलेज बँक आहे, त्याचा राष्ट्रासाठी आणि राज्यासाठी उपयोग होईल. आम्ही आत्ता एक चांगला कॉन्सेप्ट लिहिला आहे, पॉलिसी लिहिली आहे आणि बजेटमध्ये पण आली, मुख्यमंत्री साहेब पण त्याच्यावर बोलले. आम्ही एक बिरसा नावाची स्कीम लिहिली, BIRSA. तर बिरसा तुम्हाला माहिती आहे, बिरसा मुंडाजी हे म्हणजे लोकनायक आहेत, जनजाती समाजाचे सर्वात मोठे नेते आहेत. तर बिरसाचं फुल फॉर्म आहे भारत इनोव्हेशन रिसर्च अँड स्टार्टअप्स फॉर आत्मनिर्भरता. सो दिस इज ॲक्च्युली ट्रायबल इनोव्हेशन. सो दिस इज फर्स्ट टाईम इन इंडिया की ट्रायबल एंटरप्रेन्योरशिप क्रिएट करण्यासाठी ट्रायबल मध्ये सुद्धा स्टार्टअप्स आणि त्यांची जी जीवन पद्धती आहे, म्हणजे ट्रायबल्स ही लोक जे जनजातीतली आहेत त्यांना औषधी आपल्यापेक्षा चांगली माहीत आहे, जीवन पद्धती आहे. ट्रायबल आर्ट अँड क्राफ्ट खूप चांगल्या पद्धतीनं एक्सपोर्ट क्वालिटीचं ते लोक करू शकतात. त्यांना आपण जे वन उपज म्हणतो त्याचं नॉलेज सर्वात जास्त आहे, म्हणजे तेंदूपत्ता असेल आणि सगळी हर्बल्स मेड्स आहेत. तर आम्ही असा प्रयत्न करतो की ट्रायबल जीवन पद्धती त्यांना त्यांची जगत असताना त्यांना इनोव्हेशन कसं इंट्रोड्यूस करता येईल. तर ह्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या 4 वर्षाच्या काळामध्ये गव्हर्नमेंटने त्याला 25 कोटी रुपये अनुदान पण दिलेलं आहे. आम्ही 200 स्टार्टअप्स आणि 500 इनोव्हेटर्स या 4 वर्षात करणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही 5 जिल्ह्याचा पण आम्ही एक पायलट म्हणून समावेश केलेला आहे.
1: बरं, म्हणजे हे सगळे आदिवासी जिथे
0: तरुणांसाठी
1: नक्कीच सर. आपण म्हणतो की स्टार्टअप्स ही एका कल्पनेपासून सुरू होते, तर त्या कल्पनेपासून ते प्रॉडक्ट बनून पूर्ण मार्केटपर्यंत पोहोचेपर्यंत अनेक आव्हानं येत असतात. तर तुम्ही या क्षेत्रात खूप तुमचा व्यासंग आहे, तर तुम्ही काय सांगाल की कुठली मुख्य आव्हानं असतात?
0: कुठलीही नवीन गोष्ट करताना एकतर सोशल एक्सेप्टन्स, पर्सनल एक्सेप्टन्स आणि USA पब्लिक एक्सेप्टन्स, ह्या 3-4 गोष्टी मॅटर करतात. आपण कुठलीही नवीन गोष्ट करतो तर त्यावेळेस त्याला विरोध असतो. घरांपासून म्हणतात की तू कशाला करतोयस. आणि एक साधी आपल्याला जे इंग्रजांनी प्रभाव करून ठेवलेली शिक्षण पद्धती आहे की झालं की काहीतरी लवकर नोकरी मिळाली पाहिजे. आणि आपण सगळं शिक्षण हे नोकरीला केंद्रित होऊन झालेलं आहे. म्हणजे आज इंजिनिअरिंग करणारा मुलगा 3rd इयरला असताना त्याचं प्लेसमेंट होतं, किंवा 2nd इयरला काही जणांना प्लेसमेंट होतं, पण त्याच्यामधली जी उद्यमितेची जी भूक आहे ती तिथे संपून जाते. तर आम्ही असा प्रयत्न करतोय की ही भूक कंटिन्यू व्हावी. आणि जेव्हा जेव्हा संकट येतील, तुम्ही खूप स्टार्टअप्स बघा जगातल्या, मोठमोठ्या कंपन्यांना अपयश आलेलं आहे, ते अपयश पचवता आलं पाहिजे. आणि हे सगळ्या क्षेत्रात आहे, त्याच्यामुळं पर्सिस्टन्स, पर्सिवन्स ह्या 2 गोष्टीला जर तुम्ही फॉलो केलं तर कुठेही सक्सेस मिळायला मला वाटत नाही काही अडचण असेल.
1: नक्कीच सर. श्रोते हो, राज्याच्या दीर्घकालीन आर्थिक विकासाच्या दृष्टीने कशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत हे आपण पाहिलं, तसंच स्टार्टअप पॉलिसी 2024-29 बद्दल जाणून घेतलं, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीची नेमकी भूमिका देखील जाणून घेतली. श्रोते हो, विषयाच्या अनुषंगाने आपण माहिती जाणून घेतोय, परंतु व्याप्ती पाहता हाच संवाद आपण पुढेही असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

FM 101.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. सकाळचे 7:38 झाले आहेत. भावथारा

0: शांता शेळके यांची ही रचना आशा भोसले यांच्या स्वरातली, संगीत होतं श्रीधर फडके यांचं. रसिक भावधारा कार्यक्रमातलं हे गीत आपण ऐकलं आणि आता प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.
1: सादर आहे अधिक मासानिमित्त विशेष कार्यक्रम अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा. प्रायोजक कांकरिया ज्वेलर्स, व्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
2: गुड मॉर्निंग.
3: गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज काही एवढ्या सकाळी फोन?
2: माझं स्टेटस पाहिलेलं दिसलं नाही म्हणून म्हटलं तुला फोन करून सांगावं की बघ म्हणून.
3: अच्छा अच्छा. ए पण आज काय विशेष आहे?
2: विशेष काय विचारतेस? कालची आपली कांकरिया ज्वेलर्स कडची खरेदी
3: कमाल ग. काय इंटरेस्टिंग होती की नाही?
2: अगं त्याचेच फोटो टाकलेत.
3: अच्छा.
2: सांगते इतके लाईक्स आणि कमेंट्स आलेत म्हणून सांगू.
3: म्हणून कळी जरा जास्तच खुललेली दिसते. आणि हो ग, काय धम्माल केली आपण. असल्या भारी मैत्रिणी आहेत ग तुझ्या आणि अगदी चुजी सुद्धा. काय चोखंदळ खरेदी करत होत्या.
2: अग त्यातल्या त्या बघितल्या ना. एकीला काय तर टेम्पल ज्वेलरी मध्ये इंटरेस्ट, एकीला काय तर कलकत्ता मध्ये इंटरेस्ट, आणि हिला रजवाडी पाहिजे तर तिला रिअल डायमंड. आणि त्यातल्या त्या दोघी पाहिल्या ना किती हट्टी होत्या.
3: ए कोण ग कोण?
2: अगं त्याने का रजनी आणि रुता. अगं त्यांना मशीन प्रेस मधले दागिने नकोच होते. त्यांना ते कारागिरांनी हाताने तयार केलेले दागिने हवे होते, मीना वर्क वाले. पण कांकरियांकडे सगळं रेडी होतं आणि भरपूर कलेक्शन देखील होतं, त्यामुळे मस्त खरेदी झाली सगळ्यांची.
3: हो ना ग. म्हणजे बघ ना, हाऊस पण भागली आणि इन्व्हेस्टमेंट पण झाली आणि मिरवायला मिळणार ते वेगळं.
2: हो तुला सांगते, काल कांकरियांचं शोरूम पहिल्यांदाच पाहिलं होतं, म्हणजे मी पण आणि त्यांनी. दोन मजली प्रशस्त शोरूम, तिथली थीम, प्रसन्न वातावरण, सोन्या चांदीच्या कलात्मक वस्तूंची खास मांडणी आणि भेट वस्तूंची रेलचेल. डोळे दिपून गेले ग आमचे.
3: हे बघ ना, आणि तिथला कर्मचारी वर्ग पण एकदम नम्र आणि तत्पर होता की नाही. तुझ्या चोखंदळ मैत्रिणींना त्या म्हणतील तसे दागिने दाखवत होता
2: अगदी न कंटाळता.
3: हो ना. आणि आपल्याला खरेदी करून दुकानातून बाहेर पडेपर्यंत छान सर्व्हिस दिली की नाही सगळ्यांनी.
2: आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघ ना, आपल्याला पार्किंगला प्रशस्त जागा देखील मिळाली.
3: हो ग बाई, तो एक मोठाच प्रॉब्लेम झालाय बरं का.
2: अगं त्यामुळेच आता काही जणी माझ्या मैत्रिणींना त्यांच्या घरच्यांना घेऊन पुन्हा जाणार आहेत त्यांच्याकडे. अधिक मासाची अधिक खरेदी करायला, वाणाच्या वस्तू घ्यायला. आणि आता मी पण ठरवलंय, आईसाठी आता अधिकाची साडी घ्यायची ना मला. ती पण तिकडूनच घेईन म्हणतीये.
3: म्हणजे मला कळलं नाही ग, आईला साडी घ्यायची आहे पण अधिकाची म्हणून?
2: हो, ती पण आपली एक खूप छान परंपरा आहे बघ.
3: अच्छा.
2: या अधिक महिन्याच्या निमित्ताने विवाहित मुली आपल्या आईची पाद्य पूजा करतात आणि तिची साडी चोळी देऊन ओटी भरतात.
3: किती छान रिवाज आहे ग हा. हे पण काय ग, एरवी आईची ओटी मुली भरत नाही, मग अधिकातच का भरत असतील?
2: मला वाटलंच तू हा प्रश्न विचारशील. अगं एरवी आईची आणि सासूची ओटी मुली भरत नाहीच, पण अधिक मास हा पुण्यकर्म कमवण्याचा महिना आहे. त्यामुळे ज्या मातेने आपल्या पोटच्या गोळ्याला सासरी पाठवून जो महान त्याग केलेला असतो तिच्या समर्पित भावनेविषयी या निमित्ताने लेकीकडून आदरभाव व्यक्त केला जातो.
3: खरंय ग, प्रत्येक आईच्या या त्यागाला सलाम आहे बाई. जी आई जन्म देते, संस्कार करते, अगदी अभ्यास पासून ते नाती जपण्यापर्यंत सगळी शिकवण आपल्या मुलीला देते, तिचा सन्मान व्हायलाच हवा. आणि बघ ना, यावरच आपण मुली

0: आपल्या संसाराची घडी उत्तम बसवतो.
1: अगदी खरंय.
0: म्हणजे अधिक मासात जावयाच्या मानपानासारखाच लेकीनं आईचा केलेला हा सन्मानच म्हणावा लागेल.
1: अगदी खरंय. आता बघ ना, माझे लेख जावई येतात, मग आता आईला पण बोलून घेईन म्हणतीये आणि सगळेच जाऊ मग खरेदीला.
0: आणि तुझी लेख पण तुला साडी घेईलच की ग.
1: मज्जा आहे बुवा.
0: मग कधी प्लॅन करताय?
1: लवकरच. जावयाला दान द्यायच्या चांदीच्या वस्तू, लेकीसाठी ज्वेलरी आणि आईच्या आणि माझ्या साड्या आता एकाच ठिकाणी.
0: म्हणजे कांकरे ज्वेलर्स कडे.
1: आधी स्टेटस बघा माझं.
0: हो हो हो, नक्की बघते. सगळी कामं सोडून आधी फोटो बघते.
1: मग काय तर.
0: बर, आता फोन ठेवायचा का मग?
1: हो, येस, बाय
0: बाय.
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
3: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
2: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदी

0: साठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
0: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
0: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
0: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
1: अधिक मासानिमित्त विशेष कार्यक्रम अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा. प्रायोजक कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक. संपर्क 9673610006. सहभाग पल्लवी कुलकर्णी आणि किशोरी केणीकर.
0: संकल्पना आणि निर्मिती नंदन दीक्षित.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग.
1: सर, आपण असं नेहमी म्हणतो की इन्व्हेस्टमेंट ही फक्त एका व्यक्तीची नसते तर ती संपूर्ण कुटुंबाची असते. मग इन्व्हेस्टमेंट करताना जे काही चर्चा करणं गरजेचं असतं तर ती सुद्धा कुटुंबानी केली पाहिजे का? कुटुंबानी इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे नेमकं काय, याबद्दल आज आपण बोलूयात.
2: सो बेसिकली कसं आहे मॅडम, कुटुंबाने चर्चा केली पाहिजे का? तर या प्रश्नाचं उत्तर डेफिनेटली हो असं आहे. आपण थोडस भूतकाळात पास्ट मध्ये जर गेलो तर आपल्याला असं लक्षात येईल की एकत्र कुटुंब पद्धती आपल्याकडे होती, ज्याच्यात मल्टिपल इन्कम्स होते, म्हणजे आई वडील, दोन मुलं किंवा बहिणी, वेगवेगळी लोक उद्योगधंद्याला जायची किंवा नोकरीतून पैसे कमवून आणायची. एकट्या व्यक्तीवर, एकट्या पुरुषावर किंवा एकट्या स्त्रीवर ती जबाबदारी नव्हती. त्याचबरोबर खर्चही विभागला जायचा, म्हणजे फक्त इन्कमच मल्टिपल नव्हते तर खर्चही विभागला जायचा. त्यामुळे कोणा एकावर खूप मोठं बर्डन यायचं नाही. आणि हे सगळं करताना तरतुदी, म्हणजे फायनान्शियल गोल्स साठीच्या तरतुदी, मग मुलांची शिक्षण असतील, त्यानंतर मुलांची लग्न असतील किंवा जागतिक टूर असेल, फिरायला जाणं असेल, ओके, असे कुठलेही खर्च देखील विभागले जायचे. आणि मग खूप तेढा तिरपीट व्हायची नाही. वर्सेस आत्ताची परिस्थिती काय की आपण न्यूक्लिअर फॅमिलीत राहतो, इन्कम हे एक किंवा दोन जणांचंच आहे, म्हणजे आई बाबाच काम करतायत किंवा एकटा पुरुष काम करतोय, एकटी स्त्री काम करते. आणि मग यामुळे काय होतंय की स्ट्रेस निर्माण होतोय, एकट्यावर ती पूर्ण जबाबदारी येते. सो हे जेव्हा घडतंय ना, त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंटचे पॅटर्न बदलले आहेत, इन्व्हेस्टमेंटची स्टाईल बदललेली आहे, खर्च वाढत गेलेत, त्यानुसार इन्व्हेस्टमेंट वाढवणं हे देखील गरजेचं आहे. मग ही इन्व्हेस्टमेंट करताना आपण कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला सहभागी करून जर घेतलं तर त्या इन्व्हेस्टमेंटचा एक तर आनंद पण द्विगुणित होतो आणि ऍट दी सेम टाइम त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं योगदान त्याच्यात मिळतं. जेव्हा योगदान मिळतं असं म्हणतोय तर घरातलं लहान मूल असेल, त्याला जर हळूहळू बाळ कडू दिलं की पिगी बँक काय असते, त्याच्यात कशा प्रकारे तू पैसे साठवले पाहिजेत, किंवा तुला पॉकेट मनी म्हणून जे पैसे दिले जातात त्यातून काही पैसे कसे बाजूला पडतील ह्याचा कसा विचार होईल, किंवा मग आपण छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांना फायनान्स कसा शिकवता येईल, ओके, म्हणजे जेव्हा आपण फायनान्स शिकवायचं म्हणतो तर किराणा दुकानदारकडे, म्हणजे वाण्याकडे छोटीशी वस्तू आणायला पाठवलं आणि देताना 100 रुपये दिले, वस्तू 20 रुपयाची असेल किंवा 50 रुपयाची असेल, राहिलेले पैसे शिल्लक कसे राहतात आणि ते का शिल्लक राहतात, ओके, ह्याचं त्याला ज्ञान दिलं तर अल्टिमेटली त्या लहान मुलाला त्यातून बाळकडू मिळणार आहे. मग तो गुंतवणुकीचा विचार करू शकणार आहे किंवा आपण त्याला उद्युक्त करणार आहोत की गुंतवणूक काय असते हे सांगण्यासाठी. तसंच घरातल्या इतर व्यक्तींचं देखील असेल. मग हे सगळं जेव्हा कुटुंब एकत्र येतं, एकत्र बांधलं जातं आणि मग त्या कुटुंबाने एकत्र येऊन कुठला तरी गुंतवणूक सल्लागार असेल, फायनान्शियल कन्सल्टंट ज्याला आपण म्हणतो, त्याच्या समोर

0: येऊन बसून प्रत्येक व्यक्तीसाठीची गुंतवणूक, कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीसाठीची गुंतवणूक ही कशी असली पाहिजे. किंबहुना बऱ्याचदा असं होतं की एकत्र कुटुंब म्हणून जायचं आहे पण बायकोला माहिती नाही काय डिस्कस करायचंय, किंवा नवऱ्यालाच कळत नाही की माझे फायनान्शियल गोल्स काय आहेत. तर ह्या सगळ्याची मांडणी तिथे होणार आहे आणि मग त्या मुलांना किंवा त्या पत्नीला किंवा त्या घरातल्या कर्त्या पुरुषाला देखील त्या गोष्टी सगळ्या व्यवस्थितरित्या उलगडणार आहेत की गुंतवणूक ही कशी झाली पाहिजे, कुटुंबासाठीची गुंतवणूक ही कशी झाली पाहिजे.
1: सो
0: अशा प्रकारे त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे जेव्हा आपण कौटुंबिक गुंतवणूक या विषयाचा विचार करतो तेव्हा.
1: अगदी, याबद्दल अजूनही जाणून घेऊयात, पण त्याआधी श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन साठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764-12-55-33. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. आणि सर, जसं आता तुम्ही म्हणालात की एखाद्या कुटुंबानी असा सल्ला घेणं किंवा त्याच्यासाठी एखाद्या डिस्ट्रीब्युटरला भेटणं गरजेचं आहे, पण या आधी फॅमिलीमध्ये जी चर्चा झाली पाहिजे त्यामध्ये कुठले कुठले मुद्दे त्यांनी विचारात घेतले पाहिजेत अशी सुद्धा काही गरज असते का?
0: सो बेसिकली कसं आहे की जेव्हा आपण फॅमिलीनी चर्चा करायला हवी किंवा ती डिनर टेबलवर, लंच टेबलवर चर्चा व्हायला हवी, तर गुंतवणूक आहे ना ही एक दिवसात ठरत नसते, किंवा जे मोठे निर्णय घ्यायचे असतात ते कधीही एका दिवसात किंवा घाईघाईत घेऊ नये असं आपण म्हणतो कायम. तर त्याची सुरुवात आहे ना घरात रोज छोट्या छोट्या डिस्कशन मधून झाली पाहिजे.
1: ओके,
0: म्हणजे आपल्याला मुलाला त्याचं चांगलं भवितव्य घडवायचं आहे, पण ते भवितव्य घडवताना मोठा पैसा लागणार आहे, तर त्या मुलाचा कल कुठे आहे, त्याचा इंटरेस्ट कसा आहे. मग त्या मुलाशी चर्चा करताना जर तुला स्पोर्ट्स मध्ये करिअर करायचं आहे तर त्या स्पोर्ट्स मध्ये संधी काय काय उपलब्ध आहेत आणि त्याच्यासाठीचे काय काय खर्च असू शकतात याचा आपण कसा विचार करू शकतो, हे जर त्या डिस्कशन मध्ये आलं तर कदाचित ते मूल देखील इन्व्हेस्टमेंटचा विचार, त्याला मिळणाऱ्या पॉकेट मनी मधून इन्व्हेस्टमेंटचा विचार हे करू शकतं. पण हे डिस्कशन होणं गरजेचं आहे. एक दुसरा महत्वाचा मुद्दा की रिटायरमेंट प्लॅनिंगचा विचार आपल्याला करायचा आहे, तर आपल्याला रिटायरमेंट प्लॅनिंग करताना ओव्हरऑल आपली लाईफस्टाईल कशी आहे, आपण कशा पद्धतीने जीवन आपलं जगत आहोत, अर्थातच जीवनाचा आनंद आपला कसा अबाधित राहील, ह्याचं डिस्कशन जर त्या डिनर टेबलवर किंवा लंच टेबलवर झालं तर मग त्या स्वरूपातली गुंतवणूक ही कशी असू शकते, किंवा मग आपल्याला ती लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी किती गुंतवणूक केली पाहिजे ह्याची चर्चा होणं गरजेचं आहे. तर असे असंख्य मुद्दे आहेत की जे चर्चिले जाऊ शकतात. रेग्युलर आपल्या फायनान्शियल गोल्स जे आहेत, रुटीन मध्ये येणारे जे फायनान्शियल गोल्स आहेत त्याच्या चर्चा तर झाल्याच पाहिजे, पण त्याचबरोबर हल्ली नव्या पिढीचे वेगवेगळे गोल्स आहेत, म्हणजे कोणाला स्टार्टअप सुरू करायचं आहे, कोणाला स्वतःला सिद्ध करताना वेगवेगळ्या कलेची जोड घ्यायची आहे, तर तिथे मोठा पैसा लागणार आहे. तर ही सगळी चर्चा जर घरात रेग्युलर बेसिसवर झाली तर कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती त्या चर्चेत सहभागी होऊ शकते, किंबहुना त्यांना त्या गुंतवणुकीची योग्य जाणीव होऊ शकते, आणि मग ती जाणीव झाल्यानंतर गुंतवणूक सल्लागाराचं महत्व तिथे अधोरेखित होतं आणि मग त्या डिस्कशनला खरा एक योग्य वाट मिळते, मोकळी वाट मिळते असं आपण म्हणूयात, आणि मग तो खरा अर्थ त्या इन्व्हेस्टमेंट मध्ये त्या पूर्ण कुटुंबाला समजतो असं ते आहे.
1: म्हणूनच श्रोते हो, तुम्हाला सुद्धा जर का कौटुंबिक इन्व्हेस्टमेंटची गरज वाटत असेल, त्यासाठी योग्य सल्ला किंवा मार्गदर्शन हवं असेल, तर तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. प्रत्येक कुटुंबाची गरज वेगळी, त्या गरजेनुसार त्यांची असणारी रिक्वायरमेंट वेगळी, आणि त्या रिक्वायरमेंटनुसार दिली जाणारी आर्थिक नियोजनाची जबाबदारी सुद्धा वेगळी. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतील क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड इथे. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764-12-55-33. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणीसर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, पुन्हा भेटूया. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
2: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. FM 101.4 MHz. सकाळचे 7:59 आणि 3 सेकंद झाले. श्रोते हो, एक आठवण. आज सकाळी 8:30 म्युझिकल मॉर्निंग अंतर्गत स्पेक्ट्रम या कार्यक्रमामध्ये शिक्षणाच्या आनंददायी वाटा निर्माण करणाऱ्या मनपा शाळा क्रमांक 18 प्रयोगशील शिक्षिका कुंदा शिंदे बच्छाव यांची मेघा बुरकुले यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत. जरूर ऐका 8:30 म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमात स्पेक्ट्रम अंतर्गत. कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. आणि आता समाचार प्रभात हे हिंदी भाषेतलं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे, FM 101.4 MHz वर. सकाळचे 8:15 वाजलेत. गीतधारा

0: कवी कुसुमाग्रज यांची ही रचना, गिरीश जोशी यांचं संगीत आणि स्वर, पद्मजा फेड आणि जोगळेकर यांचा हे गीत आपण ऐकलं. गीतधारा या कार्यक्रमात पुन्हा एकदा काही क्षणांची विश्रांती या जाहिरातींसाठी.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
2: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
2: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
2: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
2: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
3: नाशिकचं हृदय म्हणजे ऐतिहासिक वारसा जपलेला नाशिकचा सराफ बाजार.
2: आणि याच सराफ बाजारातलं सर्वात भव्य असं सुवर्ण दालन टकले बंधू सराफ.
3: 5 पिढ्यांशी नातं जपणारी अत्याधुनिक पिढी
2: टकले बंधू सराफ. सराफ बाजार, नाशिक.

0: परीक्षक ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कमाल आहे, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही.
2: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
1: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
2: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
1: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा,
4: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
3: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
4: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
3: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
4: यासाठी तुमची वाट बघतोय
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
4: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
5: गीतधारा कार्यक्रमात श्रोते हो आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.

0: तुला
1: टेस्टी आहे आज चिवडा गो.
2: अगं हाच काय, सगळ्याच प्रकारचे चिवडे खूप छान असतात यांच्या या गृहउद्योगात मिळणारे आणि या एरियामध्ये.
3: अरुण दाते यांनी गायलेलं सुरेश भट यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत यशवंत देव यांचं होतं. गीतधारा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz.

0: की कसा चाललाय बरं तुझा बिझनेस? कसा चाललाय? अगं असं समज की जेव्हापासून ऑल इंडिया रेडिओवर माझ्या ह्या व्यवसायाच्या जाहिराती सुरू झाल्यात ना, बिझनेसला जणू काही पंख फुटलेत. एकदम मस्त रिस्पॉन्स आहे.
1: ए हो ना, अगं मी देखील माझ्या कामासाठी खरं तर ह्या जाहिरातींचाच विचार केला होता. पण
0: काय, अगं देशभरात ऑल इंडिया रेडिओच्या कुठल्याही केंद्रातून कोणत्याही भाषेत जाहिरात देणं आता खूपच सोपं झालंय.
1: ए हो,
0: मग असं समज की तुझेही चांगले दिवस आता सुरू झालेले आहेत.
2: होय, आपणही देशातल्या कुठल्याही ठिकाणहून आकाशवाणीवर जाहिरात देऊ शकता. आपली जाहिरात आपल्या व्यवसायाला पुढे न्यायला नक्कीच मदत करेल.
1: आकाशवाणी नाशिक केंद्रातर्फे आपल्या व्यवसाय हितार्थ जारी.
3: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे, FM 101.4 MHz वर. म्युझिकल

0: म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रमात श्रोते हो आपलं मनपूर्वक स्वागत. आज स्पेक्ट्रम हा कार्यक्रम आपण म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमात ऐकणार आहोत काही वेळातच.
1: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी. वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
2: थांब बुद्धू.
1: काय? अशा पॉपअप्स पासून सावध राहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात.
2: तुला कळलं ना? रिलॅक्स.
1: पण कार जिंकले असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना,
1: कूल राहा.

0: अतिशय स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी. वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत. काय
2: अशा पॉपअप पासून सावध रहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्स चा चुकीचा उपयोग करू शकतात.
3: तुला कळलं ना, रिलॅक्स.
1: पण कार जिंकले असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता.
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना,
1: कूल रहा.
4: स्पेक्ट्रम या कार्यक्रमात श्रोतेहो आज आपण ऐकणार आहोत शिक्षणाच्या आनंददायी वाटा निर्माण करणाऱ्या मनपा शाळा क्रमांक 18 प्रयोगशील शिक्षिका कुंदा शिंदे बच्छाव यांची मेघा बुरकुले यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते कृष्णा शिंदे. ऐकूया स्पेक्ट्रम.
5: रसिक श्रोते हो नमस्कार. स्पेक्ट्रम या कार्यक्रमात मी मेघा आपलं मनपूर्वक स्वागत करते. रसिक हो, देशाच्या सेवेत नवीन पिढी समर्पित करण्यासाठी तमाम गुरुजन आपलं आयुष्य वेचत असतात. मातीच्या गोळ्याला आकार देऊन घडविणारे हे ज्ञानदूत समाजात पूजनीय न ठरले तरच नवल. कोणत्याही देशाचं भवितव्य म्हणजे त्या देशातील तरुण पिढी असते आणि ही तरुण पिढी जर शालेय जीवनात व्यवस्थित घडवली गेली तरच देशाचं भवितव्य हे उज्ज्वल होऊ शकतं. आणि त्याच अनुषंगाने आज अत्यंत प्रयोगशील अशा एक शिक्षिका ज्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत, अष्टपैलू शिक्षिका कुंदा बच्छाव या आज आपल्या स्पेक्ट्रम या कार्यक्रमात आहे. त्यांच्याकडनं त्यांचे सगळे उपक्रम जे समाजातील पिढी घडवण्यामध्ये मोलाचं योगदान देत आहेत असे सगळे उपक्रम आपण जाणून घेणार आहोत. कुंदा मॅडम, आपलं आमच्या स्पेक्ट्रम या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
6: धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद आपण मला इकडे बोलावलं. आणि मी कुंदा बच्छाव म्हणून नाही तर तमाम शिक्षकांची प्रतिनिधी म्हणून इथे आलेली आहे आणि ही संधी आपण दिली आणि नक्कीच मला या शिक्षण क्षेत्राविषयी आणि आम्ही राबवलेल्या उपक्रमांविषयी बोलण्यास आवडेल.
5: मॅडम, सध्याची तरुणाई म्हणा किंवा लहान मुलं बघा, हातात मोबाईल आहे. अनेक अशा सवयी आहेत की ज्या सवयी बदलताना आई वडिलांना, अर्थातच पालकांनाच काय पण शिक्षकांना सुद्धा घाम फुटतो. आणि अशा मुलांना घडविण्याचं काम आपण करतात. नुसतं कामच नाही करत तर यशस्वी प्रयोग सुद्धा आपण केलेले आहेत. नाशिक महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या आनंदवली शाळा क्रमांक 18 आपण उपशिक्षिका. हा प्रवास कसा सुरू झालेला आहे त्याबद्दल सांगा.
6: मी आनंदवली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्या मंदिर मनपा शाळा क्रमांक 18 आनंदवली येथे 2014 साली आली. तेव्हा आणि आज अतिशय डिफरन्स मी सांगू इच्छिते तिथे जे विद्यार्थ्यांमध्ये होता. आणि आज आनंदवली शाळा ही एक महाराष्ट्रातली प्रयोगशील आणि मॉडेल स्कूल म्हणून ओळखली जाते. तिथे वेगवेगळे विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार जे उपक्रम आहेत ते राबवण्यात आले. त्यात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करण्यात आला. उपक्रम आणि कल्पना जरी माझ्या होत्या तरी त्यात मला माझ्या सर्व स्टाफ, माझे प्रिन्सिपल, माझे प्रशासन अधिकारी त्यांचं जे मार्गदर्शन लाभत गेलं, सहकार्य लाभत गेलं, त्याच्या माध्यमातून आम्ही पूर्ण परिवर्तन बदल घडवून आणला. आज आमच्या शाळेत

0: चा पट जवळपास 800 पट आहे.
1: आणि
0: गंगापूर रोड हा इतक्या प्रायव्हेट स्कूल, इंग्लिश मीडियम स्कूल यांचं एक एज्युकेशन हब म्हणून ओळखलं जातं. अशा परिस्थितीत आमच्या नाशिक महानगरपालिका शाळेचा पट 800 असणे हा प्रत्येकाला आश्चर्याची गोष्ट वाटते.
1: खरं तर महानगरपालिकेच्या शाळा या पटसंख्या नाही म्हणून बंद होतात, पण आपली पटसंख्या ही अत्यंत कौतुकास्पद आहे. अर्थातच त्यामागे आपले सगळे परिश्रम सुद्धा आहे आणि आपल्याला जो काही सपोर्ट मिळतो आहे तो सुद्धा आहे. मॅडम, सगळ्यात मूळ मुद्दा महानगरपालिकेची शाळा आहे, कामगार वर्ग मोठा आहे आणि त्यांची मुलं तिथे येतात की ज्यांची घरं ही सधन नाही आहे, अनेक प्रसंगांना अनेक कष्टांना त्यांना तोंड द्यावं लागतं. तेव्हा मूळ मुद्दा असा असतो की यांना या प्रवाहात कसं आणायचं, तर हे काम सुरुवातीला आपण कसं केलंय?
0: बरोबर आहे मॅम. आमचे जे विद्यार्थी आहेत आर्थिकदृष्ट्या अतिशय दुर्बल परिवारातून असतात. इवन त्यांचे जे पालक आहेत त्यांना शिक्षणाविषयी इतका इंटरेस्ट नसतो. त्यांना दोष देण्यातही अर्थ नाही, कारण त्यांचं जगणंच हे त्यांच्यासाठी मोठा टास्क आहे. आणि शिक्षण ही दुय्यम बाब झाल्यावर ते त्यांच्या मुलांना इतकं त्यासाठी सपोर्ट करू शकत नाही. अशा वेळेस विद्यार्थ्यांसाठी ज्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, शासनाकडून तर काही मोफत आम्हाला मिळतच, पुस्तकं आहे, युनिफॉर्म आहे, त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना पुरवतो. आम्ही सकाळी शाळेत गेलो की आधी सगळे विद्यार्थी आले की नाही ते चेक करतो, फोन करतो. इवन काही मुलं आले नाही तर त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना आणतो. त्यांच्या काही समस्या आहे आम्ही अगदी शांतपणे ऐकून घेतो. त्याच्यामुळे जो टीचर्स आणि स्टुडंटचा जो बॉन्ड तयार झाला आहे, शिकवताना वर्ग अध्यापनात नाविन्यपूर्णता आणि मनोरंजकता आणतो.
1: बरोबर,
0: या सगळ्याच गोष्टींचा असा परिणाम झालाय की विद्यार्थ्यांचं शाळेची इंटरेस्ट वाढला, शाळेची गोडी वाढली. जे मुलं आधी गैरहजर राहायचे ते आता रेग्युलर शाळेत यायला लागले आणि त्यांच्यातला जो फरक आहे तोही पालकांना जाणवला. त्याच्यामुळे पालकांचाही ट्रस्ट आम्ही गेन करू शकलो आणि आता गैरहजेरीचं प्रमाण पूर्णपणे थांबलं आहे आणि शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढलं आहे.
1: यासाठीचा पालकांचा सहभाग कसा आहे आणि पालक आपल्याला कसं सपोर्ट करतात?
0: एक्झॅक्टली, पालकांच्या वैयक्तिक खूप त्यांच्या समस्या आहेत प्रचंड प्रमाणात, म्हणजे आपण त्या विचारही करू शकत नाही. अशा वेळेस नॉट फॉर ओनली स्टुडंट्स, पण आम्ही पालकांसाठी सुद्धा उभं राहिलेलो आहे. जेव्हा जेव्हा पालकांना गरज आहे त्या त्या ठिकाणी त्यांना मदत केलेली आहे, त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे पालकांचा आमच्यावर जो विश्वास निर्माण झालेला आहे, बऱ्याच वेळी काही अपवादात्मक गोष्टींमध्ये होऊ शकत, पण अशा वेळेस पण आम्ही कठोर भूमिका सुद्धा घेतलेल्या आहे की मुलांना न पाठवणं शाळेत हे किती चुकीचं असू शकतं किंवा तो एक गुन्हा सुद्धा आहे, हे सुद्धा आम्ही त्यांना समजावून दिलेलं आहे. आणि हळूहळू आता सर्वच पालकांना दिसायला लागले की आपल्या मुलांच्या हितासाठीच यांचे प्रयत्न आहेत. सो आता त्यांचाही विद्यार्थ्यांसाठीचा शिक्षणासाठीचं मत हे आम्ही परिवर्तन करण्यात यशस्वी झालो आहोत, याचा नक्कीच आनंद वाटतो.
1: हे फार महत्वाचं आहे. मॅडम, आपली महानगरपालिकेची शाळा आहे, आता जसं आपण म्हणाला की गंगापूर रोड आणि इथे इंग्रजी माध्यमाच्या शाळा खूप जास्त आहे, इथे उच्चभ्रू वर्ग सुद्धा खूप जास्त आहे, तेव्हा अनेक पालकांचा कल हा इंग्रजी माध्यमांकडे असतो. पण एकंदरीत आता सध्याचं चित्र बघितलं तर इंग्रजी माध्यमात आपल्या मुलांना पाठवणारे पालक हे इच्छुक आहेत की त्यांना आपल्या शाळेत यावं असं वाटतं, आपल्या उपक्रमांमध्ये त्यांना सहभागी करावं असं त्यांना वाटतं. आनंददायी स्टेम क्लास असेल, कवितेचा क्लास असेल, शैक्षणिक पालकत्व एक मदतीचा हात हा आपला उपक्रम असेल, किंवा मग बुक्स ऑन व्हील्स हा उपक्रम असेल, मुलांचा नाट्य स्पर्धांमधील सहभाग असेल, परदेशी भाषा, विमानवारी आणि शैक्षणिक सहली असतील, हे सगळे सगळे उपक्रम आम्हाला जाणून घ्यायचे आहे. काय सांगाल यांच्याबद्दल?
0: नक्कीच मॅम, प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे, तसेच शिक्षण क्षेत्रातही स्पर्धा निर्माण झाली आहे. परंतु शिक्षण क्षेत्र हे एक असं क्षेत्र आहे की जिथं जिवंत लोकांना घडवण्याचं काम आहे. आणि या स्पर्धेमध्ये या लेकरांचं कुठे नुकसान होऊ नये असं मनापासून वाटतं एक शिक्षिका म्हणून. म्हणून विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्लस त्यांच्या पालकांचं, त्यांना या गोष्टीतून कसं समजेल की आपल्या मुलांना काय योग्य आहे, या गोष्टींसाठी काही उपक्रम राबवणं गरजेचे होते. मला त्याच्यातून विद्यार्थ्यांना गुणवत्ता मिळणं गरजेचं होतं, विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण विकास घडणं गरजेचं होतं. मी एक शिक्षिका म्हणून नेहमीच मार्कांना इतकं महत्व देत नाही. कागदावरचे मार्क हे विद्यार्थ्याचं यश दाखवू शकत नाही. तो किती नम्र आहे, किती शालीन आहे, त्याच्यात इतरांबद्दल किती रिस्पेक्ट आहे, किंवा कुठल्याही ऑन द स्पॉट आलेल्या समस्येला तो किती छानपणे सहजपणे तो फेस करू शकतो, उत्तर देऊ शकतो, स्वतःला सावरू शकतो, प्लस आपल्या कुटुंबाला कसं सावरू शकतो, ह्या सर्व गोष्टी त्याच्यात आल्या पाहिजे. आणि या दृष्टीनेच आम्ही जे उपक्रम राबवले आहेत, माझ्या प्रत्येक उपक्रमात तुम्ही बघाल, जसं आता तुम्ही सांगितलं स्टेम क्लास हा उपक्रम आहे माझा, आनंददायी स्टेम क्लास, करी कला कौशल्य गुणवत्ता विकास. तर आमच्या शाळेतले जे विद्यार्थी आहेत त्यांचा विचार केला की त्यांना ह्या गायन, वादन, नृत्य असेल, कथ्थक असेल, कॅसिओ वाजवणं आहे, क्यूब शिकणं आहे, अॅबकस आहे, या गोष्टी शिकवण्यासाठी आमच्याकडे स्टाफ नाही, म्हणजे तसे तज्ज्ञ शिक्षक आमच्याकडे नसतात. त्यांना त्या गोष्टीचं शिक्षण मिळावं म्हणून मी शाळेतच आनंददायी स्टेम क्लास सुरू

0: केला.
1: अरे वा.
0: ज्याच्या माध्यमातून ह्या गोष्टी शिकवणारे जे माझे फ्रेंड्स आहेत किंवा अजून नाशिकमध्ये नाशिकच्या बाहेरचे जे शिक्षक आहेत त्यांच्याकडून मी याचे व्हिडिओज घेतले.
1: अच्छा.
0: आणि या व्हिडिओजचे मी जवळपास 200+ QR कोड्स बनवले.
1: बरं.
0: आणि हे QR कोड्स विद्यार्थी स्कॅन करून स्पेसिफिक एकच ऍक्टिव्हिटी घेऊन विद्यार्थी ते शिकू लागला.
1: अच्छा.
0: म्हणजे समजा एखादा विद्यार्थी की त्याला फक्त गायन वर्षभर त्याने गायनाचीच प्रॅक्टिस करायची, वर्षभर एकाने कॅसिओ वादनचीच प्रॅक्टिस करायची आणि क्यूबचीच प्रॅक्टिस करायची, क्यूब सॉल्विंग
1: आवडीचा
0: एकच विषय निवडायचा. वर्षभर त्याला जे व्हिडिओज लागणार आहे त्याचे QR कोड्स मी डेव्हलप करत गेली आणि माझा हाच उपक्रम शरद पवार फेलोशिप मध्ये निवडला गेला, ज्याला 1,00,000 रुपयाची फेलोशिप मिळाली.
1: अगदी अगदी.
0: म्हणजे देवाला काळजी होती की मला इन्स्ट्रुमेंट लागत आहेत पण माझ्याकडे पैशांची अडचण होती, तर ह्या 1,00,000 पैशांमधून मी ते इन्स्ट्रुमेंट मुलांना घेतले आणि अवेलेबल करून दिले. तर असा हा प्रवास, आजूबाजूचे सगळ्यांचा सपोर्ट मला मिळत गेला. आमच्या मुख्याध्यापिका अनिता मॅडम आहेत, माझा सगळा सपोर्टिव्ह स्टाफ आहे, आमच्या प्रशासन अधिकारी डॉक्टर मीता चौधरी मॅडम आहेत, म्हणतात ना चांगल्या कामाला खूप लोक जोडले जातात, सगळ्यांनी मदत केली आणि माझे विद्यार्थी या उपक्रमामध्ये नॉट ओनली फ्रॉम माय क्लास पण पूर्ण स्कूल मधले विद्यार्थी या उपक्रमात इन्वॉल्व्ह झाले.
1: अच्छा.
0: आणि एक स्टेप ते पुढे पुढे जाऊ लागले, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागले. नाशिकमध्ये जेवढ्या गायनाच्या स्पर्धा झाल्या त्याच्यात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, त्याच्यात त्यांनी बक्षीस मिळवले. इव्हन क्यूब कॉम्पिटिशन मध्ये मुंबईला नॅशनल लेवलची क्यूब कॉम्पिटिशन झाली, तिथे नाशिक मधले म्हणजे गव्हर्नमेंट स्कूलचे फक्त माझे स्टुडंट्स आणि त्याच्यामध्ये एकीने गोल्ड मेडल मिळालं स्नेहलने आणि दिव्याने सिल्वर मेडल मिळालं. म्हणजे मी सांगू शकत नाही तो इतका सुंदर, म्हणजे अंगाला शहारे आले आता सांगताना की तो एक्सपिरियन्स एक टीचर म्हणून मला खूप छान वाटत होतं आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यातले पाणी तर मी सांगू शकत नाही. तेव्हाचे जे आयुक्त साहेब होते त्यांनी खास आम्हाला बोलवलं नाशिकमध्ये आणि विद्यार्थ्यांचा सत्कार केला. म्हणजे असा हा स्टेम क्लास मधून विद्यार्थी पुढे पुढे घडत गेला आणि आज जास्तीत जास्त विद्यार्थी, हा उपक्रम अजूनही माझा रेग्युलर कंटिन्यू चालू आहे, जास्तीत जास्त मुलं स्वतःहून शिकतात, स्वयं अध्ययनाद्वारे स्टेम क्लास मधून विद्यार्थी शिकत आहेत. दुसरं आहे कवितेचा तास, तुम्हाला वाटेल त्या विषयावर कविता बनवायची.
1: अच्छा. पण मोबाईल सोडून वाचन आणि लिखाणाकडे कविता हे कसं शक्य झालं?
0: विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार, म्हणजे त्यांना आवडीच्या गोष्ट दिली की ते मोबाईल आपोआपच बाजूला टाकतात, त्यांना करण्यासारखं काही नसलं मग ते मोबाईल उचलतात अशी गोष्ट आहे. जेव्हा त्यांना मी माझ्या कविता वाचून दाखवल्या, वेगवेगळ्या पुस्तकातल्या कवींच्या कविता वाचून दाखवल्या, तेव्हा त्यांना की आपण हे करू शकतो. एका मुलीने पावभाजीवर बनवली, एकाने चहावर कविता बनवली आणि मला वाटायला लागली की अरे माझ्यापेक्षा यांच्याकडे जास्त इनोव्हेशन आहेत. मुलांच्या या कविता बघून की मी विचार केला नव्हता की मी पावभाजीवर कविता करू शकते. आणि मग कवितेचा आम्ही शेवटचा तास ठेवला, जे आपले पिरियड्स असतात रोजचे शिकवायचे त्याचा शेवटचा तास कवितेचा तास ठेवला. मग एक सुरुवातीला दोन मुलींनी, नंतर पूर्ण क्लासच यायला लागला की टीचर माझी कविता ऐका, माझी कविता ऐका. आणि सगळ्यांच्या कविता ऐकून 6 महिन्यात मी ते एकत्र केल्या. अशा जवळपास खूप 150 कविता आल्या होत्या, त्याच्यातल्या 75 कवितांचं तुम्ही कविता उमल तकळ्यांच्या हे पुस्तकच प्रकाशित केलं. ते बघून त्यांना खूप आनंद झाला आणि आता दुसरंही पुस्तक माझं प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहेत. खूप साऱ्या कविता आलेल्या आहेत आमच्या विद्यार्थ्यांना, ते माझ्या विद्यार्थ्यांमधला लेखक आणि कवी मी ओळखू शकले ह्या उपक्रमामुळे. जे प्रत्येकाचे काही गुण असतात ते गुण आपल्याला बाहेर काढण्यासाठी शिक्षकाला प्रयत्न करायला लागतात.
1: हे फार महत्वाचं आहे, कारण की काय ना, आत्ताच्या पिढीबद्दल सर्रास हे बोललं जातं की ही पिढी वेगळी आहे, आमच्या वेळेत तर हे नव्हतं, आम्ही तर असं होतो, आम्ही हे करायचो ते, पण ही मुलं आता तशी करत नाही. अनेक वेळा होतं की पालकांनाच आपलं मूल कळत नाही किंवा मुलामधले गुण कसे आपण विकसित करू शकतो हे कौशल्य अनेकदा पालकांकडे नसतं. आणि एक शिक्षिका म्हणून आपण प्रत्येक मूल ओळखतात किंवा ते जाणून घेण्याचा प्रयत्न करताय आणि त्या दृष्टीने त्याला त्याचं अवकाश आपण प्राप्त करून देताय, ही फार मोलाची गोष्ट आहे. आणि खरं तर त्याचं हे सगळं आनंददायी चित्र आम्ही बघतोय. मॅडम, आपले अनेक उपक्रम आहेत, शैक्षणिक पालकत्व एक मदतीचा हात हा पण आपला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे, काय सांगाल याबद्दल?
0: एक शिक्षिका म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणून मला हा जो उपक्रम आहे ना मॅम, तो खूप समाधान देऊन गेलेला
1: आहे. नेमका
0: शैक्षणिक पालकत्व या उपक्रमात विद्यार्थ्यांनी, आमच्याकडे 8वीपर्यंत शाळा होती मॅडम, होती म्हणजे आहे, आणि जसं जसं आमचे विद्यार्थ्यांनी 9वीला जातात 10वीला जातात तर काय होतं की आजही आपला देश कितीही पुढे यशावर असो परंतु जो तळाला जेव्हा आपण जातो कुटुंबात, तर आजही मुलं आणि मुलींच्या शिक्षणात फरक आम्ही बघतो आहे जेव्हा आम्ही फील्ड व्हिजिट करतो, होम व्हिजिट करतो स्टुडंट्सच्या, तेव्हा आम्हाला दिसतं की मुली ह्या शिक्षणापासून बाद केलेल्या आहेत, मुलांना शिकवतात. अशा खूप मुली मला निदर्शनास आल्या की त्यांनी शाळा सोडून दिलेली. इवन माझ्या क्लासमधल्या पण 2 वर्ष झाले शाळा सोडलेली, 3 वर्ष झाले शाळा सोडलेली, काहींचे लग्न झालेले 8वी 9वीलाच. जे इट वॉज शॉकिंग की या विद्यार्थिनींसाठी काहीतरी केलं पाहिजे. आपण नेहमी ओरड करतो की शासन हे करेल, शासन ते करेल,
1: बरोबर,
0: परंतु आपण पण काहीतरी केलं.

0: पाहिजे.
1: अगदी अगदी.
0: म्हणजे आपल्याला जो बदल पाहिजे आहे तो आपण स्वतःपासूनही घडू शकतो. आणि ह्या विद्यार्थिनींना पुन्हा शिक्षण प्रवाहात कसं आणायचं या विचारत होते मी. आणि तेव्हाच मी शैक्षणिक पालकत्व एक हात मदतीचा हा उपक्रम सुरू केला. स्टार्टला मी स्वतःने 3 विद्यार्थिनी दत्तक घेतल्या. म्हणजे त्याच्यात काय आहे की विद्यार्थिनीला दत्तक घेतलं तिच्या शिक्षणासाठीचा पूर्ण खर्च, इव्हन ती ज्या शाळेत जाईल बाहेर 9वी 10वीला कॉलेजला जाईल, पुढच्या शिक्षणासाठी युनिफॉर्म असो, बुक्स असो, नोटबुक, जे जे जे लागेल ते तिला आम्ही देतो, प्रोव्हाइड करतो. नंतर माझी मैत्रीण वैशाली भांबरे ही जोडली गेली, तिने 2 मुलींना दत्तक घेतलं. फेसबुकच्या माध्यमातून खूप लोक माझ्या या उपक्रमाला जोडले गेले. इव्हन तेव्हा आपले जिल्हाधिकारी माननीय सूरज मांढरे साहेब होते, त्यांनी 5 मुलींचं दत्तक घेतलं त्याच दिवशी. आणि असा हा प्रवास पुढे पुढे सुरू गेला. आज 140 मुली शैक्षणिक पालकत्व उपक्रमांतर्गत शिक्षण घेत आहेत आणि 140 मुलींना आज दाते शिक्षणासाठी मदत करतात. म्हणजे काहीच आपली ओळख नसताना माणूस हे नात्याने सगळे लोक, मी तर माध्यम आहे, सगळे लोक याच्यात इन्वॉल्व्ह आहेत. आणि मला एक रात्रीची झोप देणारा हा उपक्रम आहे की मी काहीतरी चांगलं केलं.
1: खरं तर समाज हा संवेदनशील आहे आणि त्याला आपण आवाज दिला तर प्रतिसाद हा नक्कीच मिळतो आणि ते आपण अनुभवतात. हा उपक्रम तर अत्यंत स्तुत्य आहे. आपले अनेक उपक्रम आहे. सगळ्यात ज्याचं जास्त कौतुक झालं किंवा प्रत्येकाला ज्याचा हेवा वाटला ती म्हणजे आपली विमानवारी होती आणि शैक्षणिक सहल होती मुलांसाठीची. काय सांगाल त्याबद्दल?
0: खरंच मॅम, म्हणजे नो वर्ड्स त्या एक्सपिरियन्स साठी की विद्यार्थ्यांनी आजपर्यंत आकाशात असं पक्षासारखं विमान बघितलेलं होतं. आणि त्या विमानात बसले विद्यार्थिनींचे स्वप्न पाहिलं होतं की टीचर आम्ही कधी या विमानात बसू शकतो का. कारण त्यांचं जे बॅकग्राऊंड आहे ते त्यांना विमानात बसण्यास कधीच परवानगी देणार नव्हतं. एक असंच गोष्ट की त्यांना मी समजवलं की शिक्षण हेच तुम्हाला विमानात बसू शकतं, पण ते फ्युचरमध्ये. पण चला, एक शिक्षिका म्हणून मी तो प्रयत्न करू शकते.
1: फार मोठी गोष्ट आहे. कारण विमानाचा किंवा हेलिकॉप्टरचा आवाज आला तरी आजही आपण घराबाहेर किंवा आपल्या गच्चीत पळत जातो आणि आकाशात बघतो कुठे चाललंय, कुठून चाललंय. आणि प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की विमानात बसल्यावर कसा अनुभव आहे ते सगळं अनुभवणं. आपण मुलांना विमानात बसवून इस्रोची सहल केली, काय सांगाल त्याबद्दल?
0: म्हणजे विमानात बसणं हे विद्यार्थ्यांनी स्वप्न पाहिलं आणि त्यांना बसवणं हे शिक्षिका म्हणून मी स्वप्न पाहिलं. पण आमची आर्थिक परिस्थिती नव्हती की त्यांना त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स कसा द्यावा. तर अशा वेळेस लोकसहभाग आम्ही उभा केला.
1: बरं.
0: बेंगलोर इस्रोच्या वेळेस जवळपास 5 लाख रुपये आम्हाला खर्च आला. त्याच्या आधीही आम्ही विमानाने विद्यार्थी त्यांना मुंबईला अर्थसंकल्पीय अधिवेशन विधान भवन सगळं बघण्यासाठी घेऊन गेलो. तेव्हाही लोकसहभागातूनच केलं. आपले जे लोकप्रतिनिधी आहे गावातले, आनंदवली गावातील, प्लस जे डोनर्स आहेत समाजातील, समाजात खूप चांगले लोक आहेत मॅम, फक्त त्यांना माहिती नसतं की कुठे मदत करायची. आणि जेव्हा त्यांचा तो ट्रस्ट आम्ही गेन करू शकतो आणि खरोखर आपली मदत ही योग्य ठिकाण जाते तर खूप लोक पुढे येतात. तर अशा वेळेस मुलांना आम्ही इस्रो बेंगलोरला नेलं. तो पहिलं म्हणजे विमानाने जाणं आणि सेकंड थिंग म्हणजे इस्रो बेंगलोरला जाणं, दोन्ही गोष्टी खूपच
1: मोठी गोष्ट
0: होती. इव्हन म्हणजे अशी सहल नेणारी आमची पहिली शाळा आहे आणि आमचं हे पेटंट आजपर्यंत कोणी ब्रेक केलेलं नाही. विमानाने जाणं. एका मुलीचा वाढदिवस होता, तो विमानात साजरा केला. म्हणजे आकाशात तुझा बर्थडे साजरा झाला ही त्याच्या डोळ्यातलं जे, तेव्हा ती रडली की टीचर थँक्यू, तिने मला हक केलं. म्हणजे मी नाही सांगू शकत तो अनुभव. खूप सुंदर, खूप स्वतःला मला एक शिक्षिका म्हणून सुद्धा तो खूप मोठा अनुभव होता.
1: आपल्याला ऐकताना आज अनेकांना वाटत असेल की आपण सुद्धा कुठेतरी काहीतरी समाजाचं देणं लागतो, तेव्हा असे उपक्रमांमध्ये आपणही सहभागी व्हायला पाहिजे असं नक्कीच वाटेल. खरं तर आपल्याला खूप गोष्टी बोलायच्या आहेत पण वेळेची सुद्धा मर्यादा आहे. सध्या तुमचा जो एक उपक्रम आहे मिशन मोबाईल फ्री उपक्रम, त्याबद्दल सांगाल?
0: येस मॅम, आत्ताच जस्ट मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत आणि मुलांना जेव्हा मी विचारलं काय रे बाळांनो काय करणार आहे तुम्ही मे महिन्यात,

0: मुलांना जेव्हा मी विचारलं काय रे बाळांनो काय करणार आहे तुम्ही मे महिन्यात, तर ते म्हटले टीचर काही नाही मोबाईल खेळणार आहे. अगदी सहज ते उत्तर देऊन गेले, पण मला तो विचार करायला लावून गेले की हे फक्त मोबाईल खेळणार आहेत, म्हणजे यांचं सुट्ट्यांमधला स्क्रीन टाईम हा वाढणार आहे.
1: बरोबर.
0: मग मी अशा वेळेस काय केलं की आनंदवल्ली गावातून माझ्याकडे येणारे विद्यार्थ्यांनी संत कबीरनगर, तर त्या गावात जेवढ्या भिंती आहेत त्यांच्या घरांच्या मुलांच्या घरांच्या प्लस आनंदवल्लीच्या त्या याच्या भागातल्या मंदिराजवळच्या त्या सगळ्या भिंती मी काही असे जे पझल्स आहेत महाराष्ट्रातील जिल्हे आहेत भारतातील राज्य आहेत याचे काही पझल्सच्या माध्यमातून नावं लक्षात ठेवणे, गणिताच्या क्लुप्त्या आहेत, इंग्लिशचे काही आहेत, अशा सगळ्या गोष्टींनी त्या भिंती रंगवल्या छानपैकी. त्याच्यासाठी मला आमच्या शाळेतल्या कला शिक्षिका सोनाली मॅडमनेही मदत केली आणि ह्या सर्व भिंती जवळपास 25-30 भिंती मी रंगवल्या तिथल्या. आणि विद्यार्थी आता ते जेव्हा पण ते बाहेर पडतात मोबाईल सोडून की टीचरने काहीतरी रंगवले ते वाचतात, त्याच्यातल्या क्लुप्त्या सोडवतात, ते लक्षात ठेवतात. इव्हन 1000 पर्यंत पाडे कसे बनवायचे त्याचेही मी तिथे ते फळे रंगवले, मुलं 1000च्या पुढे पाडे रंगवायला लागले. आणि खरोखर हे फळे मी रंगवले आहेत ते किती उपयोगात आहे ते बघण्यासाठी मी 2-3 वेळेस आनंदवली गावे चक्करही मारले, तर ते मुलं त्या भिंतीजवळ बसून ते वाचता आहेत लिहिता आहेत हे मी प्रत्यक्ष बघितलं. म्हणजे छान वाटलं ते की अरे कुठेतरी आपल्या त्या उपक्रमाचा फायदा झाला, मुलं वाचता आहेत लिहित आहेत, म्हणजे त्यांचं मोबाईल बाजूला आहे, त्यांची उन्हाळी सुट्टी चांगली जात आहे हे मला दिसलं. आणि आय वॉज सो हॅपी यस्टरडे जेव्हा मी बघितलं ते की छान वाटलं की आपलं
1: फार मोठी गोष्ट आहे. मॅडम आता खरं तर आपल्याला बोलायचं खूप आहे, वेळेची मर्यादा आहे, जाता जाता समाजाला आणि पालकांना काय संदेश द्याल?
0: सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं मूल ओळखा, त्याच्यात काय भावना आहे त्या जाणून घ्या ऍज अ पॅरेंट म्हणून पण आणि एक शिक्षक म्हणून पण. कारण काय, कलेक्टर होतील मुलं, डॉक्टर होतील, इंजिनियर होतील, सगळं काही होईल, परंतु हे सर्व शिक्षकाच्या हातातच आहे. जेव्हा आपण शाळेत राहतो त्यावेळेस तो विद्यार्थी पालक पूर्ण जबाबदारीने आपल्यावर सोपवतात, तर त्याला घडवणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि जेव्हा शिक्षक स्वतः असं ठरवेल तेव्हाच तो मुलाला घडू शकेल आणि तो मुलगा घडेल तेव्हाच देश घडेल असं मला वाटतं. म्हणून शिक्षकाच्या जबाबदाऱ्या प्रत्येक शिक्षकाने ओळखल्या पाहिजे आणि पालकांनी सुद्धा आपल्या मुलाला एक मूल म्हणून ओळखलं पाहिजे, कारण देशाचं भविष्य आहे आणि देशाचं भविष्य घडण्यासाठी पालक आणि शिक्षक यांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे.
1: फार महत्वाचा हा संदेश आपण दिला आहे. मॅडम आज आपण इथे आलात, आपला अमूल्य वेळ दिला, आपले खूप खूप आभार आकाशवाणी नाशिक केंद्रातर्फे आणि सगळ्या श्रोत्यांतर्फे.
0: थँक्यू मॅम. थँक्यू. मी आकाशवाणी केंद्राच्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देऊ इच्छिते, स्पेशली तुमचे शिंदे सरांना की त्यांनी मला इथं आज एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातल्या वेगवेगळ्या गोष्टी समाजापर्यंत गेल्या, शिक्षण क्षेत्रात जे काम केलं जात आहे ते कुठेतरी पोहोचलं आपल्या माध्यमातून. थँक्यू सो मच मॅम.
1: धन्यवाद. स्पेक्ट्रम शिक्षणाच्या आनंददायी वाटा निर्माण करणाऱ्या मनपा शाळा क्रमांक 18 प्रयोगशील शिक्षिका कुंदा शिंदे बच्चा यांची मेघा बुरकुले यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलेत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे.

सुधीर फडके यांनी गायलेलं, संगीतबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं अर्थातच सुधीर फडके यांचं, आणि चित्रपट होता चिमण्यांची शाळा. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. आणखीन एक असंच छानसं गीत ऐकूया.

गौरी बापट यांनी गायलेलं शांताराम धानगावकर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत उल्हास बापट यांचं होतं. याबरोबरच म्युझिकल मॉर्निंग हा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. FM 101.4 MHz आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. विविध भारतीचे कार्यक्रम आता ठीक 9 वाजेपासून सकाळी 10 वाजेपर्यंत सहक्षेपित करीत आहोत.

0: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
1: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
0: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
1: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
0: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
1: यासाठी तुमची वाट बघतोय
0: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
1: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवा.

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी. वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
2: थांब बुद्धू.
1: काय? अशा पॉपअप्स पासून सावध राहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात.
2: तुला कळलं ना? रिलॅक्स.
1: पण कार जिंकले असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल राहा.
4: सकारात्मक ऊर्जेचा अखंड झरा अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदे. ऐका दररोज सकाळी 6:45 FM 101.4 MHz वर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.

आरोहा बिलगायाचा तो धीट खुला अवरोह, आरोहा बिलगायाचा तो धीट खुला अवरोह, भरभरून यायचे तेव्हा त्या कृष्ण नयनीचे डोह, भरभरून यायचे तेव्हा त्या कृष्ण नयनीचे डोह, डोहात तळाशी खोल वर्तमान विरघळलेले, डोहात तळाशी खोल वर्तमान विरघळलेले, शब्दांच्या गाली पाणी थोडेसे ओघळलेले, मी फसलो म्हणून हसू दे वा चिडवू दे कोणी, ती वेळच होती वेडी अननितांत लोभस वाणी।

0: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
1: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
0: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
1: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
0: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
1: यासाठी तुमची वाट बघतोय
0: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
1: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
2: कमाल आहे, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही.
3: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
2: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
3: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
2: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरी यांचा.
2: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या

0: खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
1: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
0: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाइन आणि होंडा ऍक्टिवा.
1: यासाठी तुमची वाट बघतोय
0: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
1: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
0: नाशिकचं हृदय म्हणजे ऐतिहासिक वारसा जपलेला नाशिकचा सराफ बाजार.
1: आणि याच सराफ बाजारातलं सर्वात भव्य असं सुवर्ण दालन टकले बंधू सराफ.
0: 5 पिढ्यांची नातं जपणारी अत्याधुनिक पिढी
1: टकले बंधू सराफ, सराफ बाजार, नाशिक.
0: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
1: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
0: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
1: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
0: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाइन आणि होंडा ऍक्टिवा.
1: यासाठी तुमची वाट बघतोय
0: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
1: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
2: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी. वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
3: थांब बुद्धू.
2: काय? अशा पॉपअप्स पासून सावध रहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात.
3: तुला कळलं ना? रिलॅक्स.
2: पण कार जिंकली असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता. RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.

0: अधिक महिन्याचा महोत्सव कानकर यांचा विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून अवश्य ऐका सकाळी 7:50 दरम्यान.
1: स्वरूप कृषीवाणी, आधुनिक शेतीचं मार्गदर्शन, हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर ऐका स्वरूप कृषीवाणीमध्ये रोज सकाळी 6:40.
2: विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
0: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
3: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
0: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
3: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
0: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
3: यासाठी तुमची वाट बघतोय
0: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
3: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी उंट.

प्रसारण सभेच्या या वळणावर नियंत्रण कक्षातून माझे सहकारी संजय भोयर आणि आबासाहेब कणगरे यांच्यासह मी सुप्रिया देवघरे आपला निरोप घेते. आपण आनंद घ्या विविध भारतीच्या विविध रंगी कार्यक्रमांचा.

मैत्रिणींना नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अर्चना साने तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, सजग जगणं म्हणजे काय असं जर कुणाला विचारलं तर विचारपूर्वक जगण्याची शैली असं उत्तर प्रामुख्याने प्रत्येकाकडून येईल. मग त्यात तुमचं वागणं, बोलणं, आहार, आरोग्य ह्या सगळ्याच गोष्टी येतात. अलीकडे आपण सगळेच आरोग्याविषयी अत्यंत जागरूक झालो आहोत, कारण आरोग्य संपन्न जर तुम्ही असाल तरच आयुष्य नीट जगता येतं. शारीरिक स्वास्थ्य जेवढं महत्वाचं असतं तेवढंच मानसिक स्वास्थ्यही महत्वाचं असतं, किंबहुना ते जास्तच महत्वाचं असतं असंही आपण म्हणू. या विषयावर मोकळेपणाने अलीकडे संवादही साधला जात आहे आणि यासाठी अनेक मार्ग किंवा अनेक पद्धती सुद्धा उपलब्ध आहेत. त्यातलीच एक नाविन्यपूर्ण पद्धत म्हणजे माइंड

0: योग अर्थात मनाचा योग। आपल्या एकूणच आरोग्यासाठी योग किती महत्वाचा आहे हे आता संपूर्ण जगाला कळलंय। खरं तर ही एक उत्कृष्ट देणगी भारताने सर्वांना दिली आहे। मग आता माइंड योग म्हणजे नेमकं काय आणि तो किती महत्वाचा आहे याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत माइंड योग फॉर इमोशनल हेल्थ अँड सक्सेसच्या संस्थापक रुपाली पाटील। रुपालीताई या सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत तसंच सर्टिफाईड हॅपीनेस कोच आणि सर्टिफाईड मेडिटेशन अँड मॅनिफेस्टेशन एक्सपर्ट आहेत। 9 वर्ष त्यांनी एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी केली। नोकरी दरम्यान स्वतःला आलेल्या मानसिक तणावातूनच त्या माइंड योगकडे वळल्या आणि सखोल अभ्यास करून माइंड योग त्यांनी डिझाईन पण केलं। गेली 8 वर्ष त्या याविषयी अनेकांना मार्गदर्शन करत आहेत। आपणही आज त्यांच्याकडून याबद्दल जाणून घेणार आहोत। रुपालीताई नमस्कार आणि स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत।
1: नमस्कार अर्चनाताई आणि थँक्यू सो मच, इतकं छान इंट्रोडक्शन तुम्ही दिलंय माझं।
0: पहिलाच प्रश्न मला असं मनात सारखा येतो की योग आणि माइंड योग यामध्ये नेमका काय फरक आहे आणि माइंड योगची सुरुवात कशी झाली?
1: आपण शारीरिक आरोग्याबद्दल सजग आहोत बरोबर, रोज योगा करणं, वॉकला जाणं, थोडस डाएट व्यवस्थित खाणं याविषयी आपण सजग आहोत किंवा शरीराचं वजन कमी झालं पाहिजे याबद्दल सगळे अगदी अवेअर आहेत। पण मग शरीरासाठी तुम्ही हे करताय तर तुम्ही कधी हा विचार केलाय का की आपण मनासाठी, भावनिक आरोग्यासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी काय करतो?
0: बरोबर,
1: मनावर नाही का वजन तुमच्या? जुन्या आठवणी, एखादा स्ट्रेस, टेन्शन, अतिविचार कुठल्याही गोष्टीचा, हे सगळं तुमच्या मनावर वजन आहे बरोबर। मग ते कसं तुम्ही घालवणार? घालवलंय कधी ते वजन कमी करायचा विचार केलाय? हा शब्द सुद्धा बऱ्याच जणांना पहिल्यांदा कळला असेल की याच्या मनावर सुद्धा वजन असतं।
0: ओझ आपण
1: ओझ ज्याला म्हणतो, हो हो अगदी ओझ ज्याला म्हणतो मनावरचं। तर हे ओझ कमी करण्यासाठी जी ओव्हर थिंकिंग, एन्झायटी, वरीज या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा कमी केल्या गेल्या पाहिजेत। जसा योगा शरीरासाठी आपण रोज करतो तसंच मनाला हेल्दी ठेवण्यासाठी, मनावरचं ओझ कमी करण्यासाठी सुद्धा रोज एक्सरसाइज किंवा त्याला आपण टेक्निक्स म्हणतो। आता मनासाठी काही आपण फिजिकल एक्सरसाइज नाही करणार आहोत, काही टेक्निक्स असतात की जर एन्झायटी असेल तर काय केलं पाहिजे, ओव्हर थिंकिंग होतीये तर काय केलं पाहिजे, सो त्या गोष्टी तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात।
0: बर,
1: म्हणजे तुमचं मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी माइंड योगा।
0: बर, ही संकल्पना खरंच खूप छान आहे। हिलिंगसाठी तुमच्याकडे अनेक जण येत असतील,
1: हो,
0: मग त्यांना नेमका कोणत्या समस्या असतात, प्रश्न असतात जे तुम्हाला दिसतात?
1: आजकाल मी बघतीये की मायग्रेन, एन्झायटी, बीपी, थायरॉइड हे इश्यूज, म्हणजे दिवसातून 4-5-6 कॉल्स तर मला हे असेच असतात। खूप स्ट्रेस जेंट्स मध्ये किंवा शोल्डर पेन या सगळ्या गोष्टी आहेत। तर हे सगळे ऍक्च्युली सायकोसोमॅटिक इश्यूज आहेत।
0: बर,
1: सायकोसोमॅटिक म्हणजे ऍक्च्युली एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर पर्सन जो आहे तो काही शोल्डरवर ओझ घेऊन काम नाही करते, मग त्याचा शोल्डर पेन का होत आहे?
0: ओके,
1: बरोबर। तर तुम्ही जो स्ट्रेस घेताय, तुम्ही जी निगेटिव्हिटी किंवा जे टेन्शन मनामध्ये कॅरी करतायत, मग ते तुमच्या फॅमिलीचं असू शकतं, घराचं, कुठलंही असू शकतं, किंवा लहानपणापासून कुठल्या जिम्मेदारीवर तुम्ही जगत आलेला आहात, की त्यामुळे काय होतं हे विचार इतके जास्त होतात की आपल्या शरीरात लिटरली निगेटिव्ह केमिकल्स सिक्रेट होतात। तसंच आपण ज्याला हॉर्मोन्स म्हणत असतो, वेगवेगळे श्राव श्रवत असतात, एक चांगले श्राव पण असतात, आनंदी असलो की पॉझिटिव्ह केमिकल्स सिक्रेट होतात आणि स्ट्रेसमध्ये असलो की निगेटिव्ह केमिकल्स आपल्या शरीरात सिक्रेट होतात, आपल्याला डोळ्यांना दिसत नाहीत। मग हे केमिकल्स कुठे जातील? ते जातात तुमच्या त्या बॉडी पार्टवर अफेक्ट करतात। ज्यांचं शोल्डर पेन होतंय ते श्राव त्यांच्या त्या शोल्डर मध्ये जमा झाले आणि तिथं त्यांचं ओझ क्रिएट व्हायला सुरुवात झाली आणि म्हणून त्यांना शोल्डर पेन, यालाच सायकोसोमॅटिक म्हणतात, की जे तुमच्या विचारांनी मेंटल आणि इमोशनली तुम्ही इम्बॅलन्स झालेला आहात म्हणून तुमच्या शरीरात हे केमिकल्स सिक्रेट होत गेलेत आणि म्हणून हे आजार। ब्लड प्रेशर तेच आहे। ब्लड प्रेशर हा इश्यू नाहीये, इश्यू हा आहे की तुम्ही कसे विचार करतायत, किती कॅरी करतायत आणि किती त्या गोष्टीचं टेन्शन घेतायत, आणि इतकं टेन्शन घेतलं की ते ब्लड मध्ये टेन्शन जायला लागलं, इतकं टेन्शन घेतलं की ते केमिकल्स तुमच्या शोल्डर मध्ये जमा व्हायला सुरुवात झाली, इतकं जमा झालं की ते तुमच्या घशात जाऊन स्टक झालं आणि मग तुम्हाला थायरॉइडचे इश्यूज सुरू झाले, ते डोक्यात जाऊन बसले की मायग्रेन। खूप मी आजकाल ऐकते ना की रुपाली रोज गोळी खाल्ल्याशिवाय मला आराम मिळत नाही.

0: घेण्यासाठी गोळीचीच गरजच नाहीये. तुम्ही एकदा माइंड योगा करायला घेतलं की मॅक्सिमम 8 दिवसात तुमचा मायग्रेन बरा होतो विदाउट गोळ्या.
1: अरे वा, हो छान. आता मनाचे म्हणजे ते भावनिक आहे,
0: बरोबर.
1: मग त्यासाठी पण तुम्हाला काहीतरी ध्यान करणं किंवा असं ह्या गोष्टी असतील ना त्याच्यात? नक्कीच,
0: अगदी अगदी बरोबर.
1: ध्यान करणं किंवा असं ह्या गोष्टी असतील ना त्याच्यात? नक्कीच,
0: अगदी अगदी बरोबर. सो त्यामध्ये जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की जशी निगेटिव्हिटी आहे ना, निगेटिव्हिटी ऍक्च्युली रॉंग आहे असं मी म्हणणार नाही, ह्युमन टेंडन्सी आहे. तशीच वर्षानुवर्ष आपण आईला तसं बघितलं, टेन्शन घेताना बाबांना बघितलं, निगेटिव्ह विचार करताना बोलताना, सोसायटी तशीच आहे, बरोबर. त्यामुळे काय होतं, निगेटिव्हिटी आपल्या मनात जमत जाते, आपल्या बोलण्यातून सुद्धा निगेटिव्हिटीच जाते. ओके, तर हे बघा, इथं ना आपल्या मनाचं आणि ब्रेनचं कनेक्शन आहे. तुम्ही जे शब्द सारखे सारखे रिपीट करतात, तुमचं ब्रेन त्याला खरं मानायला सुरुवात करतो. तुम्ही जर म्हटलात की मला दुखतंय, मला त्रास आहे, माझ्या आयुष्यात खूप टेन्शन आहे, तर तुमचा ब्रेन नेहमी टेन्शनच शोधत राहतो आणि तुम्ही टेन्शनच अट्रॅक्ट कर घेता,
1: बरोबर.
0: मग यावर आपल्याला माइंड योगाची टेक्निक्स असतात की आपल्याला हे थॉट रिप्लेस करायचे असतात. थॉट रिप्लेस करण्याच्या टेक्निक्स आहेत, त्या आपण त्यामध्ये शिकतो आणि ते करणं गरजेचं आहे. थॉट रिप्लेस करणं म्हणजे काय, की सी, सिच्युएशन तर बदलत नाही, पण त्या सिच्युएशन साठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात,
1: बरोबर,
0: ते महत्वाचं आहे. हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
1: बरं,
0: म्हणजे काय, की अरे मला नेहमीच हा त्रास आहे ग, माझं आयुष्य सहज नाहीच आहे, मला खूप त्रास आहे माझ्या आयुष्यात, किंवा हे माझ्यासोबतच का घडतंय. जर तुम्ही हाच विचार करत बसलात ना, तर तुमचा ब्रेन निगेटिव्ह गोष्टीच अट्रॅक्ट करत राहील, कारण तुम्ही सतत तो विचार करताय,
1: बरोबर.
0: तर मग त्या सिच्युएशनला आपल्याला बदलता येत नाही. पण मग इंटरप्रिटेशन म्हणजे काय, की ही सिच्युएशन मला काय शिकवतीये, किंवा मी किती स्ट्रॉंग होणार या सिच्युएशन मध्ये, हा जर अँगल तुम्ही दिलात, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात की हा अँगल कसा द्यायचा. अँगल बदलला की आपल्याला ऑटोमॅटिक बेटर फील होतं, म्हणजे तो स्ट्रेसमुळे जे निगेटिव्ह केमिकल सिक्रेट होणार होते त्याला तुम्ही चेंज करून अगदी न्यूट्रल तरी आणला. अगदी पॉझिटिव्ह आनंद नाही वाटत आहे तुम्हाला, पण तुम्ही न्यूट्रलवर तर आलात, म्हणजे ऍटलिस्ट ते निगेटिव्ह केमिकल सिक्रेट नाही झाले,
1: बरोबर. नकारात्मक विचार तुमच्यात यायला लागले की तुमचा मेंदू पण त्याच गोष्टी कॅच करायला लागतो, आणि मग त्यातूनच तुमचं सगळं, मग अलीकडे तर डिप्रेशन म्हणा, फ्रस्ट्रेशन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या वाढत चालल्यात, की तुम्ही तो ताण कसा स्वीकारता यावर ते सगळं अवलंबून असतं,
0: बरोबर
1: बरोबर. ह्यासाठी तुम्हाला इमोशनल स्ट्रेंथ तुमची वाढवणं खूप आवश्यक असतं. मग ती वाढवण्यासाठी कशी सुरुवात आणि कुठून करायची?
0: अगदी महत्वाचा हा प्रश्न आहे, कारण इथूनच सुरुवात होते खरी तर, की इमोशनल स्ट्रेंथ म्हणजे काय, किंवा ती कुठून सुरुवात करायची रुपाली, है ना. आधी अवेअरनेस, म्हणजे कळलं पाहिजे की मला काय होतंय.
1: गुड,
0: म्हणजे शॉर्टमध्ये मी सांगेल की तुमच्या भावनांना, इमोशन्सला तुम्हाला नाव देता आलं पाहिजे.
1: बर,
0: आपल्याला काय माहिती असतं, मला वाईट वाटलं एवढं एकच कळतं, किंवा मला काय होतंय मला कळत
1: नाही,
0: है ना. त्रास होतोय, अनइझी होतोय, मी पडले आणि मला लागलं, तर मी आईला सांगेल तरी की अगं आई मला इथं लागलं, किंवा गुडघ्याला खरचटलं, पण मनात जे होतंय ना ते सांगता येत नाही, कळत नाही. सो ते ओळखा आधी की तुम्हाला काय होतंय, आणि काय होतंय म्हणजे तुम्हाला राग येतोय का एखाद्या सिच्युएशनचा, म्हणजे त्या भावनांना तुम्ही नावं द्यायला शिका, की मला दुःख वाटतंय का, फिअर आहे का, भीती आहे का कुठल्या गोष्टीची,
1: बरोबर,
0: है ना. सेकंड स्टेप आहे एक्सेप्टन्स. मी स्वीकारलं की हो, मला राग आला ह्या गोष्टीवर, नथिंग रॉंग इन दॅट. ह्युमन माइंड आहे, इमोशन्स दिले आहेत, जसे पॉझिटिव्ह इमोशन्स आहेत तसे निगेटिव्ह इमोशन्स पण आहेत, तर त्याला एक्सेप्ट करा. आपण जनरली ना त्यांना दाबतो किंवा इग्नोर करतो. तर पहिल्यांदा अवेअरनेस गरजेचं आहे, त्याला नावं द्या, आणि दुसरी स्टेप त्याला एक्सेप्ट करा. सो अवेअरनेस, एक्सेप्टन्स हे महत्वाचं आहे,
1: हीच सुरुवात असं म्हणायला हरकत,
0: सुरुवात आपली असली पाहिजे. आणि मग पुढच्या स्टेप्स येतात हिलिंग. एक्सेप्ट जर तुम्ही केलं नाही तर हिलिंगच होणार नाही, म्हणजे तुम्ही जर सांगितलं नाही की मला पोट दुखतंय, तर ते हील कसं होणार, कसं कळेल,
1: औषध
0: कसं देणार ना. सो यामध्ये आपण काय करू शकतो, की कळलं की एक्सेप्टन्स पण आला, मग आता हील कसं करायचं. सो जसं मी मगाशी म्हटले, थॉट रिप्लेसमेंट, ओके, ते तुम्ही करू शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, रोज 2 मिनिट किंवा 5 मिनिट एका जागी शांत बसून ना तुमच्या मनात काय चाललंय ते ऑब्झर्व करा. कसं करायचंय, आपला मोबाईल आजकाल आहेच ना, अलार्म सेट करा, 2 मिनिटाचा जरी असेल तरी चालेल, मग त्या 2 मिनिटात कोणी आवाज दिला इकडे तिकडे लक्ष देऊ नका, अलार्म सेट करा, त्याला इथं ठेवा, आणि डोळे बंद करून लिटरली तुमचं शरीर स्कॅन करा, की माझ्या डोक्यात मला ताण

0: फील होतोय का, माझ्या छातीत मला ताण फील होतोय का, माझ्या कुठल्या बॉडी पार्ट मध्ये ताण फील होतोय तो फील करा. आणि श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत हा ताण मी रिलीज करायचा प्रयत्न करते. सी पहिल्यांदाच तुम्हाला रिलीज करता येईल असं नाही, म्हणून अगदी उदास व्हायची पण गरज नाहीये. नंतर नंतर तुम्हाला ते जमायला सुरुवात होते. मग 2 मिनिटाचं तुम्ही 5 मिनिटही करायला लागणार, तुम्हाला छान वाटेल की अरे मला छान वाटतंय, म्हणजे रिलीजच करायचं होतं की बस एवढंच तुम्ही करायला घेतलंस
1: वा
0: सुरुवात.
1: खूपच सुंदर गोष्ट सांगितली आणि ही इतकी सोपी आहे.
0: हो
1: म्हणजे म्हटलं तर सोपी आहे.
0: हो
1: पण यातनं शिकायचं. जसं तुम्ही म्हणालात की एक सुरुवात प्रयत्न नक्की करायला पाहिजेत, सकारात्मक विचार करायचा, तर हे सोपंच आहे आणि हे विना खर्च आहे आणि तुम्हाला खूप त्यासाठी टाइम मॅनेजमेंटची गरज नाही, खूप वेळ द्यायचा असं नाहीये.
0: इथं मी अजून ऍड करेल, आपण योगा जो करतो फिजिकल योगा त्याला ऍटलीस्ट अर्धा तास द्यावा लागतो. अर्धा तास मला जिमला जायचंय किंवा अर्धा तास मला वॉकला जायचंय. मेबी माइंड योगासाठी तुम्ही अगदी 2-2 मिनिट जरी दिले तुमच्या कामातूनच द्या. म्हणजे तुम्ही अगदी ऑफिसच्या मीटिंग मध्ये बसलेला असाल,
1: बरोबर,
0: तुम्ही सपोज 5 मिनिट लवकर आला, तुम्ही त्यात 5 मिनिटात सुद्धा माइंड योगा करू शकता की मला या मोमेंटला शांत करायचंय. यामध्ये तुम्ही श्वास घेतला आणि श्वास सोडताना पटकन थोडस तोंडाने जेव्हा आपण श्वास सोडतो ना, सगळेजण करून बघू शकतात जे मला आता ऐकतायत, लांब श्वास घ्यायचा अशा पद्धतीने श्वास थोडा लांब सोडायचा. मी थोडं शॉर्ट मध्ये सांगितलं आता, जितका श्वास घेतला त्याच्या डबल तुम्ही तोंडाने श्वास सोडा इमिजिएटली. म्हणजे याला आम्ही इमिजिएट हिलिंग असं नाव दिलेलं आहे, क्विक हिलिंग नाव दिलेलं आहे. आता या मोमेंटला जरी तुम्ही स्ट्रेसमध्ये किंवा अनइझी मोडमध्ये असाल, कुठल्याही इमोशनल स्ट्रेससाठी हे बेस्ट सोल्युशन आहे की नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने एक्झेल करा. फक्त लांब एक्झेल करायचं, जितका श्वास घेतलाय त्याच्या डबल एक्झेल करा, इमिजिएट तुम्ही बेटर फील करणार. रोजच्या प्रॅक्टिससाठी जसं मी तुम्हाला म्हटलं की मला जर चेस्टमध्ये अनइझी वाटतंय तर तो श्वास चेस्टमध्ये घ्यायचा प्रयत्न करायचा. जर तुम्हाला वाटतंय की मला डोक्यात अनइझी होतंय मायग्रेन जसं मी म्हटलं, तर त्या श्वासाला डिरेक्शन द्यायची आपल्या डोक्याकडे. फोकस करा, तुमच्या डोक्याकडे फोकस करा, ऑटोमॅटिक श्वास तिथं जातो आणि एक्झेल करताना तोंडाने करा. सुपर पॉवरफुल टेक्निक आहे आणि अशी होणारी आहे.
1: वा क्या बात है.
0: yes.
1: रुपाली दे खूप छान तुम्ही सांगताय, अगदी प्रत्यक्षिकांसहित तुम्ही सांगताय. खूप इंटरेस्टिंग टप्प्यावर आपण आलो आहोत आणि आपण महिलांसाठीच्या कार्यक्रमात बोलतोय. एक पहिला प्रश्न जो येतो मनात की आपण सध्या बघतो की साधारणपणे 35 नंतर स्त्रियांना अनेक शारीरिक आजार त्यांना सामोरं जावं लागतंय, अक्षरशः ते आव्हान म्हणून त्यांच्या समोर उभं राहतंय. तर या आव्हानांना सामोरं कसं जायचं आणि त्याच्यात माइंड योग किती मदत करू शकतं?
0: सो सगळ्यात आधी मी तुम्हाला इथं सांगेल 35 वर्षांपुढील स्त्रिया, तर यांना मला एक गोष्ट सांगायची आहे की मैत्रिणींनो, तुम्ही फक्त आई बायको सून किंवा मुलगी नाही आहात, तुम्ही एक इंडिव्हिज्युअल पर्सन पण आहात की नाही, एक इमोशनल आणि फिजिकल बिईंग आहात. तुमचं पण दुखणं खुपणं आहेच. सो त्यावर पण फोकस करणं गरजेचं

0: काहीच हॉर्मोनल चेंजेस होतात. जे आतापर्यंत स्मूथली काम करत होते तर त्याला जे बऱ्याच बायका ऍक्च्युली याला डिनाई मोड मध्ये जातात किंवा नाही मला काही होत नाहीये किंवा ते दाबण्याचा प्रयत्न करतात. दाबण्याची गरजच नाही, प्रत्येकाला होतं 35 वर्षांनंतर हे सगळ्यांनाच होतं. तर ते एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. तुमच्या शरीरात सुद्धा वेगळी सेटिंग होतीये तर तिला एक्सेप्ट करा. मग ह्या पिरियडमध्ये हॉर्मोनल चेंजेस, मूड स्विंग्स, एनर्जी लो होणं या गोष्टी होतात, तर ह्या गोष्टी एक्सेप्ट करणं महत्वाचं आहे. आणि त्यावर सोल्युशन्स म्हणजे काय की तुम्ही त्याला मेडिटेशन करायला घ्या, माइंड योगा करायला घ्या. माइंड योगा अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही माइंड योगा करायला घेतला की सगळ्या गोष्टी तुमच्या सुरळीत व्हायला सुरुवात होते. सेल्फ लव्ह, सेल्फ केअर, तुम्हाला दुखत खूप तर त्यावर काळजी घ्या, त्यावर फोकस करा, इग्नोर करू नका.
1: बरोबर.
0: सो हे खूप महत्वाचं आहे.
1: म्हणजे तुम्ही म्हणाला सेल्फ लव्ह, सेल्फ रिस्पेक्ट आपण तोही घेता येईल. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण स्वतःला इतकं कमी लेखतो आणि सगळ्या कुटुंबासाठी झोकून देताना मी माझं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे हे पूर्णपणे ती विसरलेली असते स्त्री. तर रुपालीताई, आपण आता हे सगळं बोलतोय की मनाचं आरोग्य जपण्यासाठी आणि ते वाढवण्यासाठी आपण काय काय करायला हवं किंवा कोणकोणत्या टप्प्यात कसं वागायला हवं, तर मॅनिफेस्टेशन आणि माइंड योग तर हे दोन्ही एकमेकांना पूरक आहेत, हे त्याचाच भाग आहे काय, म्हणजे काय सांगाल?
0: हा, मॅनिफेस्टेशन असं समजा, माइंड योगा हा मॅनिफेस्टेशनची प्री रिक्विजिट आहे, पहिली स्टेप.
1: ओके.
0: तर मॅनिफेस्टेशन आधी समजून घेऊयात. ओके. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? तुमचे विचार, तुमच्या भावना आणि तुमच्या विश्वासाच्या जोरावर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही अट्रॅक्ट करतात. मॅनिफेस्टेशन. मग तुम्हाला पहिल्यांदा विचार येतो की मला हे असं हवं आहे, बिझनेसमध्ये प्रमोशन, बरोबर? हा विचार आपल्या मनात आला, मग त्याच्यावर तुमचा किती विश्वास आहे की मी खरंच प्रमोशन अट्रॅक्ट करू शकते का, बरोबर? सो मन, इमोशन्स आणि विश्वास, तर ह्या तीनही गोष्टी परत कुणाशी रिलेटेड आहेत? मनाशीच रिलेटेड आहेत, बरोबर? म्हणजे काय, जर तुमचं मन हेल्दी नसेल किंवा मन दुःखी असेल तर काय होईल, निगेटिव्ह विचार येतील, निगेटिव्ह इमोशन्स क्रिएट होतील आणि निगेटिव्ह मन, निगेटिव्ह इमोशन्सला कुठून विश्वास येईल? बरोबर. म्हणजे काय की तुम्ही मॅनिफेस्टेशन निगेटिव्ह वेने करतात. आपला ब्रेनला, सबकॉन्शियस माइंडला ना, लॉजिक इलॉजिकल राईट रॉंग हे नाही समजत. तुम्ही काय रिपीटेडली विचार करतात ते तो खरं मानतो, सिम्पल, बरोबर. मग जर तुम्ही, आपल्याला मॅनिफेस्टेशन तर आपण चांगलं केलं पाहिजे की नाही, की अरे माझं प्रमोशन व्हायला पाहिजे, माझ्या मुलांना चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत, मी मोठ्या घरात शिफ्ट व्हावं, बरोबर. पण आपण काय विचार करतो की अरे मोठ्या घरात मला शिफ्ट होता येईल की नाही, बिल्डर देईल की नाही, म्हणजे काय,
1: सतत भीती आणि
0: नकारात्मकता, बरोबर. मग आता याच्यावर काम करण्यासाठी माइंड योगा आहे. म्हणजे जर तेव्हा तुम्ही माइंड योगाच्या माध्यमाने मन स्ट्रॉंग केलं, भावना तुमच्या करेक्ट केल्या की ऑटोमॅटिक तुमचे विचार पॉझिटिव्ह होतात, मन शांत होतं, इमोशन्स पॉझिटिव्ह होतात आणि पॉझिटिव्ह मन, पॉझिटिव्ह इमोशन्सवर तुमचा विश्वास, तुमचा कॉन्फिडन्स स्ट्रॉंग होतो आणि मग तुमचं मॅनिफेस्टेशन काम करतं.
1: बरोबर.
0: जनरली काय होतंय आजकाल, बरेच जण काय म्हणतात, काय नाही गो रुपाली, मॅनिफेस्टेशन काही वर्क नाही करत, लॉ ऑफ अट्रॅक्शन फेक आहे किंवा काम नाही करत. इट्स नॉट ट्रू. ते काम का नाही करत आहे, कारण तुम्ही पहिली स्टेपच मिस केली आहे. तुमच्या मनातच निगेटिव्हिटी आहे, म्हणजे ते मेकॅनिकली करताय, तर ते कुठून होईल,
1: साध्य कसं होईल?
0: म्हणून मग मॅनिफेस्टेशन त्या केसमध्ये वर्क होत नाही. त्यामुळे माइंड योगा ही पहिली स्टेप आहे मॅनिफेस्टेशन करण्याच्या आधीची.
1: छान. म्हणजे आधी तुम्ही त्याकडे वळलं पाहिजे, मन स्थिर केलं पाहिजे आणि मग त्यानंतर तुम्ही मॅनिफेस्टेशनकडे वळू शकता आणि मग तिथून तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट दिसू शकतात.
0: अगदी 100% दिसतात.
1: ग्रेट, ग्रेट, छान. तर मॅनिफेस्टेशन करताना आपण अगदी रोज ज्या करायच्या स्टेप्स असतात, म्हणजे जे टप्पे असतील त्याच्यात, तर ते पार पाडण्यासाठी साधारणपणे किती वेळ लागतो?
0: इथं मी आधी तुम्हाला सांगेल की कुठून मॅनिफेस्टेशन कसं करायला हवं. ओके. सगळ्यात आधी तुम्हाला जे हवंय ते तुम्ही लिहून घ्यायला हवं. आपल्याला वाटतं असं ऐकताना, मला समजलंय, मला कळलंय, हो हो उद्यापासून मी हे नक्की करेल, उद्यापर्यंत इतके विचार तुमच्या डोक्यात येऊन जातील की मी काल काय शिकले होते ते तुम्ही मिस कराल. किंवा एखादा शब्द जरी मिस केला तरी सुद्धा मॅनिफेस्टेशनवर फरक पडतो. सिम्पल एक्झाम्पल मी देते की मला आज रात्री झोप लागणारच आहे, पण यामध्ये काय होतं, रात्री झोप लागते, एक तास झोप लागते आणि नंतर परत जाग येते. तर शब्द काय असला पाहिजे, मी आज रात्रभर गाड झोपणारच आहे आणि सकाळी 6 फ्रेश माइंडने उठणारच आहे. बघा हे सेंटेन्स किती महत्वाचं आहे. म्हणजे तो फक्त भर हा शब्द राहून गेला होता ना, तरी तुमच्या मनाला ते कळलं नाही, रात्री झोप लागली, कारण तुम्ही मॅनिफेस्टेशन करत होतात पण शब्द तुमचा अर्धवट होता. किंवा मला बेस्ट

0: तिचा बेस्ट लोकेशनचा जॉब मी मिळवणारच आहे, तेव्हा युनिव्हर्सला सुद्धा ते पॉझिटिव्ह मेसेजेस करेक्ट जातात आणि मग तुम्ही व्यवस्थित मॅनिफेस्ट करू शकतात. त्यामुळे सगळ्यात पहिली पायरी आहे की तुम्ही ते लिहून घेतलं पाहिजे आणि करेक्ट वेने लिहिलं पाहिजे, त्याच्यात निगेटिव्ह शब्द येता कामा नाही.
1: म्हणजे जे तुम्हाला हवंय जसं हवंय ते त्या पद्धतीने तुम्ही लिहून तुमच्या मनावर बिंबवलं
0: हा
1: की ते कुठेतरी वर्क करतं.
0: बरोबर. ते जसं तुम्ही रिपीट करत जातात ना मग ते मनात बिंबलं जातं, लगेचच नाही होत. कारण आज आपण वेगळा विचार करतो, उद्या दोन चार शब्द बदलतात आपण मनामध्ये ह्या गोष्टी, म्हणून लिहिणं गरजेचं आहे. आणि लिहिल्यानंतर परत वाचा की मी रात्री गाढ झोपणार आहे की रात्रभर मला गाढ झोप येणारच आहे, यातला फरक समजून घ्या आणि मग तुम्ही तुमचे ध्येय तुमचे गोल्स व्यवस्थित मॅनिफेस्ट करू शकतात. यामध्ये मी क्विक श्रोत्यांना एक टेक्निक पण सांगेल की तुम्ही एखादा गोल कसा अचीव्ह करू शकता, त्यासाठी तुम्ही एक 5-5-5 ही टेक्निक यूज करू शकतात. म्हणजे एखादा गोल तुम्ही लिहिला, किंवा तुम्ही गोल दुसऱ्यांसाठी पण लिहू शकतात की माझा मुलगा मन लावून दररोज अभ्यास करतच आहे, माझा मुलगा अभ्यास करत आहे हे सुद्धा सफिशियंट नाहीये. ओके. तर हा गोल तुम्ही लिहिल्यानंतर सपोज तुम्ही आज लिहून घेतला, उद्या सकाळी उठल्या उठल्या अर्धवट झोपेत तुमच्या मनात पहिले मी रात्री काय गोल लिहिलेला आहे हा विचार तुमच्या मनात आला पाहिजे आणि हा विचार मनातल्या मनात 5 रिपीट करायचा.
1: बर.
0: पूर्ण मन लावून मी आजचा दिवस माझा आनंदात जाणारच आहे, मी प्रत्येक सिच्युएशन कॉन्फिडेंटली हँडल करणारच आहे, हे 5 सकाळी सकाळी अर्धवट झोपेत. तुमचं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं अर्धवट झोपेत, तेव्हा मॅनिफेस्टेशन छान काम करतं. म्हणजे आज मला जे श्रोते ऐकतात त्यांनी हा प्रोग्राम आता तुमचा जर दुपारी असेल आणि जर त्यांनी आज दुपारी जरी उद्यासाठीचा जरी गोल त्यांनी लिहिला, उद्याच ते गोल अचीव्ह करून टाकतील. त्यांना अजून इतकी एक्सपर्टी नाहीये, पण जर सेंटेन्स करेक्ट आहे आणि त्यांनी सकाळी सकाळी 5 मनातल्या मनात रिपीट केला तर त्या दिवशी त्यांचा गोल अचीव होणार, म्हणजे होणारच. त्यानंतर दुपारी 5 हा गोल लिहून काढायचा, थोडंसं व्हिज्युअलाइज करायचं, इमॅजिन करायचं. म्हणजे काय की मी कॉन्फिडेंट रुपाली कशी असेल असं मनातल्या मनात बघा, स्वतःला व्हिज्युअलाइज करा आणि रात्री झोपताना परत 5 लिहून काढायचं, व्हिज्युअलाइज करायचं की कॉन्फिडेंट रुपाली कशी आहे आणि झोपताना आहे ना तोच विचार करत करत झोपून जायचं. म्हणजे 5-10 किती वेळा तुमच्या मनात तो विचार येतोय तोच विचार करत करत झोपून जा, कारण सकाळची आणि रात्रीची वेळ अमेझिंग असते, बेस्ट असते तुमच्या मॅनिफेस्टेशनसाठी.
1: पण यात तुम्ही अजून एक महत्वाची गोष्ट जी सांगितली की हे तुम्ही इतरांसाठी सुद्धा करू शकता. म्हणजे एखादी व्यक्ती मनाने खचलीये आणि काहीच करू इच्छित नाहीये तर हे तुम्ही इतरांसाठी सुद्धा करू शकता की जेणेकरून त्याच्या मनात ते बिंबलं जाईल, त्याच्यापर्यंत पोहोचतील. रुपाली, ताई आपण पाहतो की वयाच्या प्रत्येक टप्प्यावर भावनिक गरजा बदलतात, तर सहजच मनात असा विचार येतो की मग हे माइंड योग किंवा मॅनिफेस्टेशन ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्याला काही वयोमर्यादा असते का?
0: हो, माइंड योगा ऍक्च्युली सगळ्यांसाठीच आहे, अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत आहे. फक्त याच्यामध्ये मला 2 सेक्शन्स करावे लागतात, म्हणजे 7 ते 17 वयोगट मी एका सेक्शन मध्ये घेते आणि 17 ते अगदी 80-90 एका वयोगटात येऊ शकतात. फक्त लहान मुलांसाठी 7 ते 17 जे मी सांगितलं हे मुलं अभ्यासात वगैरे भरपूर, त्यांना इतरत्र गोष्टी खूप असतात, त्यामुळे मी त्यांना टेक्निक्स नाही शिकवत, त्यांना सरळ त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर आपण काम करतो. सो त्यांच्यासाठी आहे स्लीपिंग मेडिटेशन. म्हणजे काय की रात्री मुलं 10:30 झोपायला गेली की तेव्हा मी त्यांचं स्लीपिंग मेडिटेशन घेते आणि त्यामध्ये मुलांच्या ज्या गोष्टी असतात की कॉन्सन्ट्रेशन नाही, कॉन्फिडन्स नाही किंवा इन्फ्लुएन्स मुलं होतात, ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स त्या मेडिटेशन मध्ये दिल्या जातात, ते मुलांच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जातात आणि तिथून बदल ऑटोमॅटिक होतात. म्हणजे त्यांना टेक्निक्स न करता सरळ त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर आपण वर्क करतो.
1: ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात की जर त्यांची भावनिक स्थिती जर सशक्त असेल तर पुढे ते प्रत्येक टप्प्यावर ते झेलू शकतील. तर मन, भावना, शरीर हे सगळे एकमेकांशी कसे कनेक्टेड आहेत?
0: अगदी इंटरेस्टिंग क्वेश्चन हा आहे आणि आय एम हॅपी की तुम्ही हा प्रश्न विचारलात. यासाठी अर्चनाताई तुम्हाला सुद्धा आणि आपल्या श्रोत्यांना एक क्विक एक्सपेरिमेंट मी दाखवते, जे श्रोते आपल्याला ऐकतात ते सुद्धा करू शकतात. ओके. काय करायचंय सगळ्यांना, सी आपलं माइंड आणि शरीर, भावना हे सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहेत, आपल्याला त्याला फक्त नीट सांगता येत नाही, माहिती नाही. तर आजचा जो एक्सपेरिमेंट आहे त्याच्यावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल की अरे आपल्याला फक्त करेक्ट सांगायची गरज आहे आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आणि ते आपलं ऐकतं. त्याच्यासाठी एक सुंदर एक्सपेरिमेंट आहे. आपले दोन्ही हात तुमचे ओपन असले पाहिजे. तर काय करायचंय, आपले जे दोन्ही तळहात आहे, तळहाताच्या ह्या मनगटावर एक लाईन आहे ना, प्रत्येकाच्या मनगटावर एक लाईन असते, ते दोन्ही तळहात लाईनवर लाईन

0: तुम्ही ठेवा आणि अशा पद्धतीने हात वर जोडत जा नमस्कार या सिच्युएशन मध्ये. ओके, बघा तुमचा एक जो बोट आहे तो छोटा आहे, मधला बोट राईट हँडचा किंवा लेफ्ट हँडचा, मिडल फिंगर एक बोट छोटा आहे. ओके, आपल्याला काय करायचंय, त्या बोटाला पकडायचंय, म्हणजे जो तुमचा लहान बोट आहे दुसऱ्या हाताने, जसं माझा राईट हँडचा छोटा आहे तर मी लेफ्ट हँडने त्याला होल्ड केलं. ओके, डोळे बंद करून अगदी 2 मिनिटांसाठी त्याला सांगा ग्रो लॉंगर, ग्रो लॉंगर, ग्रो लॉंगर, अगदी मनापासून तुम्ही हे त्याला सांगा. आणि आता डोळे उघडून हळूवारपणे परत ते जी लाईन आहे ती ठेवा आणि परत हात जोडा. परत तुमचे दोन्ही बोट सरळ झाले, म्हणजे अगदी एक छोटं होतं ते परत एकसारखी झाली. हे बघा, आता काही जणांनी ना असं थोडं क्योटिक मोडमध्ये केलं असेल तर त्यांच्या मनाने ऐकलं नसेल, कारण तुम्ही शांत मनाने नाही सांगितलं. थोडंसं पीसफुली जेव्हा तुम्ही मनाला सांगतात, शरीराला सांगतात, तर ते ऐकतं. सो ह्या एक्सपेरिमेंट वरून आपल्याला हे सिद्ध होतं की आपलं मन, तुम्ही जे सांगतात तुमचं मन आणि शरीर ते ऐकतं. त्यामुळे त्याला पॉझिटिव्ह सांगा, शांत मनाने सांगा, म्हणजे तुमचं मॅनिफेस्टेशन सुद्धा 100% वर्क होईल. एनर्जीज कमी जास्त लागतात पण ऐकतं, त्यामुळे धीर सोडायचा नाही. हा, तुमचा एक मगाशी प्रश्न होता की किती वेळ लागतो, तर मॅनिफेस्टेशनसाठी प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागू शकतो आणि डिपेंड ऑन दी गोल्स. जर उद्याच उठायचा गोल आहे आणि तुम्ही शांत मनाने सांगितलं तर अगदी उद्या सुद्धा तो गोल कम्प्लीट होईल. पण जर आता तुमचा प्रमोशनचा गोल आहे तर त्याची तर सायकल आहे. प्रमोशनच्या गोलमध्ये लोक जास्त इन्वॉल्ड आहे तर आपल्याला त्या लोकांना सुद्धा एनर्जी द्यावी लागते. तो अजून थोडासा मोठा टॉपिक आहे, पण मग तिथं वेळ लागू शकतो. हे गोल लवकर कम्प्लीट होते, म्हणजे शॉर्ट टर्म गोल आणि लॉंग टर्म गोल असे ते विषय आहेत.
1: मुलाखतीची वेळ संपत आली आहे, अगदी जाता जाता काय सांगाल तुम्ही याचं सार सगळं?
0: जसं मी तुम्हाला मगाशी म्हटले की आपल्याला आपल्या मनाला फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार द्यायचे असतात. सो तुमचे विचार दिवसातून एकदा तरी स्कॅन करा की मी काय विचार करते. सगळ्यांनी, लहान मोठे, जेंट्स लेडीज, सगळ्यांनी दिवसातून एकदा तरी वाटलं तर एक वेळ फिक्स करून घ्यायची की मी रोज दुपारी 2 वाजता माझे विचार स्कॅन करेल, की दिवसभरात मी काय विचार केले आणि त्या विचारांना मी कशा पद्धतीने पॉझिटिव्हली करू शकेल. आणि वाटलं तर मी सगळ्यांना एक सांगेल की रोज पॉझिटिव्ह शब्दांचा भरणा वाढवा, तर रोज दिवसातून 5 तरी पॉझिटिव्ह शब्द लिहून काढा.
1: छान, गुड.
0: म्हणजे काय होईल की तुमच्या ब्रेनला ते शब्द मिळतील आणि जेणेकरून तुमचं मॅनिफेस्टेशनसाठी भरभरून पॉझिटिव्ह वर्ड्स मिळतील. सक्सेस, अबंडन्स, बेस्ट हेल्थ, गुड मार्क्स, कॉन्फिडन्स, कॉन्सन्ट्रेशन असे शब्द वाढवत चला, जेणेकरून तुमचं मॅनिफेस्टेशन आणि माइंड पीसफुली राहील.
1: खूप छान रुपाली, ताई इथेहून इतकी छान तुम्ही माहिती माइंड योग बद्दल दिली. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजची मुलाखत कशी वाटली? रुपाली पाटील आज आपल्या स्टुडिओत आल्या होत्या, त्यांनी माइंड योग याबद्दल आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे. मनाने तुम्ही एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने घेतली तर शरीर तुमचं ते कसं ऐकतं, कशी साथ देतं, या सगळ्या गोष्टींबद्दल त्या अगदी भरभरून बोलल्या आहेत. आणि मला असं वाटतं प्रत्येकाने, जे कोणी हे कार्यक्रम ऐकत असतील, त्या सगळ्यांनी ह्या गोष्टीचा नक्की विचार करावा की पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्यासाठी किती महत्वाचं असतं. आपल्या छोट्या छोट्या ध्येयांपासून ते मोठ्या ध्येयांपर्यंत आपल्याला ते कसं पोहोचवतं. रुपालीताई, तुम्ही इथे आलात, खूप छान माहिती दिलीत, मनापासून धन्यवाद पुणे आकाशवाणीच्या वतीने.
0: थँक्यू सो मच. धन्यवाद अर्चनाताई आणि सगळ्या श्रोत्यांना माझं मनापासून धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे सखी विश्व या कार्यक्रमाची. लेखन आहे प्राची परांजपे यांचं, सहभाग सुनीता कुलकर्णी आणि प्राची परांजपे यांचा. ऐकूया सखी विश्व. सखी विश्व.
2: सुनीता, सुनीता, दार उघड ग पटकन. 3 मजल्या चढून एक तर दम लागलाय मला आणि हात अगदी थंडगार झालेत बघ.
3: आले आले. अगं काय ग, तुझी कितीही नेहमीची गडबड, बेल वाजवून 2 मिनिटं सुद्धा झाली नाही.
2: उघडदार पटकन.
3: जरा वेळ दम नाही ग तुला. आणि काय ग, हात कशाने एवढे गार झाले तुझे?
2: अगं एक गंमत आणली आहे ना तुझ्यासाठी, पटकन 2 ग्लास आण.
3: आता हे काय नवीन?
2: अगं ग्लास आण तरी. आणि हा सुनीता, पटकन थंड पाणी पण घेऊन ये बरं का.
3: हे काय, बर्फाचे हिरवे क्यूब्स आणि अख्खा आईस ट्रेस आणलायस की तू?
2: आधी हे 2-2 क्यूब्स घालायचे, त्यात हे असं थंडगार पाणी घालायचं आणि ढवळायचं. मी काय केलं माहितीये का सुनीता? हिरव्या रंगाचे ते काही बर्फाचे नुसते क्यूब्स नाहीयेत किंवा रंग घातला नाहीये, ते आहे इन्स्टंट सरबत.
3: बर.
2: काय माहितीये, म्हणजे बघ, पुदिन्याची पानं मी घेतली, थोडासा मिरचीचा तुकडा घेतला, लिंबू पिळलं, सैंधव मीठ आणि भरपूर साखर घातली आणि मस्त मिक्सर मधनं फिरवलं.
3: बर.
2: आणि मग ते जे काही मिश्रण झालं होतं ना, ते चक्क बर्फाच्या ट्रे मध्ये भरलं आणि सेट होऊ दिलं. हिरवे आईस क्यूब तयार झाले.
3: वा.

0: मस्त आहे गं, पण तू काय करशील ना याचा नेम नाही बघ. म्हणजे हे दोन दोन क्यूब घालायचे आणि त्यात वरून हे थंडगार पाणी ओतायचं म्हणजे पुदिना सरबत तयार. असंच ना?
1: एक्झॅक्टली असंच. कसं लागतंय बघ आता.
0: काय मस्त लागतंय गं.
1: या अशा उन्हातून आल्यावर ना हे असं थंडगार पुदिन्याचं सरबत मस्त वाटत बघ.
0: न लागायला काय झालंय. किती छान बनवलंयस ग तू. पण ही आयडिया तुझी फार भारी आहे. मी पण आता करीन.
1: नक्की नक्की करून बघ आणि मी येईनच प्यायला.
0: पण काय ग, आता एक तू उन्हातून आलीस पण गेल्या आठवड्यात सकाळी सकाळी मस्त चालायला गेला होतात ना तुम्ही मला सोडून.
1: हो हो हो, तुला सोडून गेलो हे मात्र खरं आहे आणि तेच सांगायला मी आलीये.
0: अग त्याच दिवशी माझी मॉर्निंग ड्युटी नव्हती का, म्हणून तर मी येऊ शकले नाही ना.
1: तेच सांगते आता सविस्तर. अगं त्या दिवशी 8 मेला आम्ही सगळेजण आपल्या पुणे आकाशवाणीच्या प्रांगणात जमलो सकाळी 6:30 वाजता आणि बरोबर 7 वाजता निघालो. म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
0: वा,
1: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: बर, आणि मी असं ऐकलंय त्यामध्ये निवेदक होते, आपले इतर अधिकारी होते, तसंच इंजिनियर सेक्शन मधलेही बरेच लोक होते.
1: हो बरोबर ऐकलंय, सगळे सगळे जण होते. आकाशवाणी 90 असं लिहिलेले मस्त पांढऱ्या रंगाचे टी शर्ट आम्ही सगळ्यांनी घातले.
0: वा,
1: डोक्यावर छान पांढऱ्या रंगाच्या टोप्या घातल्या आणि गप्पा मारत आकाशवाणी पासून घोषणा देत निघालो. काय घोषणा दिल्या माहितीये? मन की वाणी आकाशवाणी, घर घर में बजती आकाशवाणी.
0: वा वा वा वा वा.
1: पुणे केंद्रापासून चालायला सुरुवात केली. कुठपर्यंत? शनिवार वाड्यापर्यंत. आणि मग ना आम्ही चालत चालत गेलो, फोटो काढले, आठवणी, गप्पा, चर्चा, ती पण कुठे तर शनिवार वाड्याच्या प्रांगणात.
0: वा, एक इतिहासाचा साक्षीदार गेल्या 90 वर्षात घडलेल्या जिवंत इतिहासाच्या साक्षीदाराच्या आजच्या शिलेदारांना भेटत होता तर.
1: वा वा, आपण निवेदक म्हणजे शिलेदार हे ऐकून काय छान वाटलं. परत चालत आलो. काय मज्जा आली म्हणून सांगू.
0: हो ना,
1: एक तर सकाळचं 7 कोवळं ऊन अंगावर पडत होत, ते डी व्हिटॅमिन की काय ते भरपूर आम्ही अगदी शोषलं म्हणणार. आणि चालण्याचा व्यायाम होत होताच. शिवाय कित्येक दिवसांनी आम्ही एकमेकांना भेटल्याचा खरा आनंद होता.
0: अगदी खरंय. आणि हा आनंद होणार नाही तर काय, आपल्याकडे प्रत्येक जण त्या त्या ड्युटीच्या वेळी येणार, आपापली कामं करणार आणि जाणार. खूप दिवसांनी सगळे असे एका वेळी भेटल्यामुळे तुम्हाला धम्माल आली असेल चालायला.
1: खरंच खरंच.
0: म्हणजे बघ, आपली आकाशवाणी 90 वर्षांची झाली, इथून निघालेली एक चालायची प्रभात फेरी कुठे जाऊन पोचली तर पुण्याचा सांस्कृतिक वारसा असलेल्या शनिवार वाड्यापर्यंत.
1: हो,
0: दोन सांस्कृतिक वारशांचं मिलन झाल्यासारखं वाटतंय मला तर.
1: काय छान बोललीस ग. आम्ही तिथे शनिवार वाड्याच्या प्रांगणात होतो, भरपूर फोटो वगैरे चालले होते आणि अचानक आपले ज्येष्ठ निवेदक प्रसाद कुलकर्णी सर यांनी हम होंगे का मयाब हे समूह गीत सांगायला सुरुवात केली आणि आम्ही सगळ्यांनी ते म्हटलं.
0: वा वा वा वा, खरंच खूपच मज्जा केलेली दिसतीये ग तुम्ही तिकडे.
1: हो ग,
0: म्हणजे शनिवार वाड्यात ज्याप्रमाणे आपल्याला जुन्या गोष्टी इतिहास समोर उभा राहतो, पेशवेकालीन स्पर्श होतो, त्याच पद्धतीने चालताना तुम्हाला खूप भारावून गेल्यासारखं वाटलं.
1: अगदी.
0: आणि आपण 90 वर्षांची ही परंपरा सोबत घेऊन चालतो आहोत असा काहीसा भास तुम्हाला आला असणार.
1: अगं खरंच, म्हणजे असं वाटत होतं की सगळे पूर्वीचे काम करणारे, विविध वाद्य वाजवणारे, सगळे जुने आवाज आमच्या बरोबर चालतायत की काय.
0: वा,
1: वातावरण इतकं भरलेलं होतं ना, मस्त उपक्रमही झाला. यू रिअली मिस्ड इट अँड वी मिस्ड यू टू.

0: आपण मगाशी चालण्याबद्दल बोललो ना, त्यावरून मला आठवलं, आज काय आहे तुला माहिती आहे का?
1: आता काय आहे?
0: अगं, आज जागतिक बेडूकुडी दिवस आहे.
1: अरे बापरे, काहीतरीच काय सुनीता.
0: अगं काहीतरीच नाही, खरंच आज बेडूकुडी दिवस आहे. हे जेव्हा मी वाचलं ना तेव्हा मला वाटलं काहीतरी काय, काहीही आंतरराष्ट्रीय दिवस साजरे करतात, थोडी गंमतही वाटली बर का. बेडूकुडी ही आपण खरंच किती लहान वयात शिकलो होतो ना.
1: हो,
0: म्हणजे तेव्हा किती सटासट बेडूकुड्या मारत आपण एका भिंतीपासून दुसऱ्या भिंतीपर्यंत जात होतो. शिशू वर्गातला आठवते ना तुला?
1: हो तर, किती बेडूकुड्या मारल्यात ग. पण हेच बेडूकुडी मारणं आताच्या आपल्या वयात किती अवघड होऊन जातं बघ.
0: खरंय. पण तुला माहितीये का, बेडूकुडी मारण्याचे खूप फायदे देखील आहेत बर का.
1: बर, असा नव्हता बाई विचार केला कधी.
0: बघ हा, म्हणजे चपळता अंगामध्ये येते तुमच्या.
1: हो,
0: शिवाय पायाचे स्नायूही बळकट होतात आणि सगळ्यात महत्वाचं, पोट कमी व्हायला मदत होते.
1: खरंच की काय, चला सुरू करूया मारायला बेडूकुड्या.
0: चला.
1: जागतिक बेडूकुडी हा काही खरं महत्वाचा दिवस नाही हे तुलाही माहितीये. आपण उगीच गप्पा मारतोय म्हणून त्यानिमित्तानं बोललो. पण काय गं, किती वेगळ्या वेगळ्या उड्या मारायचो आपण लहानपणी.
0: खरंय.
1: म्हणजे बघ, बेडूकुडी तर झालीच, आम्ही ना ते असं ओणवं होऊन काहीतरी उंट चाल चालायचो.
0: आणि तुला हे आठवतंय का ग, दोन पाय बांधून तीन पायांची शर्यत, घुंगर काठी आणि शिवाय लंगडी.
1: हो ग,
0: या सगळ्यातून वाटतंय पण खरंच त्यावेळी खूप मजाही यायची आणि व्यायामही होत होता.
1: अगदी खरं. ए आणि तुला त्या बिट्ट्या, गजगे, सागरगोटे आठवत आहेत का ग?
0: हो तर, आठवतंय ना. अगं, सागरगोट्यांनी एकमेकींना चटके देण्याचा खोडकरपणा देखील आम्ही केलाय म्हटलं त्यावेळी.
1: ते असं जमिनीवर घासायचं का तुम्ही?
0: हो हो, खेळण्याबरोबर तेही करायचं.
1: अगदी अगदी. सुट्टीत मुलांचे, म्हणजे जे मुलगे असायचे ना, त्यांचे खेळ बघ, गोट्या, विटी दांडू असे काहीतरी असायचे. आणि आम्हाला तर ते कधी घ्यायचे नाहीत. आणि मग कधी घ्यायचे तर डबा आईस पैस, आंधळी कोशिंबीर.
0: काय नाव होती ना ग खेळांची त्या?
1: हो ग,
0: फार धम्माल यायची. पण
1: बघ ना, आंधळी कोशिंबीर कुठून काढलं असेल ना.
0: डबा आईस पैस.
1: हो ना,
0: अगदी लहान झाल्यासारखं वाटतंय ग आज मला.

0: पूर्वीची पाल किथं किती मस्त होती ना ग, अगदी मुलांच्या भावविश्वात आपल्याला घेऊन जाणारी. तुला माहितीये या नवीन पिढीत देखील असे काही गीतकार आहेत ज्यांनी बालगीत लिहिली.
1: हो संदीप खरे हे त्यातलं सगळ्यात मोठं नाव.
0: बरोबर. अग्गोबाई ढग्गोबाई हे गाणं तर आपल्या सगळ्यांच्या अगदी आवडीचं आणि अगदी तोंडपाठ आहे. त्याचप्रमाणे एकटी एकटी घाबरलीस ना आई हे गाणं पण आठवतंय ना तुला? काय मस्त बालगीत लिहिली आहेत ग त्यांनी.
1: खरंच
0: त्याच या बालगीतांचे गीतकार संदीप खरे यांचा आज वाढदिवस आहे. 13 मे हा संदीप खरे यांचा वाढदिवस. बालगीतांबरोबरच सुगम संगीतामध्ये त्यांनी एक वेगळा गीतकार म्हणून आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे.
1: तुला आठवतंय का ग आपण कॉलेजमध्ये किंवा शाळेत असताना दिवस असे की अशी एक त्यांची कॅसेट आली होती आणि ती आम्ही आणून किती वेळा त्या टेप रेकॉर्डवर ऐकली होती काही विचारू नकोस. आणि मग पुढं गाजलेलं ते नसतेस घरी तू जेव्हा गाणं
0: किती छान आहे ग ते.
1: अगदी मी मोर्चा नेला नाही हे गाणं किंवा प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेगळी
0: खरंच
1: हे पण गाणं तुला आठवत असेल.
0: खरं.
1: आणि आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम तर
0: वा वा
1: क्या तुला आठवतच असेल.
0: हो.
1: डॉक्टर सलील कुलकर्णी आणि संदीप खरे ही जी काही जोडगोळी महाराष्ट्राला मिळाली आणि त्यातून उभा राहिलेला अप्रतिम कार्यक्रम
0: आयुष्यावर बोलू काही. सध्याच्या काळातला अत्यंत प्रतिभावान असा हा कवी.
1: हो.
0: सोपे शब्द, सुट्टे सुट्टे शब्द, लाघवी शब्द आणि मोजके शब्द हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं.
1: काय छान वैशिष्ट्य मांडलंस ग. आणि बघ ना अर्थवाही शब्द तसा शब्दाबरोबर उलगडणारा अर्थ अशा दोन्ही स्तरांवर संदीप खरे यांची कविता आपल्याला भेटते.
0: अगं नसतेस घरी तू जेव्हा हे त्यांचं जे गाणं आहे ना ते आपण जेव्हा जेव्हा ऐकू तेव्हा तेव्हा त्यातून वेगवेगळ्या अर्थछटा आपल्या समोर येत राहतात. कधी ते प्रेयसीचं गाणं वाटतं, कधी आपल्या आईचं गाणं वाटतं आणि प्रत्येक जण ज्या भावविश्वातून भावस्थितीतून जात असेल तसं त्याला ते गाणं आपलंसं वाटतं.
1: अगदी अगदी माझ्या तर फार आवडीचं गाणं आहे.
0: मग हे गाणं ऐकूया आपण.
1: चल ना जरूर ऐकूया. आणि या गाण्याच्या माध्यमातून या लाडक्या कवीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया.

0: सुनीता, कवी त्यांची प्रतिभा आपल्याला आपल्या भावनांना थेट हात घालतात. तसंच आपले सण समारंभ रूढी परंपरा देखील अगदी हव्या हव्याशा वाटतात ना ग.
1: हो ग. आणि आता एकदा का जून महिना सुरू झाला की दिवाळी पर्यंत व्रत वैकल्य सुरूच. की सुरुवात होते ती वटपौर्णिमेपासून.
0: हो, पण यंदा आणखी एक महत्वाचा महिना येतोय म्हटलं.

0: 17 मे पासून अधिक महिना सुरू होतोय. अधिक महिना, मल मास, धोंडाचा महिना, पुरुषोत्तम मास अशा कितीतरी नावाने हा महिना ओळखला जातो.
1: हो, यंदा ज्येष्ठ अधिक महिना आहे.
0: पण काय ग, नेमका हा महिना येतो कुठून अचानक?
1: अगं तेच तर मला तुला सांगायचंय. म्हणजे बघ, हिंदू पंचांगानुसार चांद्र वर्ष असतं 354 दिवस.

0: म्हणजे बघ, हिंदू पंचांगानुसार चांद्र वर्ष असतं 354 दिवसांचं, आणि सौर वर्ष तुला माहितीच आहे 365 दिवसांचं. यामध्ये ना साधारण 11 दिवसांचा फरक पडतो, म्हणजे तो पडत जातो. आणि मग तो फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, तोच हा अधिक महिना. आपले हे सगळे ऋतू, सण, समारंभ हे सगळे भौगोलिक घटनांवर किंवा खगोलीय गोष्टींवर आधारित आहेत. तुला काय वाटतं?
1: खरंय खरंय,
0: हो की नाही? तर आपण याचं खगोलीय महत्वही समजून घेतलं पाहिजे.
1: नक्कीच.
0: म्हणजे कधी अधिक मास होतो, याआधी पूर्वी किती किती अधिक मास होऊन गेले, हे सगळं जर आपण समजून घेतलं तर ग्रहगोलांची गणितं पटकन सुटतील,
1: सोपी होतील आणि समजून घ्यायला.
0: अगदीच. आणि याच आशयाचं एक गाणं ऐकवू का तुला?
1: अरे वा, चालेल ना.
0: चल ऐकूया.

0: प्राची, बराच वेळ झाला ग आपण गप्पा मारत बसलोय. मी काय म्हणते, पुन्हा एकदा दमली असशील तर परत एक सरबत घेऊया आपण?
1: जरूर. चला, फार मज्जा आली ग आज तुझ्याशी बोलून.
0: मलाही खूप छान वाटलं, आणि पार ग्रह गोलांपर्यंत मलाही घेऊन गेलीस तू. आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आकाशवाणी हे उत्तम माध्यम आहे.
1: हो, आणि नव्वदीत पोहोचलेली आकाशवाणी चिरतरुण आहे म्हटलं.
0: वा, अगदी छान, बरोबर बोललीस तू.
1: चल येते आता.
0: चला.
1: अच्छा,
2: सखी विश्व. सखी विश्व कार्यक्रमाचं लेखन केलं होतं प्राची परांजपे यांनी. सहभाग होता सुनीता कुलकर्णी आणि प्राची परांजपे यांचा. सूत्रसंचालन अर्चना साने यांचं. बरं तर मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपला. कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन यांच्यासह मी अर्चना साने आता आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आता ऐकूयात काही निवेदनं.

0: झोप बीप आता काहीही नाही. रात्रभर आपण नुसत्या गप्पा मारायच्या.
1: आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोप काढायला? अरे
2: आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बरं.
3: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
2: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या
4: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
5: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
6: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
5: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
6: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
5: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव.

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
2: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.

श्रद्धा वझे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. आणि भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होण्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज. केंद्र सरकारने सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. सोने आणि

चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. परकीय चलन वाचवण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबरच सामाजिक कल्याण अधिभार तसंच पायाभूत सुविधा आणि कृषी अधिभार वाढवल्याचं अर्थमंत्रालयानं जाहीर केलेल्या या निवेदनात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं. पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. प्रधानमंत्र्यांच्या गुजरात आणि आसाम राज्यातल्या आगामी दौऱ्यासाठी देखील वाहनांच्या संख्येत कपात करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी देखील प्रधानमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांचा सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगी ओनो यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं आहे. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मंत्र्यांच्या बैठकीत ते सहभागी होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेणार आहेत. उद्यापासून 2 दिवस नवी दिल्ली इथं ही बैठक होणार आहे. ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री आणि प्रतिनिधी मंडळाचे सदस्य बैठकीला उपस्थित राहणार असून जागतिक पातळीवरच्या अनेक गंभीर मुद्द्यांवर ते विचार विनिमय करणार आहेत. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुद्दुचेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी पुद्दुचेरीच्या लोकनिवासमध्ये पलानीसामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्णराव आणि भाजपचे एन नमस्सी वायम यांनीही यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. पलानीसामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्री पदाची निवड झाली आहे. शपथविधीच्या वेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष उपस्थित होते. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या टीव्हीके म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार एस कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला. 22 जणांनी विरोधात मत दिलं तर 5 जण तटस्थ राहिले. तमिळनाडू विधानसभेत 118 जणांचं पाठबळ आवश्यक असताना आता टीव्हीकेकडे 144 जणांचं बहुमत आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील मोटेवाडी असंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून हा अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या यात्रेसाठी 300 हून अधिक भाविक आले होते. यावेळी अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी काही भाविक एका भिंतीच्या आडोशाला बसले असताना आलेल्या जोरदार वाऱ्यानं भिंतीवरचे पत्रे उडाले आणि भिंत कोसळली. यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 20 भाविक जखमी झाले. मृतांमधले 3 भाविक हे जत तालुक्यातले तर 3 जण कर्नाटकातले होते. जखमींना जत, सांगली आणि कर्नाटकातल्या विजापूर इथं दाखल करण्यात आलं आहे. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयचं पथक जयपूरमध्ये दाखल झालं आहे. राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलानं ताब्यात घेतलेल्या सुमारे 2 डझन संशयितांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. दरम्यान राजस्थान पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात परिसरातल्या 100 पेक्षा अधिक लोकांची चौकशी केली आहे.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने अंमली पदार्थ

पदार्थांसंबंधित विविध गुन्ह्यांमधला फरार आरोपी प्रभदीप सिंग याचं अझरबैजान इथून यशस्वी प्रत्यार्पण केलं आहे. सीबीआयनं परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सहकार्यानं त्याचं प्रत्यार्पण केलं आहे. त्याच्यावर दिल्लीच्या विशेष पोलीस स्थानकात दाखल गुन्ह्यासाठी तो हवा असल्याची माहिती सीबीआयनं दिली आहे. प्रभदीप हा अंमली पदार्थांच्या टोळीचा म्होरक्या होता आणि त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करून त्याच्या साथीदारांनाही अटक करण्यात आली होती. गेल्या काही वर्षात एकूण परदेशात फरार झालेल्या 160 अधिक आरोपींना भारतात आणण्यात आले असल्याची माहितीही सीबीआयनं दिली आहे. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यादव यांचा धाकटा मुलगा प्रदीप यादव यांचं आज अकस्मात निधन झालं. त्यांना उपचारासाठी लखनौच्या शहर रुग्णालयात आणलं असता त्यांचं निधन झाल्याचं घोषित करण्यात आलं. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण समजेल असं रुग्णालयानं म्हटलं आहे. ते 38 वर्षांचे होते. प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा बिष्ट यादव या भाजपा सदस्य असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतीक यादव यांच्या आकस्मिक निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होईल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. या आठवड्याच्या अखेरीला बंगालचा उपसागर, अंदमान बेटांनजीकचा समुद्र तसंच अंदमान निकोबार बेटांच्या काही भागांवर नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे, त्यामुळे तिथे चक्रीवादळ सदृश स्थिती निर्माण झाली असून पुढच्या 24 तासात ती अधिक तीव्र होईल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. श्रीलंकेच्या पश्चिम तसंच दक्षिण भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात श्रीलंकेजवळ तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवेतला बदल होऊन 200 मिलीमीटरहून जास्त पावसाची शक्यता श्रीलंकेच्या हवामान विभागानं वर्तवली आहे. येते काही दिवस हवेतले बदल कायम राहतील, त्यामुळे पूर, जोरदार वारे तसंच विजांचा कडकडाट यांची शक्यता असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी असं श्रीलंकेच्या हवामान विभागानं म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. न्यू रायपूर इथं शहीद वीर नारायण सिंग मैदानावर संध्याकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. अहमदाबाद इथं झालेल्या कालच्या सामन्यात गुजरात टायटन्सनं सनरायझर्स हैदराबादचा 82 पराभव केला. या विजयामुळे गुजरातचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. आणि भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होण्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश करौती. नागपूरच्या सिव्हिल लाईन्स इथल्या आमदार निवासस्थानी 5 ते 11 एप्रिल दरम्यान 17 वर्षांखालील मुलामुलींची 7वी राष्ट्रीय ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धा पार पडली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. देशभरातील सुमारे 600 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या निवडणुकीनंतरचा हा पहिला मोठा उपक्रम होता. भारतीय जनता पक्षाचा 44वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नितीन गडकरी यांनी पक्षाचा प्रवास संघर्षमय राहिल्याचं सांगत विकसित भारत आणि शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणं हे भाजपचं ध्येय असल्याचं नमूद केलं. पक्षासाठी कार्य करणाऱ्या दिवंगत कार्यकर्त्यांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. नागपूरच्या सीए रोडवरील दोसर भवन चौक परिसरात जिवंत स्फोटक

यांचा साठा आढळल्यानं खळबळ उडाली. मेट्रो स्टेशनजवळील संशयास्पद बॅगेत पोलिसांना 15 जिलेटिन कांड्या, 58 डिटोनेटर आणि 8 कनेक्टर आढळले. बॉम्ब शोधक पथकानं घटनास्थळी तपासणी केली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसाठी जमीन मोजणी प्रक्रिया सुलभ केल्याची माहिती दिली. पूर्वी 10 ते 12 हजार रुपये खर्च येत असताना आता केवळ 1 हजार रुपयात मोजणी होणार आहे. खासगी भूमापकांना परवानगी देण्यात आली असून प्रक्रिया 60 दिवसांऐवजी 15 दिवसात पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आदिवासी वनहक्क दाव्यांचा फेरआढावा घेताना शेतकऱ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. नागपूरच्या महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठात 11 आणि 12 एप्रिल रोजी एकल स्वास्थ्य संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला. देशातील 20 राज्यातील सुमारे 500 विद्यार्थी यात सहभागी झाले होते. महानिर्मितीच्या गरेपलामा सेक्टर 2 कोळसा खाणीतून निघालेल्या पहिल्या कोळसा रेल्वे रेकचं कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं. या खाणीमुळे बाहेरील कोळशावरील अवलंबित्व कमी होऊन वीज निर्मिती अधिक कार्यक्षम होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नागपूरची दृष्टीहीन जलतरणपटू ईश्वरी पांडे हिनं श्रीलंकेतील तलाई मन्नार ते भारतातील धनुषकोडी दरम्यानची 29 किलोमीटरची पालक समुद्रधुनी पार केली. हा पराक्रम करणारी ती जगातली पहिली दृष्टीहीन महिला जलतरणपटू ठरली. तिचा विविध संस्थांकडून सत्कार करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिचं अभिनंदन केलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नागपूरच्या संविधान चौकात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मोठी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. पोलीस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंगल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आकाशवाणी नागपूरतर्फे देखील अन्नदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. एम्स नागपूर इथं द्वितीय दीक्षांत समारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यांनी विद्यार्थ्यांना सेवाभाव, नैतिकता आणि संशोधन वृत्ती जपण्याचा संदेश दिला. या समारंभात 210 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. कुवारा भीवसेन आदिवासी लोककला आणि सांस्कृतिक प्रदर्शनी हा कार्यक्रम 18 ते 20 एप्रिल दरम्यान पारशिवनी इथं आयोजित करण्यात आला. आदिवासी नृत्य, हस्तकला, खाद्य संस्कृती तसंच विविध स्पर्धांचं यावेळी आयोजन करण्यात आलं होतं. नेतृत्व आणि राष्ट्र उभारणीतील महत्वपूर्ण योगदानाबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना स्वर्गीय भाऊसाहेब चांद्रायण स्मृती पुरस्कार 2025 देऊन गौरविण्यात आलं. सेंटर फॉर डेव्हलपमेंट रिसर्च नागपूर यांच्या वतीनं नागपुरातील चिटणवीस सेंटर इथल्या बनियान हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात भारताचे माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांच्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नालसा आणि उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती यांच्या संयुक्त विद्यमानं नागपुरात राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. या लोक अदालतीत विविध स्वरूपाच्या 200 प्रकरणांची सुनावणी ठेवण्यात आली. त्यापैकी 38 प्रकरणांचा जलद आणि सामंजस्यानं निपटारा करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाशी संबंधित वादांमध्ये दावेदारांना 12,11,55,654 रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली. नागपूर इथं खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधण्याचे निर्देश दिले. यंदा जिल्ह्यात 2,24,580 हेक्टरवर कापूस पेरणीचं लक्ष ठेवण्यात आलं असून सुमारे 1,900 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 1,72,900 शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक अधिकाऱ्याविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश करौती.

असली मुख्यमंत्री पदाची शपथ आणि सांगली जिल्ह्यात मरगुबाई यात्रेदरम्यान 6 भाविकांचा मृत्यू प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त केंद्र सरकारनं सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे सोने आणि चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल परकीय चलन वाचवण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबरच सामाजिक कल्याण अधिभार तसंच पायाभूत सुविधा आणि कृषी अधिभार वाढवल्याचं अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या या निवेदनात म्हटलं आहे पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं त्या आवाहनानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्यांचा सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एक बैठक घेणार आहेत या बैठकीत मंत्र्यांच्या ताफ्यातल्या वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याबाबत चर्चा होईल आज सकाळीही याबाबत एक बैठक झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण केलं त्रिशूळ त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरी नदी यांचं दर्शन घडवणारं हे बोधचिन्ह सांस्कृतिक वारसा भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक दूर करण्यासह दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं विशेष समिती स्थापन केली आहे ही समिती खासगी बसच्या भाडेवाढीवर नियंत्रण मिळवणे अवैध बुकिंग ॲप्सना आळा घालणे प्रवाशांच्या तक्रारींवर प्रभावी उपाययोजना सुचवणे याबाबत सविस्तर अहवाल सादर करेल समितीनं सुचवलेल्या उपाययोजनांची राज्य सरकारकडून प्रभावी आणि तातडीनं अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिलं सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले त्यात 85%हून अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे मुलींपेक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95%हून अधिक जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90%पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत पुद्दुचेरीत ऑल इंडिया NR काँग्रेस नेते एन रंगासामी यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पुद्दुचेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी पुद्दुचेरीच्या लोकनिवासमध्ये रंगासामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली काँग्रेसचे मलाडी कृष्णराव आणि भाजपाचे एन नमस्सिवायम यांनीही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली रंगासामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे शपथविधीच्या वेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन राष्ट्रीय सरचिटणीस BL संतोष उपस्थित होते तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे जोसेफ विजय यांच्या TVK म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार एस कामराज यांनी पाठिंबा दिला ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला 22 जणांनी विरोधात मत दिलं तर 5 जण तटस्थ

आकाशवाणी मुंबई विजय सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. पुद्दुचेरीत एन रंगासामी यांनी

ठरायले. तामिळनाडू विधानसभेत 118 जणांचा पाठबळ आवश्यक असताना आता टीव्हीकेकडे 144 जणांचं बहुमत आहे. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या मोटेवाडी असंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या यात्रेसाठी 300 अधिक भाविक आले होते. यावेळी अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी काही भाविक एका भिंतीच्या आडोशाला बसले असता आलेल्या जोरदार वाऱ्याने भिंतीवरचे पत्रे उडाले आणि भिंत कोसळली. यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 20 भाविक जखमी झाले. मृतांमधले 3 भाविक हे जत तालुक्यातले तर 3 जण कर्नाटकातले होते. जखमींना जत, सांगली आणि कर्नाटकातल्या विजापूर इथं दाखल करण्यात आलं आहे. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयचं पथक जयपूरमध्ये दाखल झालं आहे. राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलानं ताब्यात घेतलेल्या सुमारे 2 डझन संशयितांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. दरम्यान राजस्थान पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात परिसरातल्या 100 अधिक लोकांची चौकशी केली आहे. नाशिक धुळे राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी झालेल्या एका बस अपघातात चालकासह 13 जण जखमी झाले. उमराणे गाव ओलांडल्यानंतर बसच्या चालकाची प्रकृती अचानक बिघडली, त्यामुळे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळून हा अपघात झाला. समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांचा धाकटा मुलगा प्रतीक यादव याचं आज आकस्मिक निधन झालं. त्यांना उपचारासाठी लखनौच्या शहर रुग्णालयात आणलं असता त्यांचं निधन झाल्याचं घोषित करण्यात आलं. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण समजेल असं रुग्णालयानं म्हटलं आहे. ते 38 वर्षांचे होते. प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा बिश्त यादव या भाजपा सदस्य असून राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतीक यादव यांच्या आकस्मिक निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. न्यू रायपूर इथे शहीद वीर नारायण सिंग मैदानावर संध्याकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र तसंच नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचीही शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. पुद्दुचेरीत एन रंगासामी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. आणि सांगली जिल्ह्यात मरगुबाई यात्रेदरम्यान 6 भाविकांचा मृत्यू. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: कधी प्रयत्न केला नव्हता. नाटकामुळे मी आता तो विचार करू शकते, छान वाटतं मला.
1: वा, खरं तर कुठली अभिव्यक्ती, लिखाण, कला या सगळ्या गोष्टी आपल्याला एक संवेदनशील माणूस म्हणून जेव्हा घडतात तेव्हा आपण त्याच्याशी जास्त तादात्म्य साधतो असं मला वाटतं. मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो, आपण असं बरेचदा म्हणतो की बरेचदा म्हणण्यापेक्षा आपण रंगमंचाला समाजाचा आरसा म्हणतो, मार्गदर्शक म्हणतो. तर मग मला प्रणव तुझ्याकडून ऐकून घ्यायला आवडेल की तुझ्या आयुष्यात रंगमंचाची भूमिका कशी आहे, त्याबद्दल काय सांगशील?
2: मी म्हणजे खूप प्रामाणिकपणे सांगतो, म्हणजे कदाचित मी अजून तितका जोडलो नाहीये या प्रोसेसशी. म्हणजे मला खरं तर करायचं सिनेमा, सिनेमा या गोष्टीशी मला असं वाटतं की मला त्या प्रोसेसमध्ये माझ्यात नाटकातही प्रचंड मजा येते, येत नाही अशातली गोष्ट नाही. पण तेच की अजून रंगभूमीशी असा काही बॉन्ड नाही आला की मला स्टेज असं काहीतरी सांगते असं मला नाही वाटलं प्रामाणिकपणे अजून. कदाचित मला अजून त्याच्यासाठी प्रयत्न करायचे खूप जास्ती. पण एक गंमत आहे की स्टेज तुमचं खोटेपणा झाकत नाही, जे असेल ते आहे आणि तेच लोकांसमोर पण येतं. त्यामुळे मला ती गंमत वाटते की तुम्ही सिनेमात रिटेक कराल किंवा तुमचे इमोशन्स खोटे खोटे कसे आणायचे ते सगळं करता येतं टेक्निकली. रंगमंच तुम्हाला कलाकार म्हणून फार कसदार बनवतो. इवन नाटक करायचं हा माझा थॉट पण त्याच्या मागे महत्वाचा विषय हाच आहे की प्रत्येक गोष्टीला एक रियाज असतो. म्हणजे गाणं करायचं तर तुम्ही तानपुरा लावून गायला पाहिजे, किंवा डिरेक्शन करायचं तर तुम्ही त्या त्या गोष्टी टेक्निकली हँडल केल्या पाहिजेत, किंवा कुठलं जर नृत्याचं असेल तर. मला वाटतं अभिनयाचा रियाज असा असंच अजून मला तरी माहित नाही. मला वाटतं नाटक करणं किंवा रंगभूमीशी एकरूप होणं हा अभिनयाचा सर्वोत्तम रियाज आहे की तिथं केलेली प्रत्येक भूमिका तुम्हाला काहीतरी वेगळं देऊन जाते. मी आतापर्यंत 3-4 कॅरेक्टर केले पण मला बाकी कुठलं काय करायला सांगितलं तर कदाचित तो आत्मविश्वास येणार नाही. पण त्या टाईपचं कुठलं कॅरेक्टर दिलं तर मी फार आत्मविश्वासानं करेल. मला वाटतं कलाकार म्हणून रंगभूमीनं मला हे दिलंय. बाकी समाजाच्या दृष्टीनं हा प्रश्न जरा जास्ती व्यापक आहे, त्याच्यावरती मी खरंच नाही तितका विचार केला कधीच.
1: तुझा अनुभव कसा आहे हेमांगी, तू काय सांगशील याबद्दल?
0: अनुभव तर खूप कमाल होता. म्हणजे याच्या आधी पण मी नाटकं केलेली आहेत, लॉकडाऊनच्या आधी. त्याच्यानंतर फायनान्शियल स्टॅबिलिटीसाठी थोडासा ब्रेक पण घेतला होता. ज्यावेळी ही संधी पुन्हा माझ्यासाठी चालून आली, पुन्हा रंगमंचावर उभं राहणं, पुन्हा लाईव्ह परफॉर्म करणं, म्हणजे एक्साइटमेंट पण होती. आणि म्हणजे ही गोष्ट आवडते पहिल्यापासून, तर त्याच्यामुळे मला मजाच आली करताना.
1: खरं तर तुम्ही नाटकाच्या एकंदरीत प्रोसेस विषयी माझ्याशी डिस्कशन करत आहात, तर मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की जेव्हा पण आत्ताचे जे आपल्याला ऐकणारे जे तरुण मुलं आहेत किंवा जे नवीन छोटे कलाकार तुम्हाला ऐकतात आणि त्यांना तुमच्यासारखं जेव्हा करायचं आहे, तेव्हा तुम्ही ऍज अ सिनियर म्हणून त्यांना काय सांगताल की त्यांनी कशा प्रोसेस फॉलो केल्या पाहिजे?
2: सगळ्यात पहिले हे सांगेल की एक दोन नाटकं करून काही कोणी सिनियर विनियर होत नाही, त्याच्यासाठी खूप काम करायला लागतं. बाकी जितकं केलंय त्यावरून जर इनिशियल स्टेजला कुणी काय करत असेल आमच्यापासून अगदीच नौका असेल तर मी एवढं सांगेल की ग्लॅमर वगैरे बघून नका येऊ इकडं, इथं पैसे मिळत नाहीत. हे माने सांगितलं तसं समाधान मिळतं. फक्त पुन्हा तेच की नाटक हा रियाजाचा भाग आहे. नाटक हा तुमच्या तिगत समृद्धीचा किंवा बौद्धिक समृद्धीचा भाग आहे. त्यानं तुमच्या मनाची भूक भागेल, पोटाची भागणार नाही. ज्या दिवशी तुम्ही कमर्शियली स्टेबल व्हाल किंवा भविष्यात होऊ शकता अशी खात्री असेल त्यांनीच नाटक करा. पुढे काहीतरी वेगळं करायचंय किंवा आयुष्यात मी काहीतरी वेगळं करतोय पण मला आता स्वतःला एक्सप्लोअर करून बघायचंय म्हणून नाटक करत असाल तर खुशाल करा, मजा आहे.
1: आणि कार्यक्रमाच्या अगदी शेवटचा प्रश्न मी तुम्हाला हा विचारू इच्छिते की जे पण नवीन विद्यार्थी आपल्याला ऐकत आहेत त्यांना तुम्ही नाटक या क्षेत्रामध्ये येत असताना काय टिप्स द्याल त्याबद्दल मला प्लीज सांगताल?
2: मी हे सांगेल की नाटक करायला पाहिजे. जर तुमचा व्यक्तिगत उत्कर्ष करून घ्यायचा असेल तुम्हाला कलाकार म्हणून पण आणि व्यक्ती म्हणून पण, तर मला असं वाटतं की नाटक हे तुम्हाला फार चांगल्या लेवलला पुश करतं. मगाशी म्हटलं तसंच की नाटक हा पुन्हा रियाजाचा भाग आहे. आणि जर ऍक्टिंग मध्ये काहीतरी चांगलं करायचंय तुम्हाला असा जर तुमचा विचार असेल तर प्रत्येक गोष्टीचा एक पाया असतो. आणि मला वाटतं अभिनयाचा रियाज किंवा अभिनयाचा पाया हेच मुळात नाटक आहे. तर नाटक करायला पाहिजे नवीन अभिनय क्षेत्रात येणार प्रत्येक मुलानं.
1: तू काय सांगशील हेमांगी?
0: खूप कमाल गोष्ट आहे नाटक. म्हणजे अभिनयातून समाधान मिळवायचं असेल तर आयुष्यात एकदा तरी नाटक करा.
1: मला ही दोन्ही उत्तरं फार आवडली की व्यक्तिगत उत्कर्ष आणि ती समाधानाची पायरी गाठेपर्यंत या दोन गोष्टींसाठी आपल्या तरुणाने नाटक करायला हवं. तुम्हा दोघांचंही आमच्या पुणे आकाशवाणीकडून खूप मनापासून आभार की तुम्ही आज आलात आणि आमच्यासोबत तुमचा नाटकाविषयीचा अनुभव आणि प्रवास शेअर केलात. खूप मनापासून धन्यवाद.
2: तुमचे धन्यवाद.
3: युववाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात अभिव्यक्ती पुणे या संस्थेच्या युवा नाट्यकर्मी प्रणव भोसले आणि हेमांगी काकडे यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी.

0: आकाशवाणी मुंबई राजेश शर्भाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 6-15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. नीट पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत देशभरातून 5 जणांना अटक. पुणे आणि अहिल्यानगरमधून 2 ताब्यात. काटकसरीसाठी राज्य सरकारमधल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर निर्बंध. थाप्यातली वाहनं निम्म्यावर. आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ऐकूया याविषयीचा सविस्तर वृत्तांत.
1: यंदाच्या खरीप हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त पिकांची खरेदी किमान हमी दरानं करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. यातून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपये मिळतील असं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. तांदळासाठी यंदा प्रति क्विंटल 2,441 ते 2,461 रुपये एमएसपी असेल. ज्वारीसाठी 4,023 ते 4,073 रुपये दर मिळेल. बाजरीसाठी 2,900, नाचणीसाठी 5,205 रुपये प्रति क्विंटल दर मिळेल. कडधान्यात तुरीसाठी 8,450, मुगासाठी 8,780, उडदासाठी 8,200 रुपये प्रति क्विंटल दर असेल. कपाशीसाठी हा दर 8,267 ते 8,667 रुपये असेल. तेलबियांमध्ये भुईमुगासाठी 5,517 रुपये, सूर्यफुलासाठी 8,343, तिळासाठी 10,346 रुपये प्रति क्विंटल इतका एमएसपी दिला जाईल. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशाने कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या योजनेलाही मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. या योजनेविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले,
2: कोल भारत में करीब करीब 400 बिलियन टन के नोन रिजर्व है, तो इस कोयले का ज्यादा से ज्यादा उपयोग करके हम इससे गैस बना सके और गैस का उपयोग फिर फर्टिलाइजर वगैरह में, ताकि फर्टिलाइजर के लिए जो एलएनजी इंपोर्ट करनी पड़ती है वो कम हो जाएगी. 37,500 करोड़ रुपीज का आउटले इस स्कीम के लिए रखा गया है और करीब 3 लाख करोड़ का इन्वेस्टमेंट होगा इसमें टोटल, और 75 मिलियन टन कोल को इसमें गैसिफाई करने के लिए प्रोजेक्ट्स लगेंगे.
1: या योजनेमुळे देशात कोळशाची विपुलता असलेल्या भागात सुमारे 50,000 रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. नागपूर इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून आधुनिकीकरण करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. यासाठी मिहानला देण्यात आलेली लीज 2039 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जीएमआर 30 वर्षांसाठी या विमानतळाचं संचालन करणार आहे.
0: केंद्र सरकारनं सोन्या चांदीवरचं आयात शुल्क 6%-15% केलं आहे. प्लॅटिनमवर 15.4% आणि सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. यामुळे सोन्याचे दर तोळ्यामागे 27,000 रुपयांनी वाढतील आणि विक्रीवर याचा 10-15% परिणाम होईल असं अखिल भारतीय जेम्स आणि ज्वेलरी परिषदेचे अध्यक्ष राजेश रोकडे म्हणाले. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85%-हून अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. मुलींमध्ये पास होण्याचं प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95%-पेक्षा जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90%-पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत जयपूरमधून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून

प्रत्येकी एक अशा सहा आरोपींना अटक केली आहे. देशभरातल्या अनेक ठिकाणी ही शोधमोहीम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत विविध ठिकाणाहून मोबाईल फोन्स, आक्षेपार्ह साहित्य तसंच इलेक्ट्रॉनिक उपकरणं पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला सीबीआयनं आज अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. सकाळी 11 वाजून 6 वाजेपर्यंत त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली, पण इतरांना सीबीआयनं चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणात नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार याला मुंबईतल्या एका दंडाधिकारी न्यायालयानं सीबीआयकडे 2 दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर केली आहे. त्याच्या भावाला देखील आज नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं असून त्याची देखील चौकशी करण्यात येत आहे. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातले मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर राज्य सरकारनं निर्बंध लादले आहेत. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्याही सरकारनं अर्धी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत हे निर्णय झाले. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सरकारनं हे निर्णय घेतले आहेत. अत्यावश्यक वगळता इतर दौऱ्यासाठी विमान किंवा हेलिकॉप्टरऐवजी नियमित विमान सेवेचा वापर करण्याचे निर्देशही सरकारनं दिले आहेत. तसंच सध्या आठवड्यातून किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचं आवाहन मंत्री आणि अधिकाऱ्यांना करण्यात आलं आहे. दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्यानं बैठका, वीज बचतीसाठी अनावश्यक होर्डिंगवर कारवाई करावी असंही सरकारनं म्हटलं आहे. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्र पवार यांच्या हस्ते आज मुंबईत झालं. त्रिशूळ, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरी नदी यांचं दर्शन घडवणारं हे बोधचिन्ह सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: आज नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचा जो लोगो आहे त्याचं अनावरण झालं आणि त्यासोबत जे 13 प्रमुख आखाडे आहेत त्यांच्या साधू महंत प्रतिनिधींसोबत एक बृहत बैठक आमची झाली. आम्ही आतापर्यंत कुंभमध्ये काय काय केलेलं आहे याचं प्रेझेंटेशन त्यांच्या समोर केलं. काही सूचना त्यांच्या माध्यमातून आल्या, त्या सूचना समजून घेतल्या, त्याच्यावर कारवाई करायला सांगितली.
0: कुंभमेळ्याच्या बोधचिन्हासाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत सुमारे 3000 अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धकांमधून 3 उत्कृष्ट स्पर्धकांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील मोठेवाडी आसंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून हा अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. राज्याच्या अनेक भागात आज अवकाळी पावसानं हजेरी लावली. सातारा शहरासह तालुका आणि इतर भागात वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना करत मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरीही आंबा आणि इतर फळ पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे. भंडारा जिल्ह्यात देखील आज संध्याकाळी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. शेतात कापून ठेवलेलं धान वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असून अचानक आलेल्या या पावसामुळे पीक धोक्यात येण्याची भीती वर्तवली जात आहे. बीड जिल्ह्यातल्या बीड, किल्ले, धारूर, पाटोदा, केज तसंच आंबेजोगाई तालुक्यातल्या काही गावांमध्ये आज दुपारी जोरदार पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसा

0: बरोबर पावसाबरोबरच तालुक्यामध्ये जोरदार गारपीट झाल्याचं वृत्त आहे. हवामान विभागानं अकोला अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे गारपीट होण्याची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र तसंच नांदेड लातूर धाराशिवमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचीही शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातल्या सामन्यातली नाणेफेक पावसानं उशिरा होणार आहे. रायपूरमध्ये संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होणार होता. रेल्वेनं 2008 राबवलेल्या भरती प्रक्रियेच्या वेळी चिथावणीखोर तसंच प्रक्षोभक भाषण केल्यानं ही परीक्षा देणाऱ्या उत्तर भारतीय आणि बिहारच्या उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली हा आरोप अमान्य असल्याचा पुनरुच्चार मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज ठाणे न्यायालयासमोर केला. त्यांच्यासह 7 जबाब न्यायालयानं आज नोंदवले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 6-15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत देशभरातून 6 अटक. अहिल्यानगरमधून आज 1 अटक. पुण्यातून 1 ताब्यात. काटकसरीसाठी राज्य सरकारमधल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांवर निर्बंध. ताफ्यातली वाहनं निम्म्यावर. आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचं प्रसारण उपलब्ध आहे. 7:11 आणि 50 होत आहेत. ऐकूया स्वच्छ भारत अभियान गीत.

प्रणव हरिदास आणि सहकाऱ्यांनी गायलेलं स्वच्छ भारत अभियान गीत आपण ऐकत होतात. 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, पश्चिम आशियातल्या सध्याच्या संघर्षामुळे अवघ्या जगासह भारतातही इंधन आणि परकीय चलनाचं संकट निर्माण झालंय. या संकटावर मात करण्यासाठीच केवळ एका वर्षाकरता इंधन आणि परकीय चलनाच्या बचतीकरता काही संकल्प करायचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. त्याचविषयी चर्चा करण्यासाठी लेखक, पत्रकार आणि विश्लेषक पंकज जयस्वाल सर आज आपल्या सोबत आहेत. पंकज सर नमस्कार, आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: सर. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या इंधन संकटावर मात करण्यासाठी इंधनाचा संयमानं वापर करायचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलंय. त्यासाठी त्यांनी अनेक पर्याय सुद्धा सुचवले. त्यांचं हे आवाहन तुम्हाला किती महत्वाचं वाटतंय?
1: जवळपास आपण 85% इंधन आयात करतो आणि म्हणजे जवळपास मी 2025 जर तुम्हाला आकडे सांगितले तर 16.44 लाख कोटीचं इंधन आपण आयात केलेलं आहे. म्हणजे जवळपास $140 बिलियन हा आकडा थोडाफार फडकू शकतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात परकीय चलन आपण दरवर्षी दुसऱ्या देशांना देतो. म्हणजे विचार करा, परकीय चलनावरचा जो काही साठा आहे त्याच्यावरती किती त्याचा विकृत परिणाम होतोय. म्हणून पंतप्रधानांनी आपलं आवाहन केलं की एक वर्षासाठी हा जो काही आपल्या अर्थव्यवस्थेवर आज प्रभाव होत नाहीये, तर आपल्याकडे साठा आहे, क्रूड ऑइलचा साठा आहे, गॅसचा साठा आहे, तुटवडा होणार नाही. पण ही जी सायकल कंटिन्युटी करायची, सप्लाय चेन मध्ये जे काही प्रॉब्लेम येत आहेत ते जर आपल्याला व्यवस्थित हाताळायचे असतील आणि देशाला भक्कम परिस्थितीत पुढे न्यायचं असेल, परकीय चलनावरती त्याचा इफेक्ट नको व्हायला, तर आपल्याला ह्या इंधन जे काही आपण वापरतो त्याच्यावरती आपण कपात केली पाहिजे. जसं आपल्याला मेट्रो शहरांमध्ये असते, बँगलोर, दिल्ली, मोठमोठ्या शहरांमध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, तर आपण मेट्रोचा वापर केला पाहिजे. जिथे कारपुलिंग शक्य आहे तिथे कारपुलिंग केलं पाहिजे, जिथे आवश्यक नाही तिथे बस, ट्रेन, ज्या मार्गाने शक्य आहे पब्लिक सर्व्हिसेस ते आपण केलं पाहिजे. कारण या सर्वांचा अजून एक इम्पॅक्ट काय असतो ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की परकीय थेट गुंतवणूक जी असते, जर आपण पेट्रोल डिझेल हे सर्व आयातच करत राहू आणि जशी किंमत वाढते पेट्रोल डिझेलची, तुम्ही बघताय 10% मागच्या वर्षी जी काय किंमत होती त्याच्या 10% जरी किंमत वाढली तर जवळपास आपल्यावरती एका वर्षामध्ये 70,000 करोड रुपयाचा अतिरिक्त भार त्याच्यावरती येणार आहे. म्हणजे आपल्याला बघितलं पाहिजे की जी काही प्राइस वाढते आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्याचा जगावरती परिणाम होतोच आहे, तर आपल्यावरतीही त्याचा परिणाम होणार आहे. म्हणून जसं परकीय चलन कमी होतं तसं स्वर्गीय थेट गुंतवणूक ती सुद्धा कमी होते. कारण जे काही गुंतवणूक करणारे असतात त्यांना ती शाश्वती राहत नाही की आम्ही जी गुंतवणूक केली आहे त्याचा आम्हाला आमच्या परकीय चलनामध्ये तेवढा पैसा मिळेल की नाही. गुंतवणूकदार हे सुद्धा या सर्व गोष्टी बघत असतात. म्हणून शेअर मार्केट असू द्या किंवा FDI असू द्या याच्यावरती पण त्याचा मोठा परिणाम होत असतो. म्हणून आपण जर पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जे काही इंधन आपण वापरतोय त्याला जर आपण 10-20% जरी कमी करण्याचा प्रयत्न केला तर आपण जवळपास $9.5 अब्ज एवढी सेव्हिंग एका वर्षात करू आणि त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट असणार आहे. म्हणून पंतप्रधानांनी आवाहन केलं. तसं आपण काही पार्सल करतोय, पार्सल सुद्धा रेल्वेने केलेलं पाहिजे. तर रेल्वे सर्व इलेक्ट्रिक वरती चालतंय. वाहनं वापरतो आपण, वाहनं सुद्धा आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स वरती जास्त जास्त फोकस केला तिथे सुद्धा आपली बचत होईल. त्यामुळे आपण या सर्व दृष्टीने या सर्व अँगल्सने विचार केला तर जे पंतप्रधानांचं आवाहन आहे ते खूप महत्वाचं आहे.
0: सर, या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधानांनी कोरोना काळात जशी आपण एक कार्यसंस्कृती विकसित केली होती त्या दिशेनं वळायचं आवाहन देखील केलंय, त्यामागची त्यांची भूमिका काय आहे?
1: कोरोना काळामध्ये जसं वर्क फ्रॉम होम, नंतर आभासी बैठक ज्याला आपण व्हर्च्युअल मिटिंग म्हणतो, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अशा वेगवेगळ्या पद्धती विकसित करण्यात आल्या होत्या. तेव्हा कोरोना काळ होता तेव्हा आवाहन केलं गेलं होतं की बाहेर नाही निघायचं, रोग वाढेल वगैरे, ते कारण होतं. आताचं कारण हेच की आपल्याला जास्तीत जास्त करून परकीय चलन वाचवायचं आहे कुठल्या माध्यमातून, तर इंधन कमीत कमी वापर करून. जर वर्क फ्रॉम होम असेल तर लोकांना गाड्या घेऊन ऑफिसमध्ये जायची गरज नाही पडणार. घरनच बैठका शक्य होणार असेल तर जिथे जिथे ज्यांना ज्यांना शक्य आहे, ज्या कंपन्यांना शक्य आहे, त्यांनी तसं केलं तर उद्योजकांना याचा फायदा होईल आणि आपण

0: प्रकाशन सुद्धा वाचू आणि पर्यावरणाचा सुद्धा आपण या मार्गाने विचार करायला लागू. पर्यावरण पण व्यवस्थित राहील तर पुढच्या पिढ्याही व्यवस्थित राहतील, त्याच्यामुळे होणारे नुकसान कमी होतील. त्यामुळे एक तर परकीय चलन आणि दुसरं पर्यावरण या दोन्ही गोष्टींना पूरक असल्यामुळे पंतप्रधानांनी आवाहन केलंय की जेवढं काही आपल्याला शक्य आहे वर्क फ्रॉम होम म्हणा किंवा व्हर्च्युअल मिटिंग द्वारे कार्य पुढे नेणं आपल्या कार्यालयाचं, हे जर आपण पुन्हा विकसित केलं त्याच्यावरती कार्य केलं आणि आपला वेळ त्याच्यासाठी दिला तर नक्कीच रोडवरती काही ट्रॅफिक होतं, ट्रॅफिक मध्ये भरपूर इंधन वाया जातं आणि या सर्व गोष्टींमुळे जे काही पोल्युशन निर्माण होत आहे आणि या गोष्टींमुळे अर्थव्यवस्थेला जो काही फटका बसतोय तो आपल्याला टाळता येईल.
1: सर, दोन्ही प्रश्नांच्या उत्तरात तुम्ही परकीय चलनाच्या बचतीचा महत्वाचा मुद्दा मांडत आलात. त्या दृष्टीनंच परदेशातलं पर्यटन आणि सुवर्ण खरेदीत काटकसर करायची अपेक्षा पंतप्रधानांनी देखील व्यक्त केली. असं आवाहन करण्यामागची पार्श्वभूमी काय असावी सर?
0: सोनं हा विषय भारतीय संस्कृती आणि आपल्याशी भावनेशी निगडीत आहे, म्हणून काही लोकांना हे रुचणार नाही, म्हणजे काहीतरी असं वाटेल की बा सरकार काय अपेक्षा ठेवत आहे, ही तर आमच्या भावनेशी आमच्या संस्कृतीशी जोडलेली गोष्ट आहे. त्याच्या मागचं कारण समजून घेतलं तर सोन्याची आयात 2025 जर आपण आकडा बघितला तर 6 लाख कोटीहून आपण अधिक आयात केलेली मागच्या वर्षी, जवळपास $72 बिलियन. कारण भारतामध्ये सोनं जवळपास 1 ते 2 टनच तयार होतं, बाकी जवळपास 700 ते 800 टन हे आपल्याला आयात करावं लागतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात आयात ही डॉलरमध्ये करावी लागते, म्हणजे एवढ्या मोठा जो काही आकडा आहे याची पूर्ण प्रभाव त्याचा दबाव भारतीय व्यवस्थेवरती पडतोय. म्हणून पंतप्रधानांनी विनंती केली की एक वर्ष जर आपण सोन्याची आयात कमी करू शकलो तर हा जो भार आहे हा कमी होईल आणि परकीय चलनाचा जो काही साठा कमी होण्यापेक्षा तो वाढेल, जेणेकरून आपली जी काही आर्थिक प्रगतीची वाटचाल सुरू आहे ती सुरूच राहील. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की भारतीयांचा परदेशी प्रवास याच्यावरती सुद्धा जवळपास 2025 आकडा बघितला तुम्ही तर 3.27 कोटी लोकांनी विदेशात प्रवास केला. नंतर त्याच्यामध्ये दुसरा एक महत्वाचा पार्ट असतो तो डेस्टिनेशन वेडिंग. या सर्वांचा जर तुम्ही बघितला 2025 जर आकडा बघितला तर जवळपास $20 बिलियन आपण या विदेशी प्रवासात आणि डेस्टिनेशन वेडिंग्स वरती खर्च केला आहे भारतीयांनी. तर पंतप्रधानांनी विनंती केली की जर तुम्ही एक वर्ष भारतामध्येच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्थळांना भेट दिली, भारताच्याच वेगवेगळ्या ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंग केल्या तर आपण हा खर्च वाचवू शकतो आणि त्याच्यामुळे परकीय चलन साठा पुन्हा स्थिर राहील किंवा वाढेल, त्यामुळे आर्थिक स्थिती आपली मजबूत होईल, FDI वाढेल, रुपया जो कमजोर होतोय तो होणार नाही, तो मजबूत होईल. तो मजबूत झाला तर जे काही आपण आयात करतो त्यांचे भाव स्थिर राहतील, ते स्थिर राहिले तर भारतामध्ये महागाई वाढणार नाही. आज जगात बघतोय आपण सर्वीकडे महागाई वाढली आहे पण भारतामध्ये त्या प्रमाणात नाही वाढली. कारण काय की सरकार सध्या सर्व मॅनेज करत आहे, खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक परिस्थिती मॅनेज करते पण पुढे पणही मॅनेज करता यावं, त्यामुळे भारतीयांनी या सर्व गोष्टींना समर्थन करणं आवश्यक आहे, सहयोग करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी या सोन्याचा आणि भारतीय परदेशी प्रवासाचा या दोन्ही गोष्टींचा उल्लेख केला.
1: सर, थोडक्यात दीर्घकालीन आर्थिक हिताच्या दृष्टिकोनातनं पंतप्रधानांनी ही आवाहनं केलीत आणि त्याच मालिकेत त्यांनी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावं असं म्हटलंय, त्यातून काय साध्य होऊ शकतंय?
0: नैसर्गिक शेतीकडे वळण्याचं कारण म्हणजे आपण ज्याला सेंद्रिय शेती म्हणतो ऑर्गॅनिक फार्मिंग, तर आपण जे काही फर्टिलायझर आयात करतो त्याचाही खूप मोठा वाटा आहे. म्हणजे 1.26 लाख कोटी एवढ्या रुपयाची खतं आपण मागच्या वर्षी आयात केली, म्हणजे हा सुद्धा एक मोठा असा वाटा आहे. त्याच्याद्वारे सबसिडी सुद्धा दिली जाते, सबसिडीचाही खूप मोठा वाटा असतो, म्हणजे याचाही परकीय चलनावरती खूप मोठा फरक पडतोय. आणि दुसरी गोष्ट बघितली तर याचा पर्यावरणाचा बिंदू बघितला तर शेतकऱ्यांवरती होणारे म्हणजे जमीन खराब होते, शेती खराब होते आणि केमिकल फर्टिलायझर तो आपल्याला वापरल्यामुळे आपल्या आरोग्यावरती त्याचा काय वाईट परिणाम होतोय हे सुद्धा फॅक्टर्स बघितले तर शेतकऱ्यांनी सुद्धा सेंद्रिय शेतीकडे वळणं खूप आवश्यक झालंय. एक तर परकीय चलनावरचा जो काही फटका बसतोय आपल्याला तो वाचेल आणि पर्यावरणाच्या दृष्टीने पण ते एक उत्तम उदाहरण असेल भारतीय आरोग्यासाठी, भारतीय पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून.
1: सर, म्हणजे थोडक्यात या संकटातनं बाहेर पडण्यासाठी प्रत्येक घटकाची काय जबाबदारी आहे याची जाणीव पंतप्रधानांनी त्यांच्या या आवाहनातनं करून दिली. तसंच त्यांनी आपल्याला दैनंदिन जगण्यात खाद्यतेलाचा वापर कमी करायला सांगितलाय, स्वदेशी वस्तूच खरेदी करायचा संकल्प त्यांनी बोलून दाखवलाय. त्यातून सध्याच्या काळात देश हित कसं साधलं जाईल असं वाटतंय?
0: पाम ऑइल, सोयाबीन ऑइल, सनफ्लॉवर ऑइल हे सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात आयात करतोय. मागच्या वर्षी जवळपास 1.61 लाख कोटीचं आपण तेल आयात केलंय, म्हणजे हा सुद्धा एक मोठा फटका बसतोय आपल्या परकीय चलनाला. म्हणून पंतप्रधानांनी आवाहन केलं की 10% जरी आपण वापरायचं कमी केलं तर आपलं आरोग्य आणि परकीय चलन या दोघांना आपण सांभाळू शकतो, म्हणजे दोघांवरती सकारात्मक परिणाम होईल. म्हणून खाद्यतेल असू द्या किंवा मग जे काही वस्तू आपण इम्पोर्ट करतोय

0: म्हणजे स्वदेशी, म्हणजे आपल्या घरात जर आपण दिवसभरात आपण एका दिवसात काय काय वस्तू वापरतो त्यांची जर आपण यादी तयार केली आणि बघितलं तर त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या आयात केलेल्या आहेत. म्हणजे जवळपास 750 बिलियन डॉलरच्या 800 बिलियन डॉलरच्या वस्तू आपण दरवर्षी आयात करतो. त्यातल्या बऱ्याचशा अशा वस्तू आहेत की ज्या भारतात सहज बनतात किंवा बनू शकतात. म्हणून स्वदेशी आत्मनिर्भर भारत ज्याला जे आपण म्हणतोय, जेवढं आपण याच्यावरती ध्यान केंद्रित करू, याच्यावरती रिसर्च अँड इनोव्हेशन करू, नवीन नवीन उत्पादनं भारतात तयार करू, भारत सक्षम होईल, बेरोजगारी कमी होईल आणि परकीय चलनावरचा जो काही आपल्याला फटका बसतो तो फटका कधीच बसणार नाही. आपण आर्थिकरित्या सर्व दृष्टीने मजबूत होऊ म्हणून स्वदेशीचा वापर करून म्हणजे भारतात तयार झालेल्या वस्तूंना प्राधान्य देऊन त्याच आपण विकत घेतल्या पाहिजे. आणि ज्या वस्तू तयार होत नाही त्या वस्तू तयार करण्यासाठी उद्योजकांना कसं प्रोत्साहित करायचं, आपल्या येणाऱ्या पिढ्यांना, आपले जे काही विद्यार्थी शिकतायत त्यांना कसं प्रोत्साहित करायचं, रिसर्च अँड इनोव्हेशन करून वेगवेगळे स्टार्टअप सुरू करून त्यांना जे लागणारं फंडिंग आहे, त्यांना जे लागणारे टेक्नॉलॉजी आहे त्याची मदत देऊन त्यांना कसं पुढे विकसित करता येईल, जेणेकरून प्रत्येक वस्तू भारतात तयार होईल आणि भारतात तयार झालेली वस्तू भारतीयांनी खरेदी केली तर आपल्याला जे काय आज आपण बघतोय की जे काही सुपर पॉवर्स आहेत किंवा जी ताकद आपण म्हणतो की जी आर्थिक वैश्विक ताकद आहे ते आपल्याला कसं दाबण्याचा प्रयत्न करतायत ते दाबण्याचा प्रयत्न होणार नाही. आणि भारतामध्ये टॅलेंट आहे आपण वेळोवेळी दाखवलेलं आहे, ते थोरियम पासून वीज निर्मितीचा असो की आपण मंगलयानाला स्वतःच्या टेक्नॉलॉजीवरती विकसित करून त्याला पाठवणं असो, आपल्यामध्ये ती ताकद आहे. फक्त आपल्या समाजाने आपल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीने ते लक्षात घेतलं पाहिजे की मी जे काही करतोय त्याच्यामध्ये राष्ट्र प्रथम ही भावना असायला पाहिजे. माझं राष्ट्र टिकलं, माझं राष्ट्र विकसित झालं, माझं राष्ट्र जसं पुढे जाईल तसं माझ्या पुढच्या पिढीला सर्व गोष्टी सोप्या जातील.
1: सर बरोबर, म्हणजे प्रत्येकाचा सहभाग यात गरजेचा आहे आणि पंतप्रधानांनी कुठल्याही संकटावरती मात करताना त्यात लोकसहभाग असायला हवा यावर कायम भर दिलेला आहे, त्याकडे तुम्ही कसं पाहता आणि अशा वेळी देशाच्या नागरिकांची काय जबाबदारी आहे?
0: आपण नेहमी सिंगापूर, जपान यांचं उदाहरण देत असतो की तिथली लोक बघा किती छान देशाला ठेवतात, व्यवस्थित ठेवतात, किती काळजी घेतात, म्हणजे सरकारी संपत्ती असू द्या, प्रायव्हेट प्रॉपर्टी असू द्या, किती काळजी घेतात. मग तेच आपल्यालाही लागू, फक्त सरकार काम करून होत नाही, जोपर्यंत समाज सहभागी होत नाही, समाजाचं पार्टिसिपेशन होत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कार्यामध्ये, तोपर्यंत तो देश विकसित होत नाही. हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. राजकारण वेगळ्या ठिकाणी ठेवायला पाहिजे, राजकारणी काही गोष्टी करतील त्या गोष्टी वेगळ्या असतात, पण समाज म्हणून देशाकडे राष्ट्र प्रथम या भावनेने जेव्हा आपण बघतो आणि कार्य करतो तर आपण बघितलं पाहिजे की आपली स्वार्थी प्रवृत्ती आपण बाजूला ठेवून समाज आणि देशाच्या हितासाठी त्या त्या वेळेला जे जे आवश्यक आहे, जे जी पावलं उचलली गेली पाहिजे ती पावलं आपण नक्कीच उचलली पाहिजे. आपण कुठल्या राजकीय पक्षाशी निगडीत असू, कुठल्या संघटनेशी निगडीत असू, ते बाजूला ठेवलं पाहिजे. फक्त राष्ट्र प्रथम, कारण राष्ट्र टिकलं, राष्ट्राची प्रगती झाली तर आपण आहोत, नाहीतर आपण कुठे असणार आहोत. म्हणून राष्ट्र प्रथम या भावनेने समाजाने पार्टिसिपेट करणं आवश्यक आहे, कारण सर्व सरकार करू शकत नाही आणि आपला तर 140 करोड लोकांचा देश आहे, एवढा मोठा देश. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी आताच त्यांच्या भाषणात सांगितलं की सिंगापूर एवढा छोटा देश असून जे काही जागतिक वातावरण निर्माण झाले, युद्ध परिस्थिती निर्माण झाली, त्याच्यामुळे त्यांच्यावरती किती वाईट परिणाम होणार आहे, किती पुढे पण दिसून येणार आहे. तर 140 करोडच्या देशामध्ये किती वाईट परिणाम होऊ शकतात जर आपण समाज म्हणून सरकारला साथ देऊन या परिस्थितीवरती नियंत्रण नाही ठेवलं तर. म्हणून संयम खूप महत्वाचा आहे. म्हणून संयमासाठी पंतप्रधानांनी जे आवाहन केलंय ते आपण आपली काय विचारधारा आहे, आपण कुठल्या पक्षाचे आहोत, कुठल्या संस्थेशी संघटनेशी जोडले आहोत, ते बाजूला ठेवून फक्त माझा देश, माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि त्यासाठी आता मला हा त्याग करणं आवश्यक आहे. भले 1 वर्षाचा त्याग असू दे, तो त्याग मला करावा लागेल. कारण आता काही लोक म्हणतील पण अरे स्टेट ऑफ आर्मचा प्रॉब्लेम तो जर 1 आठवड्यात सॉल्व्ह झाला तर मग काय प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम जरी 1 आठवड्यात सॉल्व्ह झाला तरी त्याचे जे काही आफ्टर इफेक्ट आहेत, बॅड इफेक्ट आहेत, कमीत कमी 6 महिने ते 1 वर्ष राहणार. त्यामुळे पंतप्रधानांनी 1 वर्षाचं आवाहन केलंय. तर या मागचा दृष्टिकोन आपण सर्व भारतीयांनी समजून घ्यावा आणि हा दृष्टिकोन समजून त्यांनी जे जे काही मुद्दे मांडले त्याच्यावरती जेवढं काही शक्य होईल तेवढं आपण आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करूया, तरच हा बदलाव दिसून येईल आणि जगात आपण जे काही आपल्याला एक उच्च स्थान आपल्याला मिळवायचं ते मिळवायला आपल्याला सोपं जाईल.
1: अगदी बरोबर बोललात सर. आणि पंतप्रधानांनी केवळ 1 वर्षासाठी करायला सांगितलेल्या या संकल्पांमागचा देशाच्या दीर्घकालीन आर्थिक हिताचा विचार तुम्ही खूप सोप्या शब्दांमध्ये आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलात, त्यासाठी आपला वेळही दिलात, त्याकरता आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब

वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव आणि त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

101.4 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र. रसिक श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं शिवार माझा परिसर.

मंडळी, आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 23 वैशाख शके 1948 अर्थात 13 मे 2026। मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत आजच्या मुलाखतीबद्दल रासायनिक खतांचा संतुलित वापर याविषयी प्राध्यापक मंगेश व्यवहारे यांची यामिनी भाकरे यांनी घेतलेली मुलाखत आज आपण ऐकणार आहोत आणि त्यानंतर मग काही लोकगीतांचा आस्वाद आपण घेणार आहोत। चला तर मग आता जाऊया आजच्या मुलाखतीकडे। रासायनिक खतांचा संतुलित वापर याविषयी प्राध्यापक मंगेश व्यवहारे यांची ही मुलाखत आहे, मुलाखत घेतली यामिनी भाकरे यांनी।

0: नमस्कार मंडळी. शेतकरी बंधू भगिनींनो, रासायनिक खतांचा संतुलित वापर याविषयी प्राध्यापक मंगेश व्यवहारे यांच्या मुलाखतीचा उत्तरार्ध आम्ही आता प्रसारित करत आहोत. त्यांच्याशी संवाद साधलाय यामिनी भाकरे यांनी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी यामिनी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आजचा जो विषय आहे तो आपला म्हणजे रासायनिक खतांचा संतुलित वापर. आज आपण पाहतोय की आपल्या जगावर युद्धाचं सावट आहे, म्हणजे इराण, इराक, अमेरिका यांचे युद्ध सुरू आहे आणि त्याचा परिणाम हा शेती आणि शेती भाती म्हणा किंवा खतांवर पण होतो आहे. अर्थातच होणार, कारण की आपण बरेचदा काही रासायनिक खतं, काही रासायनिक औषधं हे इम्पोर्ट करत असतो. अशा वेळेस युद्धाच्या सावटामुळे काय होईल, हे जे खत आहे ते आता याचे भाव वाढत जाणार आहे आणि मागणी मात्र तेवढीच राहील. मग अशा वेळेस या खतांचा संतुलित वापर हा कसा केला पाहिजे, शासनानं देखील यामध्ये लक्ष घातलं आणि त्यानुसार त्यांचे पण काही निर्णय त्यांनी आपल्याला दिलेले आहेत, ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे पण गरजेचं आहे. म्हणूनच हा महत्त्वाचा विषय आज आपण घेतला आहे. तर शेतकरी बंधूंनो, संतुलित वापर करत असताना त्याचे गरज काय आहे, कोणती खतं कोणत्या वेळेस नेमके दिली पाहिजे, कारण आता पुढे आपल्या खरीपाची सुरुवात होणार आहे आणि खतं देणं हे अगदी महत्त्वाचंच आहे पिकांच्या वाढीच्या दृष्टीनं. तर मग आता जाणून घेणार आहोत आपण याबद्दलच अधिक माहिती. त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे प्राध्यापक मंगेश व्यवहारे यांना. व्यवहारे सर हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी विज्ञान केंद्रामध्ये विषय विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत. सरांचं मी आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: नमस्कार सर. आपण आता आपल्याला काही खतं, तुम्ही म्हणाले की रासायनिक खतांचा वापर हा आपण कमी मात्रेमध्ये केला पाहिजे आणि ऑर्गॅनिक मॅटर जे आहे ते जास्त वाढवलं पाहिजे, म्हणजे आपल्या जमिनीचं प्रत चांगली सुधारेल. पण मग त्याला काय पर्याय आहे का, काही पर्यायी व्यवस्थापन करता येईल?
2: हो, तिसरं तुम्ही जे म्हटलं की पर्यायी रासायनिक खतांना आता चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी केंद्र सरकारकडनं निर्देश आलेले आहेत, कृषी विज्ञान केंद्रांना आलेले आहेत, कृषी विद्यापीठांना आलेले आहेत. आता रासायनिक खतांचं त्या ठिकाणी जन्य परिस्थितीमध्ये तुम्ही सुरुवातीला

0: इंट्रोडक्शनमध्ये बोललात की याचं शॉर्टेज होणार आहे. बरेचसे आपण रासायनिक खतं इम्पोर्ट करतो आणि त्याच्यामध्ये मागणी तर वाढणारच आहे शेतकऱ्यांची, आणि त्याप्रमाणे पुरवठा जर झाला नाही तर ते स्टॉकेज किंवा त्याचा साठवणूक काळा बाजार होऊ शकतो. तर याच्यामध्ये शेतकऱ्यांना आपण पर्याय सांगितलेच आहे की युरिया मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो तर त्या ठिकाणी ठीक आहे. आता युरिया हा अमाईड स्वरूपातील रासायनिक खत आहे, त्याच्यानंतर अमोनिया होतो, नायट्रेट होतो, परंतु अमोनियम सल्फेट एक खूप चांगल्या प्रकारचं रासायनिक खत ठरू शकतं. आता आपलं ज्या ठिकाणी कमी पर्जन्यमान आहे त्या ठिकाणी जरूर तिथला जो पीएच आहे तो विम्लयुक्तकडे, जर त्या ठिकाणी अमोनियम सल्फेट हे खूप चांगला पर्याय ठरू शकतं. कारण का त्याच्यामध्ये नत्र 21% मॅडम आणि गंधक पण आहे त्यामध्ये, गंधक 24%, म्हणजे दोन घटक त्या ठिकाणी जातात. युरियाची जर कॉस्ट बघितली आज आपण तर 250-300 पर्यंत आहे आणि ह्या खताची 900 पर्यंत आहे, परंतु दोन घटक त्याच्यामध्ये जातात. आणि सुटेबल खते कोणत्या विम्लयुक्त जमिनींना, ज्याचा पीएच 7.5-8 पर्यंत आहे, तर एक पर्याय त्या ठिकाणी आहे. त्यानंतर डीएपीचा वापर शेतकरी स्वस्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर करतात. तर स्टेट फर्टिलायझर त्या ठिकाणी सिंगल सुपर फॉस्फेट जर तुम्ही वापर केला 16% त्याच्यामध्ये आहे, 450 रुपयाला आहे, त्याचा वापर वाढवावा. किंवा युरिया प्लस ट्रिपल सुपर फॉस्फेट जरी घेतलं तरी तुम्हाला युरिया आणि डीएपीला अमोनियम सल्फेट आणि समजा ट्रिपल सुपर फॉस्फेट घेतलं तर तुम्हाला बऱ्यापैकी डीएपीला तुम्ही पर्याय ठेवू शकता. तर या ठिकाणी आणि सरळ एसओपी महागडे खत आहे, तर म्युरेट ऑफ पोटॅश खत स्टेट खत आहे, स्वस्त आहे. तर मी तर या ठिकाणी या मुलाखतीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना आवाहन करतो की अमोनियम सल्फेट, त्याच्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट, ट्रिपल सुपर फॉस्फेट, त्यानंतर म्युरेट ऑफ पोटॅश एकाकी खत, त्याच्यानंतर मायक्रोन्युट्रिएंटचा वापर, बायोफर्टिलायझरचा वापर, सेंद्रिय खतांचा वापर, सॉइल टच बेस. आता सॉइल टच बेस खत आपण म्हणतो, शेतकरी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, पण आपण जर शेतकऱ्यांना विचारलं की तुझा रासायनिक खतांचा खर्च सांग तर तो आवाडवी आहे मॅडम. तेच जर 400 रुपयाचं माती परीक्षण आपल्या कृषी विज्ञान केंद्र मध्ये आहे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त फॅसिलिटी, त्या ठिकाणी 400 रुपये आपण घेतो, 12-13 घटक आपण काढतो, परंतु ते जे आपण आरोग्य पत्रिका देतो संतुलित, त्याच्याने खर्च कमी होणार आहे हे शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही. तर ते एक महत्वाचं आहे त्या ठिकाणी.
1: म्हणजे आज पर्याय आपल्याकडे बरेच उपलब्ध आहेत तसं पाहिलं, आणि आपण जर म्हटलं की मातीची प्रत चांगली सुधारायची असेल आणि त्याला पर्यायी काय आहे तर अजूनही काही आहे. म्हणजे सीएन रेशो चांगला ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला एक शेणखतही आपण नेहमी चांगलं वापरलं तरी होऊ शकतं. शिवाय कंपोस्ट खत शेतातल्या शेतात आपण तयार करू शकतो. हिरवळीचं खत ते सुद्धा पाऊस पडला की तो एक हे करू शकतो. नैसर्गिक मल्चिंग आपण चांगल्या शेतामध्ये हे करू शकतो. हे बरेच पर्याय आपल्याकडे आणि ऑर्गॅनिक फॅक्टर चांगलंच वाढणार आहे.
0: धान्य पिकामध्ये सोयाबीन, हरभरा तुम्ही केला, मुळांच्या गाठीमध्ये नायट्रोजन, लेग्युमिनस पण, हिरवळीचं आपलं त्या सुपीकता पण मेंटेन राहते आणि शेतकऱ्यांना दोन पैसे पण मिळतात.
1: त्यांच्या ज्या मुळाशी भाजीपाला भाजीपाला हो त्या नायट्रोजन पसरवतात.
0: मोनोक्रॉपिंग मुळे काय आलं मॅडम, त्या ठिकाणी सुपीकता फार कमी होत चालली. अतिशय सोप्या सोप्या गोष्टी आहेत, या सोप्या सोप्या गोष्टी शेतकऱ्यांनी कराव्यात, याच या ठिकाणी मी आवर्जून सांगेल.
1: अगदी अगदी सर. पण आता अशा प्रकारचं खत संतुलन किंवा आपल्या जवळ अवेलेबल आहे, परंतु हे जे जमीन आरोग्य पत्रिका आहे तर ती नेमकी कशी केली पाहिजे किंवा त्याबद्दल अधिक माहिती आपल्याला अजून कुठे मिळू शकेल?
0: यामध्ये आता आपण हा विषय घेतला, परंतु हा बांधापर्यंत गेला पाहिजे, शेतकऱ्यांना प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळलं पाहिजे, शेतकऱ्यांना एकदम सोप्या पद्धतीने आणि सरळ पद्धतीने या गोष्टी आत्मसात झाल्या पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, तर ह्या गोष्टी बोलण्याच्या आहेत. तर खूप चांगल्या प्रकारे आपलं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र आहे, त्या ठिकाणी माती पाणी परीक्षण प्रयोगशाळा आहे, तसेच जीवाणू खते, जैविक बुरशी कीटकनाशक हा वेगळा विषय, पण त्याची सुद्धा निर्मिती प्रयोगशाळा आहे. हो, तर आता माती पाणी परीक्षणामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपण माती आणि पाणीचं परीक्षण करतो. परीक्षण केल्यानंतर शेतकऱ्यांना आपण अहवाल देतो आणि त्या पूर्ण मार्गदर्शन पण करतो. प्रयोगशाळामध्ये आपण त्यांच्या भेटी घडवून आणतो, नेमकं नत्रस पुरत पालाश कोणत्या मशीनमध्ये काढला जातो किंवा जे काही प्राथमिक आपले नमुने येतात कशी प्रोसेस करतो आपण, त्या संदर्भातले आपले प्रशिक्षण पण होतात आणि मार्गदर्शन पण त्या ठिकाणी सुविधा आहे आणि अतिशय वाजवी दर आहे त्याच्या, आणि शेतकऱ्यांच्या आपल्या कॅपॅसिटीनुसारच आपण ते नमुने करत असतो. तसंच आपलं एक बायोफर्टिलायझरचं पण युनिट आहे, खूप चांगल्या प्रकारे बायोफर्टिलायझर्स आपण त्या ठिकाणी निर्मिती करतो, त्यांच्या मातृवान शेतकऱ्यांना देतो, मल्टिप्लिकेशनची मेथड त्यांना समजून सांगतो, प्रत्येक मातृवानांची ओळख करून आपण त्यांना देतो. बायोपेस्टिसाइडच्या बाबतीत पण तेच आहे चांगल्या प्रकारे. आता मायक्रोरायझरचं पण आपण

0: प्लॅनिंग करतो आहे. आणि एश मायक्रोग्रेड म्हणून एक फॉलियर ग्रेड आपण आता निर्मित केलेली आहे, जे आपला मायक्रोन्युट्रिएंटचा विषय झाला होता त्या ठिकाणी. तर 6 एलिमेंट त्याच्यामध्ये आहे, तर खूप शाश्वत पद्धतीचा आणि खूप कमी वाजवी दरामध्ये ग्रेड आहे. त्याने फॉलियर ॲप्लिकेशनमध्ये आहे, खूप चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये फुलांची संख्या आणि फळांच्या संख्येमध्ये वाढ होते. तर असा सर्वात जर विचार केला तर आपल्याला एकच उद्देश आहे कृषी विज्ञान केंद्राचा, की शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कसं कमी करता येईल आणि त्याला दर्जेदार उत्पादन घेऊन माल कसा तयार झाला मार्केटला प्राइस मिळेल, हाच उद्देश आहे. या संदर्भामध्ये शेतकऱ्यांनी विद्यापीठात यावं, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ KVKला यावं, तिथे युनिटला भेट द्यावी, तिथे मी असतो, आमचं पूर्ण टीम आहे, आमचे शास्त्रज्ञ पण इतर टीम आहे, तर खूप चांगल्या प्रकारे आपण त्यांना मार्गदर्शन करू शकतो.
1: अच्छा, पण याबद्दल अधिक माहिती जर एखाद्या शेतकऱ्याला मिळवायची असेल तर त्यासाठी तुमच्याशी संपर्क साधायला हवं. तुम्ही तुमचा नंबर पण देऊ शकता
0: 855-28-30-888 हा व्हॉट्सअप नंबर आहे. काय गोष्टी व्हॉट्सअप मध्ये पण आपण शेअर करू शकतो. समजा आता बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होतो की मातेचा नंबर कसा यावा, तर खूप चांगल्या प्रकारे माहिती पत्रक आपण तयार केलं, ते आपण PDF पाठवू शकतो, किंवा ही जी आपण चर्चा केली याची खूप चांगल्या प्रकारचे आपले आपल्याकडे प्रेझेंटेशन आहे, तर स्लाइड मी शेतकऱ्यांना शेअर करू शकतो, की त्यांचे इनफील्ड ऑनफील्ड काही प्रश्न असतील तर ते फोटो पाठवून आपले हे करू शकतात, म्हणजे कम्युनिकेशन ठेवू शकतो. असं नाही की विद्यापीठात झालं पाहिजे, खूप शेतकऱ्यांचा प्रश्न मेन म्हणजे सुटला पाहिजे या बाबतीमध्ये, या विषयाच्या बाबतीत. तर तो एक नंबर आहे. दुसरा साधा नंबर पण आहे व्हॉट्सअप नसलेला, 94-0377-47-63 हा पण एक नंबर आहे. तर या दोन्ही नंबरवर मला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि खूप चांगल्या प्रकारे आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू शकतो.
1: अगदी छान व्यवहार आहे सर. आपण सध्या रासायनिक खतांचा संतुलित वापर याविषयीच बोलतो आहोत, परंतु यामध्ये सेंद्रिय ज्या निविष्ठा आहेत त्याचा पण वापर आपण संतुलित प्रकारे केला पाहिजे, तर या कोणकोणत्या निविष्ठा आहेत?
0: हा म्हणजे तुमचा प्रश्न मला कळला, तुम्हाला जे म्हणायचं पर्यायी खत कोणते,
1: पर्यायी खत
0: याच्यामध्ये पर्यायी खत सेंद्रिय प्रकारातील आहे, त्यानंतर जैविक प्रकारातील आहे आणि नैसर्गिक प्रकारातील आहे. तर हे खत आपण समजून घेऊ, म्हणजे कोणती खत आणि कशी तयार करायची आणि कशी वापरायची, हे जरी आपल्या शेतकरी बंधूंना समजलं तरी खूप चांगला मेसेज आपल्या ठिकाणी जाऊ शकतो कमी खर्चाचा. त्यामध्ये सर्वप्रथम आपण सेंद्रिय, मी सांगितलं शेतकऱ्यांचा मॅडम याच्यामध्ये काय आहे गैरसमज, की सेंद्रिय खत जर टाकली तर खूप प्रमाणामध्ये अन्नद्रव्य गेलीत असं आहे. तर सुरुवातीला आपण सेंद्रिय खत आणि रासायनिक खत हा फरक फार महत्वाचा आहे. सेंद्रिय खतामध्ये मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय पदार्थचा समावेश असतो किंवा पुरवठा होतो, त्याला ऑर्गॅनिक मॅटर म्हणतो, आणि तेच आपलं रासायनिक खतामध्ये 0% आहे ऑर्गॅनिक मॅटरचा. आणि हाच सेंद्रिय पदार्थ ज्यापासून आपला ह्युमस होतो तयार, बरोबर, आणि हा ह्युमस किंवा हे जे कुजलेलं जे आहे ते तर खूप चांगल्या प्रकारे जमिनीचा पोत संरचना सुधारतो. आणि जो आपला रासायनिक खतामध्ये लॅक आहे, रासायनिक खत जर आपण मोठ्या प्रमाणात टाकली तर सेंद्रिय पदार्थ असे अतिशय नगण्य, परंतु जमीन कॉम्पॅक्ट होणार आहे, लक्षात घ्या, कडक होणार आहे आणि सेंद्रिय खतांनी जमिनी भुसभुशीत होणार आहे. हा एक महत्वाचा फरक आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्यांचं प्रमाण असतं आणि रासायनिक खतांचं कमी असतं. तर यामध्ये कुजलेली जी आहेत त्याच्यामध्ये शेणखत आहे, कंपोस्ट खत आहे, आता हे तर सर्व माहिती आहे, परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी आपली उजळणी होईल, गांडूळ खत एक आहे ठिकाणी चांगल्या प्रकारे यांच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर आहे आणि अन्नद्रव्य कमी. यांना म्हणतो आपण भर टाकणारी खत, परंतु जोर टाकणारी म्हणजे कॉन्सन्ट्रेट जे म्हणतो अन्नद्रव्य चा पुरवठा करणारी पण खत आहे, त्याच्यामध्ये सर्व पेंडी जे गळीत धान्य गळीत म्हणजे करंज पेंड असेल, समजा मोवा पेंड असेल किंवा नीम केक ग्राउंडनट केक ज्यातनं आपण ऑइल एक्स्ट्रॅक्ट करतो, तर खूप चांगल्या प्रकारे ज्या पेंडी आहेत त्याच्यातनं कॉन्सन्ट्रेट म्हणजे अन्नद्रव्यांचं प्रमाण हे जे भर खत सांगितले यांच्यापेक्षा जास्त आहेत यामध्ये. आणि नंतरचं जे आहे ते प्राण्यांच्या अवशेषापासून म्हणजे मासळी खत जे म्हणतो आपण, त्याच्यानंतर हाडांचं खत वगैरे बोन मिल वगैरे, तर खूप चांगल्या प्रकारे याच्यामध्ये अन्नद्रव्यांचं प्रमाण आहे. आणि नक्कीच ही खतं मागडी आहेत, उपलब्धता त्यांची आहे, परंतु पर्याय आहेत शेतकऱ्यांना आज अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणावर साठा करणं किंवा पुरवण्यासाठीची खतं. त्याच्यानंतर जे अर्धवट कुजलेली जी आहे ती म्हणजे हिरवळीचे खत, ग्रीन मॅन्युअरिंग अतिशय महत्वाचं आहे. जमीन आता कॉम्पॅक्ट होत चालले आहेत, जमिनीची घनता वाढत गेलेली आहे, मुळी आता व्यवस्थित चालत नाही, कारण का मेकॅनायझेशन मोठ्या प्रमाणावर आलेलं आहे. तर हे वर्षातून एकदा जमिनीचे सर

0: सारखं म्हणजे आहे.
1: होत आहे.
0: तर हिरवाईचं म्हणजे ताग आहे, धिंच आहे, किंवा आपलं कडधान्य पिकांचं पण या ठिकाणी जर केलं तर खूप चांगल्या ह्या निविष्ट आपल्या सेंद्रिय ठरू शकतात, जे की आपल्याला रासायनिक खतांचं संतुलन मध्ये खूप फायद्याचा होणार.
1: बरं, आपण आता सेंद्रिय खत ही पर्यायी असं पाहिलेलं आहे, पण मग आता जीवाणू खत पण ही पण रासायनिक खतांना पर्याय म्हणूनच वापरू शकतो आपण.
0: आणि आरोग्य, जमिनीचं आरोग्य, सॉइल हेल्थ मॅनेजमेंट किंवा संतुलन मध्ये हा फार महत्वाचा घटक आहे. पहिला जो आपण केला, भौतिकदृष्ट्या जमीन सक्षम केली सेंद्रिय निविष्टांनी. आता तुम्ही खूप छान प्रश्न विचारला मॅडम की जैविक. आता दुसरा जो घटक आहे जमिनीचा, तो म्हणजे जमीन जी जैविक दृष्ट्या ही सक्षम पाहिजे. जैविक म्हणजे काय? मायक्रोब्स, सूक्ष्म जीवाणू, ज्याला म्हणतो आपण प्रक्रिया करणारे, प्रोसेसर म्हणतो आपण, तर यांची संख्या जमिनीमध्ये वाढवणं फार गरजेचं आहे. यामध्ये मॅडम सुरुवातीचं जे आहे, नत्रस्त्री करणारा जीवाणू हा फार महत्वाचा जीवाणू शेतकऱ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. वातावरणामध्ये 78% नत्र आहे, आणि हा 78% नत्राचं शोषण हा बॅक्टेरिया करतो. आणि मुबलक वायूमधला हा नत्र आहे, हा बॅक्टेरिया जमिनीमध्ये आणतो. आणि असे काही बॅक्टेरिया आहे की त्याचा तो प्रोसेस करतो, अमोनिया करत असेल किंवा नायट्रेट करत असेल. परंतु यामध्ये नायट्रो म्हणजे ॲझोस्पिरिलिम नावाचं जे भाजीपाला पिकामध्ये खूप चांगल्या प्रकारे नत्रस्त्री करणारा जीवाणू आहे. ॲसिटोबॅक्टर म्हणजे शुगर केन उसामध्ये आहे, ॲझोटोबॅक्टर आहे, नंतर रायझोबियम कडधान्यांमध्ये आहे, खूप चांगल्या प्रकारे नत्राचं स्थिरीकरण करतं. आणि जेणेकरून आपलं नत्रयुक्त खतं आपलं जे शॉर्टेज आपण जे म्हणतो आता भविष्यात होणार आहे, तर रासायनिक नत्रयुक्त खत 20-25% बचत मॅडम नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया करतात, आणि 15-20% उत्पादन वाढतं. कोणतंही जमिनीचं आरोग्य किंवा न बिघडवता तर बायोफर्टिलायझर्स हे फार महत्वाचे या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर बायोपेस्टिसाइड्स पण आहे, आपण तो विषय जास्त या ठिकाणी घेणार नाही. तर एनपीके बॅक्टेरिया, तर जो फॉस्फेट सोल्युशन बॅक्टेरिया आहे, आज आपण स्फुरयुक्त खतं फक्त टाकतो मॅडम, सिंगल सुपर फॉस्फेट टाकतो, त्याच्यानंतर डीएपी टाकतो. परंतु फॉस्फेट किंवा स्फुरद हा असा अन्नद्रव्य आहे की तो पीएच सेन्सिटिव्ह आहे, त्याला न्यूट्रल पीएचलाच त्याचा अपटेक होतो. एचपीओ फोर जो फॉर्म म्हणतो आपण, मुळांवाटे जो जमिनीमध्ये म्हणजे जातो, जो जमिनीतून मुळांवाटे पिकांमध्ये, तर त्याचं स्थिरीकरणाचं प्रमाण खूप आहे. म्हणून मी सुरुवातीलाच बोललो की 100% 15-20% फक्त फॉस्फेट उपलब्ध होतो, बाकी 85% फॉस्फरसचा हा जमिनीमध्ये विरघळत नाही तो जमीन. म्हणून पीएचबी जो आहे, फॉस्फेट सोडून बॅक्टेरिया, याचा वापर शेतकऱ्यांनी जरूर वाढवला तर आपण फॉस्फेटिक खतांची खूप कार्यक्षमता वाढवू शकतो आणि बचत पण करू शकतो. तसंच पोटॅश, खरं हे बघा, नत्र जो आहे तो शाकीय वाढीसाठी महत्वाचा आहे, खूप इनिशियल स्टार्ट पाहिजे असते आपल्याला. फॉस्फरस जो मुळांच्या वाढीसाठी, फुलांच्या संख्या वाढीमध्ये महत्वाचा आहे. तसंच पोटॅश हा फिनिशर आहे क्वालिटी मेंटेनसाठी, मग त्याच्यामध्ये चकाकी असेल, कलर असेल, साईज असेल, तर पोटॅश मोबिलायझर बॅक्टेरिया सुद्धा या ठिकाणी महत्वाचा आहे. आपण बऱ्याच वेळा बघतो मॅडम की जमिनीमध्ये पोटॅश आहे तरी पण पोटॅश का टाकावा, तर मी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सजेस्ट करेल की केएमबी पोटॅश मोबिलायझर बॅक्टेरियाचा जर वापर केला, न विरघळलेला पोटॅश आहे तो खूप चांगल्या प्रकारे केएमबीने विरघळवून आपल्या पिकांना मिळू शकतो. लेटर स्टेजला म्हणतो मी, फुलं आणि फळाच्या पक्वता अवस्थेमध्ये जर याचा वापर केला तर खूप चांगल्या प्रकारे पोटॅशी खतांची आपण बचत करू शकतो. कारण का पोटॅशी खत आपण हे इम्पोर्ट करतोय, तर मला वाटतं की हे बॅक्टेरिया जरूर वापरावेत आणि त्याचा वापर करावा.
1: बरं सर, आता आपण सेंद्रिय पाहिले, जीवाणू खत पाहिले, जैविक खत पाहिले आणि रासायनिक खत, अजून एक पर्याय आपल्याकडे आहे तो म्हणजे नैसर्गिक खत.
0: आता राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन आलेलं आहे, पूर्वी पंजाबराव नैसर्गिक शेती मिशन होतं, खूप चांगलं आहे मॅडम. यामध्ये उद्देश एकच आहे की आपण सॉइल हेल्थ, जे जमिनीचं आरोग्य आहे हे मेंटेन ठेवलं पाहिजे, त्याचप्रमाणे वनस्पतींचं पण ठेवलं पाहिजे. आज आपण कन्झ्युमर आहोत, आपण ते खातो, आपल्यासुद्धा हेल्थ या ठिकाणी, आपला जो आहार आहे हा विषमुक्त पाहिजे. तर त्या दृष्टीने हा तुम्ही जो विषय घेतला आहे नैसर्गिक निविष्ठांचा, हा अतिशय महत्वाचा आहे. तर ह्या संतुलित वापरामध्ये सुद्धा या निविष्ठांचा वापर करावा, खूप चांगल्या सोप्या पद्धतीच्या निविष्ठात मॅडम. याच्यामध्ये जीवामृत जो आपण सुरुवातीला चर्चा केली, याच्यामध्ये अतिशय चांगलं द्रवरूप सेंद्रिय पदार्थ किंवा सेंद्रिय कर्ब जीवाणूंची संख्या वाढवणारं हे जीवामृत आहे. जीवाने अमृत जमिनीला दिलेला अमृत हा, त्याच्यानंतर बीजामृत आहे. बीजामृत म्हणजे सीड ट्रीटमेंटला आपण वापरू शकतो यामध्ये.

0: मध्ये गोमूत्र, शेण आणि चुन्याचा अंतर्भाव असतो. म्हणजे मृत माहितीच आहे आपल्याला की गाईचे पीठ, गोमूत्र आणि शेणाचा वापर गावठी गाईचा जे म्हणतो आपण लोकल ब्रीड, खूप चांगला याच्यामध्ये बॅक्टेरियल काउंट असतो आणि खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी होतं. त्याच्यानंतर वनस्पतींचे जे अर्क आहेत त्याच्यामध्ये निमार्क आहे, ब्रह्मास्त्र आहे, दशपर्णी अर्क आहे, तर ह्या अर्कांचा जर वापर केलं तर खूप चांगल्या प्रकारे आपण रोग आणि किडींचं त्या ठिकाणी नियंत्रण करू शकतो आणि खूप चांगल्या प्रकारे विषारीयुक्त जे पेस्टिसाइड्स आहेत म्हणजे बुरशीनाशक असेल किंवा कीटकनाशक आहे यांचा वापर आपण कमी करू शकतो चांगल्या प्रकारे. मॅडम
1: बांधावर किंवा सीताफळाच्या बिया ह्याच्यामध्ये सुद्धा खूप
0: बांधावर खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी तयार करू शकतात. आणि काही बायोलॉजिकल पण आहेत बॅक्टेरिया किंवा जीवाणू किंवा बुरशीजन्य जे आहेत त्याच्यामध्ये मग आता डाऊनी मिल्ड्यू साठी बॅसिलस आहे, पावडर मिल्ड्यू एम्फिलोमायसिस आहे, नंतर मेटराझिम आहे, त्या मर्टिसिलम यासारखे परोपजीवी कीटकनाशक आहे कीटकांवर म्हणजे जगणारे.
1: तर शेतकरी बंधूंनो खरंच आहे की रासायनिक खतांचा आपल्याला संतुलित वापर करणं आज काळाची गरज आहे. आणि सरांनी आज आपल्याकडे मंगेश व्यवहारे सर आलेत आणि त्यांनी खरंच आहे की माती परीक्षण हे नेमकं कसं केलं पाहिजे, जमीन आरोग्य पत्रिका ही का महत्वाची आहे, शिवाय खत देण्याची वेळ किती महत्वाची आहे, पद्धती कोणकोणत्या आहेत आणि नैसर्गिक खतांचा वापर हा जास्त वाढवला पाहिजे आणि रासायनिक खतांचा वापर थोडा कमी करायला हवा, म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर आपल्या मातीमध्ये आपल्या शेतीमध्ये चांगलं वाढू शकेल, त्या पद्धतीनं आपल्याला नियोजन करणं मात्र गरजेचं आहे आणि आता पुढे नियोजनाची गरजच आहे. त्यामुळे मंगेश व्यवहारे सर आज तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात, रासायनिक खतांचा संतुलित वापर याविषयी फार मोलाची अशी माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि सगळ्या शेतकरी बंधूंच्या वतीनं मी आपले आभार मानते, धन्यवाद.
0: मी पण नाशिक आकाशवाणी मला या संदर्भात रासायनिक खताचा संतुलित वापर या विषयावर खूप चांगला बोलण्याची संधी दिली. पुन्हा एकदा नाशिक आकाशवाणी तुमच्या टीमचं, मॅडम आपलं, सरांचं मी या ठिकाणी धन्यवाद मानतो.
1: आणि शेतकरी बंधूंनो आपल्याला खरंच माती परीक्षणाबद्दल अधिक माहिती जर हवी असेल तर आपण कृषी विज्ञान केंद्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ इथे संपर्क साधावा आणि तिथे प्राध्यापक मंगेश व्यवहारे सरांनी आपल्याला या कार्यक्रमात फोन नंबर्स दिलेले आहेत त्यावर आपण फोन करून कुठलीही शंका आपण नक्कीच विचारू शकतो.
2: शेतकरी बंधू भगिनींनो आताच आपण रासायनिक खतांचा संतुलित वापर याविषयी प्राध्यापक मंगेश व्यवहारे यांच्या मुलाखतीचा उत्तरार्ध ऐकलात. त्यांच्याशी संवाद साधला होता यामिनी भाकरे यांनी.
3: डोंगर शेत माझा गा मी बेनो किती, डोंगर शेत माझा गा मी बेनो किती.

0: यानंतर शाहीर निवृत्ती पवार आणि सहकारी यांनी गायलेलं हे गीत
1: जवळ्या माझ्या पवळ्या वडलाव याव याव र्या

कसरायो डांबून जरा सारोळ हात थांबून मोठ भरली का पाण्यान बघ नाड्याला झोंबून चल ये रंगत मनगड्या डंगत मोठच गाणं ते कोडर तुझ्या

0: सकट तोंड्यान झोर
1: तेव्हा मंडळी आता आपण इथंच थांबूया. पुन्हा भेट आहेच उद्या संध्याकाळी 7:30 किसानवाणी या कार्यक्रमामध्ये, आणि तत्पूर्वी भेट होईल उद्या सकाळी कृषीवाणीमध्ये. बरायतन मंडळी, माझं शिवार माझं परिसर या कार्यक्रमापुरती मी आमिनी भाकरे आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकता. यानंतरची उद्घोषणा लगेचच. श्रोतेहो, गुरुवार दिनांक 7 मे रोजी दादर इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आकाशवाणी मुंबई केंद्र आयोजित सूर गौरव संध्या या कार्यक्रमाची दृकश्राव्य संपादित आवृत्ती मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येईल उद्या रात्री 10 वाजता. यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादनाचा आनंद आपण घेऊ शकाल. वेळ लक्षात ठेवा, उद्या रात्री 10 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सूर गौरव संध्या. रात्रीचे 10 वाजले आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र. श्रोतेहो, आकाशवाणी @90 अंतर्गत गुरुवार दिनांक 7 मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह दादर इथं निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत सूर गौरव संध्या या विशेष मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये मुख्य सहभाग होता पद्मविभूषण विदुषी डॉक्टर एन राजम यांचा. ऐकूया या कार्यक्रमाचा संपादित भाग. सुरुवातीला ऐकूया जयंत पात्रीकर यांनी घेतलेली विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत.
1: नमस्कार साथियों, आकाशवाणी 90 इस अवसर पर और इसके अंतर्गत आज ये कहना चाहूंगा कि आकाशवाणी

विदुषी डॉक्टर एन राजम यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग बागेश्री कानडा आपण ऐकत होतात. यानंतर ऐकूया व्हायोलिनवर त्यांनी वाजवलेलं एक भजन.